FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 27 वैशाख 1948 अर्थात 17 मे 2026. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 5:58 होत आहेत. आजची प्रसारण सभा आता आम्ही सुरू करत आहोत.

श्रुतेहो कृष्णा कल्ले आणि सहकलाकार यांनी गायलेली ही भूपाळी जगदीश खेबुडकर यांची होती. संगीतकार होते बाळ पळसुले. आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून कार्यक्रम अमृतधारा. यानंतर संत तुकाराम महाराज यांचा अभंग, संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर रामदास कामत यांचा.

श्रुती हो, आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 6:14 आणि 25 सेकंद झालेत. आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृतधारा.

वसंत बापट यांची शब्दरचना, यशवंत देव यांचं संगीत आणि उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांचा हा आवाज होता. श्रुते हो कार्यक्रमात यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग ऐकूया, ज्याला संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं, गायिका आशा भोसले.

आपण ऐकतात 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIRF वर आकाशवाणी कोल्हापूर केंद्र कार्यक्रम अमृतधारा.

दामोदर शिरवाळे यांची ही रचना आनंद शिंदे यांनी संगीतबद्ध केली होती आणि गायक होते मिलिंद शिंदे. आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र कार्यक्रम अमृतधारा. यानंतर सुरेश वाडकर आणि सहकलाकार.

श्रुती हो हा होता कार्यक्रम अमृतधारा, प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. 6:35 होत आहेत.

श्रुते हो ही आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा. आता एक नजर आजच्या कार्यक्रमांवर. या रूपरेषेनंतर 6:40 आपण ऐकाल कार्यक्रम कृषी वार्ता. यामध्ये प्लॅस्टिक अस्तरीकरण तलावात मत्स्य संवर्धन या विषयावर माहिती. 6:45 आरोग्यम धन संपदा या अंतर्गत योग आणि आपलं आरोग्य याविषयी योग शिक्षिका वर्षा लोखंडे यांनी दिलेली माहिती. त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी सांगितलेली माहिती. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे. 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये मोहन धर्माधिकारी लिखित वैचारिक बंध विचार तरंग. सात वाजून 10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणेहून, तर 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रसारित करू लक्ष किरण सौंदर्य नजराणा हा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 अजून एक प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल दिशा भविष्यातील शिक्षणाची. 8:15 रुचिरा मसाले खवयेगिरी हा कार्यक्रम. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 9:00 गीतबहार. 9:30 कायद्याविषयी बोलू काही, यामध्ये सोशल मीडियामुळे नातेसंबंधावर होणारा परिणाम याविषयी ॲडव्होकेट नितीन बोरकर यांच्याशी दिव्या अष्टपुत्रे यांनी केलेली बातचीत. 10:00 आपली आवड.

ते 10 वाजता जागतिक दूरसंचार आणि माहिती दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास, लेखन वीणा वाठारे, सादर करते आशिष सातपुते. 11 वाजता रामचरित मानस गान, 11:10 फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी, संवादिका लजीना तुरूप, विषय असेल आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि श्रोत्यांचं स्नेहमयी नातं. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात दिव्यांग आणि विशेष मुलं तसंच त्यांच्या पालकांसाठी कार्य केल्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा, त्याचबरोबर उर्मिला आसकेकर यांचं मनोगत हार का मानायची.

श्रुती हो सायंकाळी 5:30 वाजता युवावाणी कार्यक्रमात कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. सायंकाळी 6:35 गम्मत जम्मत मध्ये बॉक्सिंग या खेळात राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती ओवी अद्वंत हिच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद. सायंकाळी 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आवड शेतकऱ्यांची. रात्री 9:30 अखिल भारतीय नभोनाट्य ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मूळ हिंदी लेखक ऋतुपर्णो दास, मराठी अनुवाद प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार गवळी. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. आज रात्री 9:30 नभोनाट्य. याशिवाय अस्मिता मराठीचे कार्यक्रम आणि नियोजित वेळेत बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.

0: श्रुती हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. 6:40 होत आहेत.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात ऐकूया प्लास्टिक अस्तरीकरण तलावात मत्स्य संवर्धन या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग.
2: मत्स्य संवर्धनासाठी पाण्याची गुणवत्ता जर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर मत्स्य संवर्धनामध्ये पाण्याची गुणवत्ता हा महत्वाचा घटक आहे. पाण्याची गुणवत्ता ही तलावातल्या माशांची वाढ आणि माशांच्या रोगराईवर नियंत्रण ठेवते. पाण्यात विषारी पदार्थ निर्माण होऊ नयेत म्हणून तलावातलं पाणी हे शेतीसाठी वापरावं. तसंच त्यामध्ये नवीन पाणी मिसळलं तर पाण्यात विषारी द्रव्य तयार होणार नाहीत आणि तलावातलं पाणी चांगलंही राहायला मदत होईल. प्लॅस्टिक आच्छादित तलावामध्ये माशांची निवड करत असताना कोणत्याही तापमानात चांगली वाढ होणारा आणि प्लवंग आणि वनस्पती प्लवंग खाणारा कॉमन कार्प हा मासा निवडावा. त्याचबरोबर छोटे किडे आणि लहान बेडूक खाणारा शंख शिंपलेही खाणारा पंगस याही माशाची निवड करायला हवी. त्याचबरोबर तिलापिया या माशाची कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगली वाढ होते त्यामुळं हा मासा सुद्धा वाढीसाठी एक उत्तम पर्याय आहे. तर माशांची निवड करत असताना ही काळजी घ्या. प्लॅस्टिक अस्तरीकरण केलेल्या तलावामध्ये खाद्याचं व्यवस्थापन करत असताना खाद्य हे दिवसातून 2 ते 3 वेळा देणं गरजेचं आहे. बाजारपेठेमध्ये उपलब्ध असलेलं तयार खाद्य किंवा धान्य घटकांपासून तयार करून खाद्य वापरलं जातं. बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या तयार खाद्याचा वापर जर आपण केला तर पाण्याची गुणवत्ता सुरळीत राहते आणि माशांची वाढ चांगली होते. बाजारात उपलब्ध असलेलं तयार खाद्य याची किंमत जास्त असते. वेगवेगळ्या अन्न घटकांपासून तयार केलेलं खाद्य स्वस्त पडतं. खाद्य पुरवताना खाद्य पिशवी किंवा ट्रेचा वापर करणं पाण्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी आवश्यक आहे. प्लॅस्टिक अस्तरीकरण केलेल्या तलावात मत्स्य संवर्धन हे माशांच्या प्रजातीवर अवलंबून असतं. मत्स्य प्रजातीनुसार संवर्धन कालावधी 6 महिन्यांपासून 1 वर्षांपर्यंत असू शकतो. त्यानंतर त्याची काढणी करतात. माशांच्या काढणीच्या वेळी प्लॅस्टिक आच्छादित तलावातलं पाणी कमी करून काढणी केली तर सोपं होतं.
1: प्लॅस्टिक अस्तरीकरण तलावात मत्स्य संवर्धन या विषयीच्या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकलात कृषी वार्ता या

0: कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
1: आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
2: शेतीची माहिती,
3: आरोग्याची काळजी,
2: तल्लीन करणारी
3: अभंगवाणी,
2: विश्वासार्ह बातम्या,
3: मखमली गाणी,
2: रसिकांच्या मनामनात
3: आकाशवाणी.

श्रोते हो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंड स्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते, त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंड स्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर, पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठे मध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करा.

या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, आमाशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.

0: आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.
1: आणि श्रुतीहो हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.

श्रुती हो, आमचे प्रायोजित कार्यक्रम जरूर आहे का? सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी, 7:40 लक्ष किरण सौंदर्य नजराणा, 7:50 दिशा भविष्यातील शिक्षणाची, सकाळी 8:15 रुचिरा मसाले कवयगिरी आणि सकाळी 8:40 चिंतन हाच चिंतामणी। या कार्यक्रमासाठी ट्यून करा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र

0: आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: परिसर. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: नमस्कार. आज आपल्यासमोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे, वातावरणाचे प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचारोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगलतोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटने तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ, प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता. दुसरं, तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे. प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती.

0: पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: श्रुती हो, आपण ऐकलात कार्यक्रम परिसर. त्यासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
4: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
3: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 940-440-8000.
5: सर्व सणात, सर्व ऋतूत प्रत्येकाला स्फूर्ती हवी.
6: उन्हाळ्यात थंडाव्यासाठी सर्वांना स्फूर्तीच हवी.
5: स्फूर्ती दही, ताक आणि लस्सी, थंडगार, मस्त मजेदार,
6: सर्वत्र उपलब्ध. कोल्हापूरची स्फूर्ती.
7: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
8: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
9: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे।
1: सुप्रभात काका, एक गंमत सांगू काय? अहो, मला एक मेसेज आलाय की मला 15 लाखाची लॉटरी लागली आहे आणि त्यासाठी तुमचे बँकेचे डिटेल्स लगेच द्या आणि प्रवेश फी म्हणून फक्त 9000 रुपये या नंबरला पाठवून द्या। आमच्या पुढच्या सूचना तुम्हाला नंतर येतील।
2: तुम्ही बँक नंबर वगैरे काय कळवलं काय?
1: नाही,
2: अगदी तुम्ही सजग ग्राहक झालेला आहात। सध्या सगळीकडे अशा अनेक गोष्टी ऐकायला वाचायला मिळतात। हे सगळे सायबर क्राईमचे वेगवेगळे फंडे आहेत। फसवे, आकर्षक किंवा भीती घालणारे मेसेज लोकांना पाठवून लोकांचे बँक अकाउंट रिकामे करण्याचं एक सत्र सुरू झालेलं आहे।
1: हो ना,
2: कुणीही सहज फसू शकतं। पण असं पहा, तुम्ही कुठल्या लॉटरीचं तिकीट काढलंय का? कुठल्या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय का?
1: अजिबात नाही।
2: कुठलं कार्ड वगैरे स्क्रॅच केलंय काय?
1: नाही हो काका।
2: तुमच्या महिला मंडळ, भिशी मंडळ यांनी कुठे कुठल्या लॉटरीत भाग घेतलाय का? यापैकी काहीतरी झालंय का?
1: नाही नाही नाही।
2: मग तुम्हाला कोण पैसे देईल? मग एक लक्षात ठेवा, अशी लॉटरी वगैरे हे सगळं बोगस असतं। आपले पोलीस बांधव, सगळी वृत्तपत्र, रेडिओ, टीव्ही, ग्राहक पंचायती सारख्या समाज प्रबोधन करणाऱ्या संघटना सतत सांगत असतात की अशा खोट्या मेसेजला बळी पडू नका। आता एक लक्षात ठेवा, असा कुठलाही मेसेज आला तरी त्याला रिप्लाय करायचा नाही, तो नंबर ब्लॉक करून टाकायचा। आताही हे लोक तुम्हाला अजून 2-3 दिवस मेसेज टाकतील।
1: पण काका, आपला बँक नंबर घेऊन हे काय करणार आहेत?
2: पहिल्यांदा तुम्हाला सांगतात तुम्हाला लॉटरीचे पैसे आम्हाला पाठवायचे आहेत, त्यासाठी तुमचा नंबर पाठवा। मग तुम्ही नंबर पाठवता, मग हा नंबर कन्फर्म करण्यासाठी म्हणून दुसऱ्या एका अकाउंटवर तुम्ही थोडे पैसे पाठवा असं सांगतात। मग तुम्ही ते पैसे पाठवल्यानंतर पुन्हा आणखीन दुसरं काहीतरी सांगतात, म्हणजे GST म्हणतात, ट्रान्सफर फी म्हणतात, असं करत करत 20-25 हजार रुपये गोळा करतात आणि सगळे नंबर बंद होतात। घरचे तुम्हाला बोलतात आणि बाहेरचे लोक हसू लागतात। काही वेळा अगदी 1000 रुपये तुम्हाला पाठवतात आणि तुमच्या बँक खात्यात शिरकाव करतात। तुम्हाला OTP पाठवायला सांगतात, तुमचं खातं 0 होतं। म्हणून तर सावध राहणं, मोहाला बळी न पडणं हेच योग्य आहे।
1: काका, खरंच लॉटरी लागली असती तर

0: देवाजवळ पेढे ठेवणार होते. आता फसले नाही म्हणून देवाजवळ पेढे ठेवते.
1: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे.
2: आपण ऐकता आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

श्रोते हो, आजचे काही दिनविशेष जाणून घेऊया। आज आहे जागतिक दूरसंचार दिन। देवीची लस शोधणारे एडवर्ड जेन्नर यांचा आज जन्मदिन। मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृती दिन। प्रसिद्ध चित्रकार शंकर पळशीकर यांचा आज जन्मदिन। छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा तयार करणारे प्रसिद्ध शिल्पकार रघुनाथ कृष्णा फडके यांचा स्मृतिदिन। हार्मोनियम वादक संगीत दिग्दर्शक मोरेश्वर उर्फ बाळमाटे यांचा स्मृतिदिन। आणि निर्माता दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचाही आज स्मृतिदिन। हे होते आजचे काही दिनविशेष।

श्रोते हो, आम्ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7 वाजतायत. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आज ऐकूया मोहन धर्माधिकारी लिखित वैचारिक बंध विचार तरंग.

कन्याकुमारीहून त्रिवेंद्रम दिशेनं जाणारी आमची ट्रॅव्हलर सनसेट पाहण्यासाठी एका समुद्रकिनारी थांबली. सहकारी मित्रासोबत मी बसमधून उतरून एका खडकावर बसलो असताना अस्ताला जाणाऱ्या सूर्याची किरणं चमकत चमकत खुणवत होती. मनाला खुलवून टाकणारे लाटा तरंग, मंद वाऱ्याची मधूनच येणारी एखादी झुळूक मन मोहून टाकत होती. तसंच विमान प्रवास करत असताना विमानाच्या खिडकीतून खूप उंचीवरून खाली बघताना ढग म्हणजे जणू कापसाचे थरच्या थर पांढरट काळसर, रम्य पहाटेच्या वेळी डोंगर कपारीमधून दाट पसरलेली धुक्याची चादर यासारख्या सर्वांचाच मनमुराद आनंद लुटत असताना विचाररूपी लाटांचे तरंग. हे घडतं ते त्या मनाच्या चंचल स्वभावानं, त्याला आवर घालता घालता पुरेवाट होत राहणं हे द्विधा मनस्थितीचं द्योतकच असतं. एखादी गोष्ट किंवा विचार आला की लगेच कृती करावी असं घडत नसतं. मर्यादा बंधनांनी त्याच्या कर्माला अडथळे येतात. मनातील विचार बुद्धीला पटतो, कृती करण्याचा निश्चय होतो, विवेकामुळे शक्य होतं. वाचनातून श्रवणातून चिंतनातून असं घडत राहतं. सद्विचार करणारी मंडळी भावना व्यक्त करण्यासाठीही जमतात आणि समाज उपयोगी काम त्यांच्या हातून घडतं. व्यक्ती तितक्या प्रकृती, कुणी कशात रस घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कर्म मात्र घडतं, चांगले परिणाम दिसतात. या पाठीमागं विचार असतो, तो मनात येतो, तो बुद्धीकडे जाऊन निर्णय घेणारी बुद्धी असते. कर्मेंद्रियांना आदेश जातो आणि कृतीत उतरवला जातो. हे तेव्हा घडतं जेव्हा चित्त स्थिर असतं. मी अमुक अमुक काय केलं, माझ्यामुळे झालं, हा अहंकारच अध्यात्मात त्या जीवाला मागं ओढत असतो. कर्म करावं पण मीला बरोबर घेऊ नये, कारण मी हा करता नसून मनाला विचार करायला लावणारा अन्य कोणीतरी असतो. ही एक शक्ती असते. बरं, हे असंच आहे असा दृढ निश्चय होतो तर विकृत अनिष्ट गोष्टी का घडत जातात? याचं कारण इंद्रियावरील ताबा न राहणं. तेव्हा प्रश्न असा पडतो की अंतरात्मा असताना असं का? यास उत्तर आहे, आपण मायावी जगात वावरत आहोत. षड्रिपू आणि त्रिगुण यांसह आपलं अस्तित्व असतं. जशी आत्मशक्ती तशीच विद्युत शक्ती. तारेच्या खांबावरील बोर्ड वाचतो, 10,000 व्होल्ट्स. विस्तवाशी पाण्याशी खेळलं की काय होतं, तसंच या खांबावरील तारांचं पण असतं. पण नास्तिकानं न दिसणाऱ्या शक्तीशी संबंध

0: नसल्यासारखं राहणं हे त्याच्या अंगलट येऊ शकतं, म्हणजेच भोग भोगावं लागणं, पुन्हा जनन मरणाचा फेरा। हळूहळू नास्तिकालाही कळेल चैतन्य आहे म्हणून शरीर मन पंचेंद्रिय आहेत आणि अव्याहतपणे कार्यरत आहेत। अशा प्रकारचे विचारांचे विचार आत्मतत्वाशी मिळते जुळते होत राहून सात्विक भाव वृद्धिंगत होत राहतात, हेच खरं।
1: वैचारिक बंध आपण ऐकलात विचार तरंग, लेखन मोहन धर्माधिकारी, वाचक स्वर अंजर मुजावर आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर। ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

0: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: स्फूर्ती दही वाटीभर
3: थंडावा पोटभर
2: उन्हाळा असो वा उपवास
3: स्फूर्ती दही एकदम खास
4: स्फूर्ती।
5: आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। श्रोते हो थोडंसं इकडे लक्ष द्या। भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे। या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा आपण काटकसरीने कसा वापर करू शकतो याविषयी आपल्याला बोलायचंय आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमात। येत्या शनिवारी म्हणजेच 23 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत। आणि त्यासाठी आमचा फोन नंबर 02132566224। फोन नंबर पुन्हा एकदा 02132566224। आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र।

आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्यांसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र थोड्याच वेळात.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: अशी यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.

0: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व, लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
1: की हे जे खोपट आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
0: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दुपारी 12 वाजता. आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला दुपारी 12 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोल ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे.

आहे। यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील। स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल। या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे। राज्यातल्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत। यासंदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे। यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे। तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे। हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं। क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे. सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली. देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली. शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे अॅग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे अॅग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धे

0: उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी CBIकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र.
2: IS मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
3: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
2: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
3: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
4: ही यादी ब्यारगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
6: एवन चटणी
7: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.

0: आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र श्रोते हो. आजचे प्रायोजित कार्यक्रम अवश्य ऐका. अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम 7:25 लक्ष्यकिरण सौंदर्य नजराणा 7:40 दिशा भविष्यातील शिक्षणाची 7:50 8:15 रुचिरा मसाले खवय्येगिरी आणि 8:40 चिंतन हास चिंतामणी या सर्व प्रायोजित कार्यक्रमासाठी ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
2: काळजी करू नकोस, थंड हो.
1: कसं काय?
2: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
1: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
2: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
1: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
3: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
4: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड

0: फार जास्त नाही आहे. 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबचे ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.

0: श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर इंटरनेटवर आपलं स्वागत करत आहे. आता prasarbharati.gov.in किंवा air.org.in या साईटवर जाऊन आपण लाईव्ह रेडिओ ऐकू शकता. अर्थात मोबाईल ॲप तसंच इंटरनेटवरती कोणत्याही केंद्राचे कार्यक्रम ऐकायचे असतील तर आपल्याला मोबाईलवर ॲप डाउनलोड करावं लागेल. तुमचा फोन अँड्रॉइड असेल तर प्ले स्टोअरवर जायचं, किंवा तुमचा फोन ॲपल फोन असेल तर ॲप स्टोअरवर जायचं, न्यूज ऑन AIR प्रसार भारती ऑफिशियल ॲप सर्च करायचं, ते डाउनलोड करायचं आणि इन्स्टॉल करायचं. हे ॲप ओपन केल्यानंतर समोरच हिरव्या रंगामध्ये रेडिओचा सिम्बॉल दिसतो, त्याला क्लिक करायचं. समोरच आकाशवाणी केंद्रांची यादी दिसते. या यादीमध्ये आम्ही आपल्या सेवेसाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र रुजू केलेलं आहे. आमचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम जरूर ऐका. तेव्हा पुनश्च एकदा आकाशवाणी कोल्हापूर इंटरनेटवर आपलं स्वागत करत आहे.
1: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, श्रोतेहो 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी, त्यासाठी आता आकाशवाणीचं मुंबई केंद्र.
2: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
3: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोचते आहे. ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारीही आहे. ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे. यानिमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्या व्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा यांच्याशी. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: नमस्कार श्रोतेहो.
0: सर, मराठी विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?
1: कोश वाङ्मय याचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक तर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक. आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात. त्याच्यामध्ये तत्वज्ञान कोश वेगळा असतो, सरिता कोश वेगळा असतो. मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्व

0: शिवकोश असं म्हणलेलं आहे आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो म्हणजे एक संदर्भ साधन या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो. मग हा वाचक कोण आहे तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत संशोधक विद्यार्थी आहेत किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपल्याला आढळतात आणि हे वाचक सुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत. म्हणजे मराठी विश्वकोशात विषय किती जर आपण प्रश्न केला तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो. म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचे एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील.
1: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात तर हे खंड किती आहेत?
0: विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत त्याच्यामध्ये माहिती आपण खंडकोश म्हणतो तर ते 1 ते 20 खंड आहेत आणि 21वा जो खंड आहे तो सूची खंड आहे. म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबई बद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची आहे महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे म्हणजे 1 ते 20 खंड सलग वाचताना त्याची जी दमछाक होणार आहे त्याच्यासाठी एक मध्यम मार्ग हा कोश वाङ्मयातला असा असतो की सूची खंडामध्ये सगळ्या नोंदींची यादी एकत्र त्याला पाहायला मिळते आणि अगदी पटकन त्या नोंदीपर्यंत पोहोचणं ती नोंद वाचण्यासाठी मिळवणं सोपं जातं. तर असे हे 21 खंड जे आहेत ते विश्वकोशाचे आहेत आणि याची रचना जर आपण बघितली तर मराठी वर्णमाला म्हणजे सोप्यात सोपी पद्धत म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला जरी वाटलं तर त्या विश्वकोशामध्ये काय मला पाहता येईल तर ज्याला वर्णमाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे थोडक्यात आपली मुळाक्षरे जे आपण पहिलीच्या वर्गामध्ये शिकलेलो असतो ज्ञापर्यंतची ती वर्णमाला तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांच्या नोंदींची रचना केलेली आहे आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तर 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठ संख्या आहे. म्हणजे इतकी इत्थंभूत माहिती असणारे हे महत्वाचं साधन आपण त्याला म्हणतो.
1: सर, हा आवाका तुम्ही सांगताय खूप मोठा आहे पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत. मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
0: हो, केलेली आहे. आता वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोशाचे आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल याची त्यांनी मांडणी केलेली आहे आणि तिथे वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे. म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याचा महत्वाचा आहे. सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
1: अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
0: बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थानं आपण घेतो. जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद आणि त्याच्याही पुढं 750 शब्दांच्या पुढच्या जर नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद असं अशा प्रकारे म्हणतो. आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद कोणत्या शब्दात घ्यायचं ह्याचं कार्यालयीन संपादकीय मंडळ त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी अशा प्रकारे त्या नोंदींचं स्वरूप ठरवून दिल्यामुळे लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
1: सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचंय त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात.

0: तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो, की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
1: खर तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थाने आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. पुन्हा त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मुळे होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडे येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल, ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश त्यासाठी मार्गदर्शक आहे. किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळे खूप प्रकारची माहिती त्याच्या समोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो विश्वकोशामध्ये त्याचा आधार घेऊ शकतो. किंवा मग कोणकोणते संदर्भ शोधता येईल ते नोंदीमध्ये त्याला मिळतील. आणि आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीची सर्वात महत्वाचं म्हणजे सत्यता पडताळणं महत्वाचं आहे. आणि ही अधिकृत विश्वासार्ह माहिती विश्वकोशामध्येच वाचकाला मिळते. कारण विश्वकोशामध्ये आलेली नोंद ही लेखक, समीक्षक, संपादक या सगळ्या पातळ्यांवर त्या नोंदीची पडताळणी होऊन मग ती अंतिम स्वरूपात खंडांमध्ये दिली जाते. म्हणून त्याला एक विश्वासार्ह दर्जा त्या नोंदीने आपल्याला असलेला पाहायला मिळतो.
0: पण ही माहिती जी तुम्ही सांगतायत तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना हे मूळ शब्द कसाला, त्याच्याविषयी सगळी माहिती असते, त्याचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जड जंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोहोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे.
1: बरोबर आहे. कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
0: अगदी अगदी.
1: तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र तिथं असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात जात असतो, तिथं गेल्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे ती त्याला माहीत असेलच असं नाही. पण विश्वकोशानं त्या देशांचे नकाशे सुद्धा आपल्या खंडांमध्ये दिलेले आहेत. आणि हे नकाशे करत असताना त्या त्या राजदूतावासांशी संपर्क करून पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे. आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत.
0: मात्र
1: ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
0: जपान
1: म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला, त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
0: सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
1: खूप चांगला प्रश्न आहे. आणि आधुनिक काळात ह्या प्रश्नाची निकट सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000 पृष्ठांचा असतो. किमतीच्या दृष्टीनं विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे. म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो. ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत. पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे. त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवासात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो समाज माध्यम

0: फोनवर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
1: खूपच छान, खूपच छान.
0: आणि केवळ तो भेट देत नाहीये तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय.
1: हो.
0: किंवा एखाद्या नोंदींमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही एक मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आपण घेऊन गेले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. 7:40 झालेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम.
1: लक्षकिरण सौंदर्य नजराणा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लक्षकिरण लेसर सेंटर, ट्रेड सेंटर, स्टेशन रोड, कोल्हापूर. फोन 94-2295-2295.
2: श्रोते हो नमस्कार. आज आपण एका अत्यंत सामान्य पण अनेकांना मानसिक त्रास देणाऱ्या समस्येविषयी माहिती घेणार आहोत. ही समस्या म्हणजे एक्नी स्कार्स, म्हणजे चेहऱ्यावर मुरमांमुळे पडलेले डाग, व्रण आणि खड्डे. तसेच त्यावर उपलब्ध आधुनिक डर्मॅटो सर्जरी आणि खात्रीशीर CO2 लेझर उपचारांविषयी. तरुण वयात चेहऱ्यावर मोड्या येणं ही जरी एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही वेळा मोड्या बऱ्या झाल्यानंतर त्वचेवर काळे डाग, लालसर व्रण किंवा खोल खड्डे मागे राहतात. अशा वेळी आरशात पाहताना मन मात्र खच्ची होतं. चेहऱ्यावरच्या या डागांमुळं त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो, त्यांना लोकांमध्ये वावरणं नको वाटतं आणि एक प्रकारचा अनामिक असा मानसिक ताण त्यांच्यात निर्माण होतो. पूर्वी या समस्यावर फारसे प्रभावी उपचार उपलब्ध नव्हते, पण आता सौंदर्यशास्त्रात प्रगती झाली असून आधुनिक डर्मॅटो सर्जरी आणि CO2 फ्रॅक्शनल लेझरच्या मदतीनं हे डाग आणि खड्डे कायमस्वरूपी घालवता येतात. आता डर्मॅटो सर्जरी म्हणजे काय हे समजून घेऊया. त्वचेवरील डाग, व्रण, खड्डे किंवा खरबरीत त्वचेत सुधारणा करण्यासाठी लहानशा ऑपरेशननी केले जाणारे उपचार म्हणजे डर्मॅटो सर्जरी. यामध्ये विविध तंत्रांचा वापर केला जातो. उदाहरण घेऊया खोल खड्ड्यांचं. खोल खड्ड्यांच्या तळातील त्वचेला त्याखाली असलेल्या व्रणाच्या घट्ट धाग्यांमुळे ओढून धरलेलं असतं. सबसिशन नावाच्या पद्धतीत खोल खड्ड्यांचा हा चिकटलेला तळ एका विशिष्ट सुईच्या टोकाने त्वचेखालून मोकळा केला जातो. तिथं नवीन कोलेजनची निर्मिती होते आणि त्यामुळं खोल खड्डे हळूहळू वर भरत येऊ लागतात. काही रुग्णांमध्ये मायक्रो निडलिंग, TCA क्रॉस, पंच एक्सिजन, पंच ग्राफ्ट किंवा स्कार रिव्हिजन यासारख्या उपचारांचा उपयोग होतो. प्रत्येक व्यक्तीची त्वचा आणि व्रणांचा प्रकार वेगळा असल्यामुळं उपचारही वैयक्तिक स्वरूपाने ठरवावे लागतात. आता फ्रॅक्शनल CO2 लेझर बद्दल जाणून घेऊया. कार्बन डायऑक्साइड अर्थात CO2 लेझर हा आधुनिक लेझर उपचार आहे. या लेझरच्या सूक्ष्म किरणांमुळे त्वचेच्या आत नवीन कोलेजन तयार होते. कोलेजन म्हणजे त्वचेला घट्टपणा, गुळगुळीतपणा आणि तजेला देणारे नैसर्गिक प्रथिन.

0: अर्थात ते त्वचेचे बिल्डिंग ब्लॉकच आहेत. सध्याच्या काळातील गोल्ड स्टँडर्ड उपचार म्हणजे फ्रॅक्शनल CO2 लेझर. यामध्ये इतर लेझरप्रमाणे फक्त एकच लेझर किरण किंवा बीम न सोडता स्कॅनर आणि कॉम्प्युटरच्या मदतीने तो अनेक सूक्ष्म किरणांमध्ये विभागून सोडला जातो. जसं की शॉवरमधून पाण्याचे असंख्य लहान लहान फवारे उडतात, तसंच हे सूक्ष्म किरण आपल्या केसांच्या जाडीचे असतात. त्वचेत उतरताना ते जुन्या खराब त्वचेच्या पेशी काढून तिथं नवीन कोलेजनची निर्मिती सुरू करतात, त्यामुळे निरोगी त्वचा तयार होऊ लागते. लेझर किरण हे अतिसूक्ष्म असल्याने चांगल्या परिणामांसाठी ही ट्रीटमेंट सर्वसाधारणपणे 5 ते 6 वेळा घ्यावी लागते. त्यामुळे मुरमांचे खड्डे, जुने हट्टी डाग, ओपन पोर्स आणि त्वचेचा खडबडीतपणा कमी कमी होत जाऊन त्वचा पूर्ववत तजेलदार आणि स्मूथ होते. उपचाराच्या वेळी स्थानिक भूल देणारी क्रीम लावली जाते, त्यामुळे वेदना होत नाहीत. ट्रीटमेंट साधारण 20 ते 30 मिनिटातच होते. उपचारानंतर 2 ते 5 दिवस त्वचेवर लालसरपणा किंवा हलकी सूज येऊ शकते, पण ती तात्पुरती असते. उपचारानंतर सनस्क्रीनचा नियमित वापर आणि आम्ही सांगितलेली त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते. श्रोते हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, बाजारात अनेक क्रीम्स किंवा घरगुती उपाय डाग पूर्णपणे घालवण्याचा दावा करतात, पण खोल व्रण आणि खड्ड्यांसाठी कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा तज्ज्ञ लेझर सर्जनचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आणि परिणामकारक ठरते, आणि योग्य वेळी उपचार घेतल्यास त्वचेचे सौंदर्य पुन्हा मिळवता येते. तर मित्रांनो, चेहऱ्यावरचे डाग आणि खड्डे घेऊन आता आयुष्यभर झुरत राहण्याची गरज नाही. लक्ष्य किरणांची साथ घ्या आणि आपला हरवलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवा. पुन्हा भेटूया अशाच एका सौंदर्यदायी माहितीसह. तोपर्यंत ऐकत रहा लक्ष्य किरण, सौंदर्य नजराणा.
1: लक्ष्य किरण लेसर सेंटर. लक्ष्य किरण
2: आपल्या सुंदरतेच्या स्वप्नाला शरीरावरचे डाग अपूर्ण ठेवतात, यासाठी लक्ष्य किरणांचा आधार घ्या.
3: लक्ष्य किरण म्हणजे एक वेदनारहित लेसर उपचार.
2: शरीरावरचे आणि चेहऱ्यावरचे नको असलेले केस, चेहऱ्यावरचे डाग, तीळ, गोंदण, लाल आणि काळे लासे, तारुण्य पिटिका आणि त्यांचे व्रण लेसर ट्रीटमेंटने नाहीसे करा.
1: लेसर सेंटर लक्ष्य किरण.
4: आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आज आहे गायक स्वप्नील बांदोडकर यांचा वाढदिवस.

0: स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं हे भावगीत अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलं होतं. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7:50 होत आहेत. ऐकवित आहोत प्रायोजित कार्यक्रम.
1: कार्यक्रम सादर करत आहेत क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा.
2: दिशा भविष्यातील शिक्षणाची.
3: श्रोत्यो नमस्कार. दिशा भविष्यातील शिक्षणाची या मालिकेत आपलं स्वागत. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षणाची समज उमज निरनिराळे असते आणि म्हणूनच शिक्षणातील अडचणींचं स्वरूप हे प्रत्येक पालकासाठी वेगवेगळं असतं. शिक्षणातील अडसर दूर करण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आता सुजान पालकत्वाच्या या प्रवासात विद्यार्थी आणि पालकांसोबत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी जाणून घेऊयात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांच्याकडून.
4: मागील भागात आपण सायन्सच्या ह्या नॉर्मल करिअर बद्दलच्या काही गोष्टी पाहिल्या होत्या की ज्याच्यामध्ये 5 ते 6 सेक्टर्स आता आपल्याला चित्र स्पष्ट झालं असेल. या सगळ्या सायन्स स्ट्रीम मधल्या करिअरमध्ये एक गोष्ट नक्की आहे की आपल्याला 11वी 12वी सायन्स करणं अपेक्षित आहे आणि त्याबरोबर ज्या परीक्षेला आपण टार्गेट कराल, ज्या करिअरला टार्गेट कराल, त्याच्या एंट्रन्स एक्झाम देणं आवश्यक आहे. आणि मग त्या प्रत्येक परीक्षेची नावं आपण पाहिलेली होती की इंजिनिअरिंगला सीईटी आणि जेई परीक्षा होती, मेडिकलसाठी असणारी नीटची एक्झाम होती, फार्मसीसाठी सीईटी होती, ऍग्रिकल्चरसाठी सीईटी आहे, डिझायनिंगसाठी नाटाची एक्झाम आहे किंवा बीडीएसची एक्झाम त्या त्या युनिव्हर्सिटीच्या लेवलला, डिफेन्ससाठी स्पेशली एनडीए असेल तर युपीएससी एनडीएची एक्झाम कंडक्ट करतं, ती परीक्षा तुम्हाला फेस करावी लागेल. अशा कोर एक्झाम्स तुम्हाला टार्गेटेड देऊन करता येऊ शकतील. तर या सगळ्या परीक्षांची तयारी करताना बरोबर तुमचा आर्ट्स आणि कॉमर्स मधला काही जर प्लॅन असेल किंवा त्याच्यातल्या करिअर ऑप्शन्स कडे जायचं असेल तर खूप काळजीपूर्वक पर्याय निवडले पाहिजेत. कारण आर्ट्स मध्ये करिअर ऑप्शन्स मध्ये सब्जेक्ट स्पेशलायझेशन नक्कीच आहे. तिथं एखाद्या विषयामधलं स्पेशलायझेशन असेल किंवा लिटरेचर मध्ये करिअर करायचं असेल किंवा एखाद्या सब्जेक्टच्या प्रोफेशनल कोर्सेस मध्ये करिअर करायचं असेल तर आर्ट्स हा तुम्हाला अतिशय उत्तम करिअरचा ऑप्शन होऊ शकतो. त्यामध्ये पॉलिटिकल सायन्स सारखा विषय आहे, त्याचबरोबर इकॉनॉमिक्स सारखा विषय आहे की जे विषय आर्ट्स मधून अतिशय उत्तम करिअरला संधी देणार आहेत. पण त्याच्यामध्ये 11th 12th प्लेन आर्ट्स केल्यानंतर ग्रॅज्युएशन करणं, पोस्ट ग्रॅज्युएशन करणं ही त्या त्यावेळेसची गरज तशी असेल. त्याचबरोबर कॉमर्स हे फील्ड सुद्धा अतिशय चॅलेंजिंग आहे आणि आज मार्केटमध्ये खरं तर सायन्स स्ट्रीम मध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीच्या करिअरच्या वाट आहेत. पण कॉमर्स हा मार्केटचा कोर पार्ट आहे, त्याच्यामुळे कॉमर्स मधल्या ज्या ज्या काही करिअरचे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये मुलांना खूप उत्तम संधी आहे. अगदी प्लेन रेग्युलर वर्किंग करायला गेलं तर आपण कॉमर्ससाठी ज्या स्किल्ड आणि क्वालिटी एक्झामचा विचार करतो आपण तर सीए चार्टर्ड अकाउंटंट आहे, सीएस कंपनी सेक्रेटरी आहे. या दोन ज्या पोझिशन्स आपल्याला माहिती आहेत किंवा त्या प्रोफाईल आपल्याला माहिती आहेत. याबरोबर अनेक टॅक्सेशनशी कनेक्टेड असणारे बरेच कोर्सेस आहेत. त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आता सगळ्या टॅक्सेशन येत चाललेलं आहे, नवीन कंटिन्यू अकाउंटिंग प्रोसेस बदलत चालल्या, त्यामुळे त्याच्यामध्ये अनेक सगळे कम्प्युटर बेस्ड काही ऍप्लिकेशन्स पासून काही बेसिक वर्किंग पर्यंत कोर्सेस हे मात्र त्यात निश्चित आहेत. इथं याच्यामध्ये मात्र मुलांची थोडीशी स्टॅटिस्टिक्स किंवा का त्याच्यामध्ये गणितीय मॅथमॅटिकल आवड असणं पण गरजेचं आहे. कारण तो सगळा कॅल्क्युलेशनचा भाग, लॉजिकचा भाग, मायन्यूट ऑब्झर्वेशनचा भाग असे थोडेसे स्वभाव गुण पण तुमच्या त्यात पाहिजेत. त्यामुळे कॉमर्समधल्या करिअरमध्ये दोन क्लिअर कट पार्ट आहेत. आपण जर कॅल्क्युलेशन बेस कनेक्टेड असाल तर आपलं मायन्यूट ऑब्झर्वेशन, त्याचबरोबर

0: बरोबर आपलं बेसिक मॅथमॅटिक्स आणि या सगळ्या ऑपरेशन्स गोष्टीवर आपला इंटरेस्ट पाहिजे, किंवा कॉमर्स फील्डमध्ये आपण मॅनेजमेंटमध्ये येऊ शकतो. मग मॅनेजमेंट आलं म्हणजे त्याच्यामध्ये स्पेशली मार्केटिंग आलं, सेल्स आलं, मग 12वी कॉमर्स नंतर तुम्ही बीबीए सारखी एक बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनची डिग्री घेऊ शकाल, किंवा बीबीएम सारखी डिग्री घेऊ शकाल. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट एमबीए करता येऊ शकेल आपल्याला, किंवा कुठल्याही सेल्स आणि प्रोडक्शनशी कनेक्टेड काही गोष्टींवर आपण उतरू शकू. त्यामुळे कॉमर्सचे दुसरे ग्रॅज्युएट करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संधी आहे की आपण मार्केटमध्ये सेल्स आणि दर्जा मार्केटच्या असणाऱ्या बेसिक स्किल बेस्ड कोर्सेसला किंवा स्किल बेस्ड जॉबवर प्रेफर करू शकाल, किंवा आपण प्रोफेशनल करिअरला पण कॉमर्समध्ये जाऊ शकाल. अशा पद्धतीनं सायन्स, आर्ट्स आणि कॉमर्स ह्या सगळ्या भविष्यातल्या आपल्या वाटा समोर आहेत. त्यामुळे करिअर निवडताना मुलांनी ह्या सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार करावा. आणि मागच्या काही भागामध्ये मी हे मत व्यक्त नक्की केलेलं होतं की आपण करिअर निवडताना आपल्या नैसर्गिक क्षमता, ज्याला आपण इनेट ॲबिलिटी म्हणतो, याचा शोध घेणं ही आपली अतिशय महत्वाची असणारी आवश्यकता आहे. आणि त्याच्यावर तुम्ही नक्की वेगवेगळ्या पद्धतीच्या टेस्ट माध्यमातून तुम्ही मुलांच्यातल्या क्षमता नक्की ओळखा. आणि मी हाही उल्लेख केला होता की दिशा अकॅडमी याच्यावर काम करते, आम्ही आमच्याकडच्या विद्यार्थ्यांच्या अशा टेस्ट कंडक्ट करूनच त्यांचे करिअर कोर्स निवडतो, किंवा विद्यार्थी ऍडमिशनला आल्यानंतर त्यांच्याकडे या टेस्ट कंपल्सरी घेतल्यानंतर त्यांच्या सगळ्या ब्रँच बद्दल कोर्सची सगळी खरं निवड होते. पालकांनी या सगळ्या सुविधांचा उपयोग करून मुलांची करिअर निवडावी. पुढील भागात आपण काही इतर ऑप्शनवर चर्चा करूया.
1: शिक्षण तज्ञ प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास आणि सुजाण पालकत्वाच्या प्रवासात नक्कीच फायदेशीर ठरेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्याला शैक्षणिक मार्गदर्शन हवं असल्यास आपले प्रश्न किंवा शंका आम्हाला 777-592-592-3 या क्रमांकावर व्हॉट्सअपद्वारे कळवा. पुढील भागात प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आपल्या प्रश्नांची उत्तर देतील.
2: या मालिकेची निर्मिती केली आहे श्रीनिवास डोंगरे क्रिएटिव्ह पीपल ऍडव्हर्टाइजमेंट सातारा यांनी.
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
4: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
5: तात्या दाढ लई दुखाल्या मंजन लावून बसलोय.
4: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
5: वय दातासाठी एक नंबर.
6: माधव मिशन देवल क्लब तळमजला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. आता स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांची शब्दरचना ऐकूया. संगीतून अजय अतुल.

मूग डाळ एक वाटी, उडीद डाळ पाव वाटी, आलं किसलेलं एक चमचा, तळण्यासाठी तेल, कोमट पाणी, हिंग घातलेला. पुन्हा एकदा, मूग डाळ एक वाटी, उडीद डाळ पाव वाटी, आलं किसलेलं एक चमचा, तळण्यासाठी तेल, कोमट पाण्यामध्ये हिंग थोडासा घातलेला. आता आपण जी मूग डाळ घेतलेली आहे, उडीद डाळ घेतलेली आहे, त्या डाळी 3 तास भिजवून जाडसर वाटून घ्यायच्या आहेत. खूप फेसून यामध्ये आल्याचा किस घालून गरम तेलात बोरा एवढे पकोडे घालून तळून घ्यायचे आहेत. नंतर लगेचच हे तळलेले पकोडे कोमट पाण्यात घालायचे आहेत, ज्यामध्ये आपण हिंग घातलाय. यानंतर दही फेसून त्यामध्ये मीठ, साखर आणि जिरेपूड घालायचे आहे. भजी तासभर पाण्यात ठेवून हलक्या हातानं दाबून घ्यायची. आता हा पकोडेवाला रायता करत असताना दही थोडंसं पातळसर असावं, त्यात पकोडे सोडून हलकेच ते ढळून घ्यायचे. वरून कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे पेरायचे. तर असा हा पकोडेवाला रायता नक्की करून बघा. मंडळी, आता लजीज भाज्यांचे प्रकार, यामध्ये मशरूम मसाला ही एक रेसिपी येते. तर हा मशरूम मसाला कसा बनवायचा ते जाणून घेऊया. मशरूम मसाला तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूम 8 ते 10, कांदा पेस्ट 1 वाटी, टोमॅटो 1 वाटी चिरलेला, आलं लसूण वाटलेलं 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा आणि तेल 2 चमचे, तसंच जिरे, हळद, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर. तर हा मशरूम मसाला बनवत असताना सुरुवातीला आपल्याला मशरूम स्वच्छ धुऊन त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे. तेलाच्या फोडणीत कांदा पेस्ट परतायची, तेव्हाच यामध्ये जिरे घालायचे आणि हळद घालायची. आलं लसूण पेस्ट यामध्ये घालून पुन्हा परतवून घ्यायचं. मसाला खमंग परतून यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि चिरलेला टोमॅटो घालायचा. हे मिश्रण चांगलं परतून यामध्ये नंतर मशरूम घालायचे. चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घालून झाकण ठेवून मशरूम शिजले की कोथिंबीर घालून ते वाढायचं. मंडळी, या भाजीची चव आणखी वाढण्यासाठी या भाजीमध्ये लाल पिवळ्या सिमला मिरच्या, अमेरिकन कॉर्न घालायचे. भाजी देखील वाढते आणि चवही चांगली येते. तेव्हा हा मशरूम मसाला जरूर करून बघूया. श्रोतेहो, यानंतर अंड्याची एक रेसिपी आपण बघणार आहोत, अंड्याच्या रुमाली वड्या. याच्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी डाळीचं पीठ, 2 अंडी, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 3 मिरच्या, कोथिंबीर चिरलेली, प्रत्येकी 1/2 चमचा हळद, तिखट, गरम मसाला, मीठ आणि 1/2 कप दूध. आणि सारणासाठीचं साहित्य: 1/2 वाटी सुकं खोबरं किसलेलं आणि भाजून घेतलेलं, तसंच 1 टेबलस्पून खसखस भाजून कुटून घेतलेली. आता या अंड्याच्या रुमाली वड्या कशा बनवायच्या? तर अंडी फोडून छान फेटून घ्यायची. यामध्ये दूध, डाळीचं पीठ, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर, मिरची पेस्ट, मीठ, तिखट, गरम मसाला, हळद हे सगळे पदार्थ घालून घ्यायचे आणि मग मंद गॅसवर ठेवून ते शिजवायचे. आता हे मिश्रण शिजत असताना सतत ढवळत राहायचं. हे मिश्रण साधारण घट्ट होत आलं की ओला रुमाल ताटावर पसरून त्यावर हा गोळा भराभर थापून घ्यायचा. त्यावर भाजलेलं खोबरं चुरून पसरायचं, खसखस भरड सुद्धा यावर पसरायची आणि गरम असतानाच रुमालाच्या सहाय्यानं घट्ट गुंडाळी करायची. करतानाच तिला त्रिकोणी आकार द्यायचा. मग रुमाल काढून त्याच्या 1/2 इंच जाडीच्या वड्या कापून त्या तळून घ्यायच्या. तेव्हा अंड्याच्या या रुमाली वड्या नक्की करून बघा. मंडळी, आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा खवईगिरी कार्यक्रमात सरते शेवटी आपण काही कुकिंग टिप्स जाणून घेऊया. अगदी कमी वेळेत आणि दही, लोणचं, चटणी किंवा काहीही नसेल तर टोमॅटो सॉस बरोबर खाता येणारा पदार्थ म्हणजे पराठे. तर हे पराठे बनवत असताना काही महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया. उत्तम पराठे करत असताना कणिक घट्टसर भिजवल्यास पराठे खुसखुशीत होतात. सैल

0: कणिक भिजवली तर पराठे लाटताना पिठाचा वापर करावा लागतो. हे पीठ तव्यावर उतरून पराठा जळकट लागतो आणि चवही बिघडते. तसंच पराठे भाजताना काळजीपूर्वक भाजावे लागतात. पराठा थोडा दोन्हीकडून भाजून मग तूप किंवा तेल यावर सोडायचं. गॅस फार मोठा नसावा. पंजाबी स्टफ पराठे करत असताना सारण भरपूर घालायचं. कणकेत भाजी किसून किंवा वाफवून पराठे केले तर तेही छान होतात. आता कणकेत थोडंसं मीठ, तिखट, हळद घालून भिजवून भरून स्टफ पराठे केल्यास चवही छान लागते. पराठ्यात चीज, पनीर, नॉनव्हेजचं सारण, भाज्या, डाळी शिजवून असे स्टफ पराठे केले तर तेही चवीला उत्तम लागतात. तर या होत्या आजच्या काही कुकिंग टिप्स. मंडळी, याबरोबरच रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. तेव्हा मी आपली खवय्या मैत्रीण निर्मला तुमची रजा घेते. हो, पण पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढच्या रविवारी याच वेळी याच ठिकाणी खवय्येगिरी या कार्यक्रमात. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
1: अरे वा, अगदी झकास झाली बिर्याणी. हॉटेलमधून आणली का?
2: सारखं म्हणत होतात ना तुला बिर्याणी जमत नाही म्हणून, आज कशी झाली हॉटेल सारखी. त्यासाठी रुचिराचा बिर्याणी पुलाव मसाला वापरलाय म्हंटल म्हणून हे जमलं. अगदी पाहिजे तेवढी घ्या.
1: बिर्याणी, पुलाव, मसाले भात, प्रकार कोणताही, मसाला एकच, रुचिरा बिर्याणी पुलाव मसाला.
3: रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले, बाजार गेट, कोल्हापूर.
4: श्रुती हो हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. आज सकाळी 10:30 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक आपण ऐकू शकाल संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखन वीणा वाठारे, सादर करते आशिष सातपुते. आज सकाळी 10:30.
5: श्रोते हो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग, आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका आज दुपारी 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
4: आपण ट्यून केले आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.

0: आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र, श्रोतेहो ठीक 8:30 मराठीतलं राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी महाराष्ट्रच्या मुंबई केंद्रावरून.
1: नवऱ्यानो यात केवढी ताकद, पहा एक भार येई कसा चोर, बायको की थांबेल तन तन तन. बायक नैया या चिवड्याची माया, घरामध्ये झाणी यही आणी बाणी नवरे.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी, पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्सचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या

व्यापक युरोपीय दौऱ्याचा तिसरा टप्पा असून जानेवारी 2026 मध्ये ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. वेगाने होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25% वरून 60% कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6

येणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील असंही त्या म्हणाल्या. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोन आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानीबाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ञ म्हणून नेमणूक केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन शेख मोहमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णा घाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष PP चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार, माजी मुख्यमंत्री विरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं JPCकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतरबंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्यपदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान.
भारतीय हवामान

0: विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे। त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे। तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक। आशियाई भारत तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: श्रोते हो, आपण ऐकता आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची प्रसारण सेवा। 8:40 झाली आहेत। ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी।
2: चिंतन हाच चिंतामणी।

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: जगामध्ये ज्या अनेक संस्कृत्या निर्माण झाल्या त्यामध्ये हिंदू संस्कृती सर्वात प्राचीन असून श्रेष्ठ आहे। मानव धर्माला पोषक आणि तारक असं सुंदर तत्वज्ञान आणि शिकवण हिंदू संस्कृतीत आहे। अशा हिंदू संस्कृतीमध्ये जातीयता, अस्पृश्यता आणि स्त्रियांना अपमानास्पद वागणूक या अनिष्ट गोष्टी कशा काय मूळ धरून आहेत असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। वास्तविक या तीनही अनिष्ट गोष्टी हिंदू संस्कृतीत रूढ झाल्या त्याची कारणं वेगळीच आहेत। विशिष्ट काळात, विशिष्ट परिस्थितीत आणि विशिष्ट कारणांमुळं या अनिष्ट गोष्टी हिंदू संस्कृतीत रूढ झाल्या आणि नंतर मूळ धरून बसल्या। पूर्वकाळात लोक गावागावातून राहत होते,

गावातील लोकांच्या काही प्राथमिक आणि आवश्यक गरजा होत्या. लोकांच्या या गरजा लक्षात घेऊन समाजात विविध प्रकारचे व्यवसाय करणारी माणसं पुढे आली. उदाहरणार्थ ब्राह्मण, सोनार, लोहार, सुतार, माळी, कोळी, तेली, तांबोळी वगैरे वगैरे. हे व्यवसाय करणारे लोक आपापल्या व्यवसायाप्रमाणे ग्रुप्स करून राहू लागले. अजूनही आपल्याला गावागावातून हे प्रकार पाहायला मिळतात. उदाहरणार्थ ब्राह्मण आळी, सोनार आळी, लोहार आळी, सुतार आळी वगैरे वगैरे. पुढे पुढे व्यवसायाला पोषक आणि तारक होण्यासाठी त्या व्यवसायातील लोक आपल्या मुलांना, नातवंडांना त्या त्या व्यवसायात ते शिक्षण देऊन स्थिर करू लागले. त्याच्यातूनच रोटीबेटीच्या रूढी समाजामध्ये दृढमूल झाल्या. कालांतरानं या व्यावसायिक ग्रुप्सचं जातीमध्ये रूपांतर झालं. पुढे या जातीमधून उपजाती निर्माण झाल्या. याचाच अर्थ असा की मुळात गुणकर्मानुसार अधिष्ठित असलेले हे व्यावसायिक ग्रुप्सचं जन्मकर्मावर अधिष्ठित असलेल्या जाती व्यवस्थेमध्ये रूपांतर झालं. अस्पृश्यता हा प्रकार सुद्धा विशिष्ट परिस्थितीत निर्माण झाला. रस्ते झाडणे, संडास साफ करणे, मैला डोक्यावरून वाहून नेणे वगैरे स्वच्छता राखण्याची कामं जे लोक करत होते त्यांचं काम समाजाला अत्यंत उपयुक्त असून सुद्धा हे लोक समाजातील बाकीच्या लोकांपासून वेगळे पडले. पुढे पुढे या लोकांच्या पुढल्या पिढ्याही तेच काम करू लागल्या आणि त्यांच्यातून त्यांची जन्मकर्मानुसार जात ठरली गेली. सांगायचा मुद्दा हा की हिंदू धर्मातील चातुर्वर्ण हे ईश्वरनिर्मित नसून ते मानवनिर्मित आहेत हा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णाच्या अंतर्गत निर्माण झालेली जाती व्यवस्था या सर्वांची निर्मिती आत्ता म्हटल्याप्रमाणे विशिष्ट कारणांमुळे झाली. पोट भरण्यासाठी माणसानं त्याच्या आवडीनिवडीनुसार जो व्यवसाय पत्करला त्या व्यवसायाला अनुसरून त्याचा वर्ण किंवा त्याची जात ठरली गेली. सोनार, लोहार, कासार, कुंभार, माळी, तेली या जाती किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण माणसांनी स्वीकारलेल्या उपजीविकेच्या धंद्यानुसार ठरवले गेले. अशा प्रकारची वर्णव्यवस्था किंवा जाती व्यवस्था जगाच्या पाठीवरील सर्व देशात आहे. महत्वाचा फरक इतकाच की या देशात माणसाचा वर्ण किंवा जात त्याच्या जन्मावरून ठरते तर इतर देशामध्ये ती कर्मावरून ठरते. दुसरा महत्वाचा फरक असा की या देशात वर्णाची किंवा जातीची लेबल्स किंवा शिक्के माणसांना चिकटवण्यात येतात तर इतर देशामध्ये अशा प्रकारची लेबल्स माणसांना चिकटवण्यात येत नाहीत. माणसाचा वर्ण किंवा जात त्याच्या जन्मानुसार ठरवण्याची वर्णव्यवस्था किंवा जाती व्यवस्था अत्यंत टाकाऊ असून सुद्धा या देशात ती टिकाऊ होऊन बसलेली आहे हे या देशाचं मोठंच दुर्दैव आहे. या जाती व्यवस्था जीवनविद्येला मुळीच मान्य नाहीत. हिंदुस्थानामध्ये जाती, उपजाती आणि पोटजाती असंख्य आहेत. एका ब्राह्मण जातीमध्ये अनेक उपजाती आणि पोटजाती आहेत. इतर जातीत सुद्धा तोच प्रकार आहे. वास्तविक संस्कारातून जात निर्माण होते. जन्मात जायते शूद्र हा संस्कारात द्विज उच्चते असं शास्त्रवचन आहे. याचा अर्थ अगदी सरळ आहे. द्विज या शब्दाचा सरळ अर्थ दुसरा जन्म असा असून सुद्धा द्विज या शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा केला जातो ही मोठी खेदाची गोष्ट. जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे शूद्रच असतं आणि त्याच्यावर नंतर जे संस्कार सहज होतात वा बुद्धिपुरस्सर केले जातात त्याच्यातून त्याचा दुसरा जन्म सिद्ध होतो. याचाच अर्थ असा की पहिला जन्म पोटातून होतो

0: दुसरा जन्म संस्कारातून होतो. उदाहरणार्थ, ब्राह्मणाच्या पोटी आलेला एखादा मुलगा काही कारणामुळं चोर दरोडेखोर यांच्या संगतीत लहानाचा मोठा झाला, तर तो मुलगा जन्मानं ब्राह्मण असून सुद्धा त्याच्या कर्मानुसार दरोडेखोर ठरला जाईल. थोडक्यात, जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे शूद्र असतं, म्हणजे क्षुद्र, म्हणजेच संस्काररहित असतं. नंतर त्याच्यावर जे संस्कार होतात, केले जातात, त्या संस्कारातून त्याचा दुसरा जन्म सिद्ध होऊन तो प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, क्लार्क, चोर, दरोडेखोर, स्मगलर असा समाजात ठरला जातो. आमच्या मते या जगात फक्त दोनच जाती आहेत, आणि त्या म्हणजे सज्जन आणि दुर्जन या होत. प्रचलित असलेल्या जाती व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना इष्ट वळण लावणं आवश्यक आहे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून शिक्षण संवर्धन आणि दारिद्र्य निर्मूलन या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर राष्ट्राच्या सर्व शक्ती जर केंद्रीभूत केल्या, तर जाती व्यवस्थेमध्ये जे विष आहे ते काढून टाकता येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण, शिकवण आणि संस्कार यांच्याद्वारे माणसातील माणुसकी निर्माण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले, तर समाजातील सर्व अनिष्ट गोष्टींचं आपोआप निर्मूलन होईल हे निराळं सांगण्याची आवश्यकता नाही. जीवनविद्या सांगते की जात या प्रकारामध्ये वास्तविक वाईट असं काही मुळातच नसतं. पोट भरण्यासाठी माणसं निरनिराळे व्यवसाय करत असतात, आणि त्या व्यवसायाच्या संदर्भातच ते त्या जातीचे ठरतात. या सर्व प्रकारात वास्तविक डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजेच श्रम विभागणी आहे अशी कल्पना आहे. हे सर्वच व्यवसाय समाजाच्या धारणेला आवश्यक असल्यामुळं त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असा प्रकार नसतो किंवा नसला पाहिजे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र हा विवेक पाळला जात नाही, आणि त्यामुळंच माणसामध्ये उच्च नीच भाव निर्माण होऊन त्यातूनच सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. आणि म्हणूनच जाती मोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जातीच्या संदर्भात माणसांच्या मनात जी उच्च नीच अशी विकृत मनोवृत्ती निर्माण होते ती मोडण्याचा जर प्रयत्न केला तर इच्छित ध्येय प्राप्त करता येईल. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: उन्हाळा आणि महागाई दोन्ही वाढतंय, काय करायचं कळत नाही.
2: काळजी करू नकोस, थंड हो.
1: कसं काय?
2: उन्हाळ्यात थंडगार स्फूर्ती ताक घे, पूर्वीच्याच किमतीत फक्त 20 रुपयात.
1: मस्त चवदार थंडगार आरोग्यदायी
2: स्फूर्तीचं थंडगार ताक सर्वत्र उपलब्ध.
1: भारत डेअरीच्या स्फूर्तीचे दर्जेदार उत्पादन, साधे आणि मसाला ताक उपलब्ध फक्त 20 रुपयात.
3: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
4: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
5: शिव समर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
6: ही यादी, ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
7: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील, काही आणणार नाही.
6: काय
7: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
8: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
0: श्रुते हो, आज सकाळी 9:30 कायद्याविषयी बोलू काही. यामध्ये सोशल मीडियामुळे नात्यांवर होणारा परिणाम याविषयी ऍडव्होकेट नितीन बोरकर यांच्याशी दिव्या अष्टपुत्रे यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
9: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डीसी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह.
10: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
9: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डीसी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
10: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244461.
11: स्फूर्ती दही वाटीभर,
12: थंडावा पोटभर,
11: उन्हाळा असो वा उपवास,
12: स्फूर्ती दही एकदम खास.
13: स्फूर्ती.

0: श्रुती हो राम मोरे यांची ही भक्तिरचना विमल लुकतुके यांनी संगीतबद्ध केली होती आणि गायक होते प्रभाकर कारेकर. आपण ऐकतात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची ही प्रसारण सेवा. त्यासाठी आपण ट्यून केलंय 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR हे ॲप. सकाळचे 9 वाजताहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

श्रोते हो, गीत बहार या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. मी आहे आपल्यासोबत सीमा मकोडे. आज आहे सिने निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचा स्मृतिदिन.

0: नमक हलाल या फिल्मसाठी आशा भोसले यांचा स्वर होता. बप्पी लाहिरी यांची संगीतधून आणि अंजान यांचं हे गीत होतं. गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: हे
1: काय, कसे आहात?
3: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
3: राहुलचा बँक अकाउंट आहे तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
4: आरबीआय सांगते,
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

श्रोते हो, आपण ऐकत आहात बप्पी लहरी यांचं संगीत, अंजान यांचं गीत, युगुल स्वर आहे आशा भोसले आणि किशोर कुमार यांचा चित्रपट शराबी.

श्रोते हो, हे होतं अंजान यांचं गीत बाप्पी लहरी यांची संगीतून. शराबी चित्रपटातलं हे गीत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात आपण ऐकलं.

0: श्रोते हो, सोमवारी 18 मेला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत निरुपमा जोशी यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रुते हो अवश्य ऐका उमंग NCERT प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. श्रुते हो आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 9:17 झाली आहेत. आपण ऐकता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र कार्यक्रम गीत बहार.

0: तर श्रुते हो, हे होतं लावारिस चित्रपटातलं अमिताभ बच्चन यांच्या आवाजातलं गीत. संगीतकार होते कल्याणजी आनंदजी. आपण ऐकतात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का?
3: काय कसं आहात?
4: काय झालं?
2: फीस अटेन्शन.
4: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
5: आरबीआय सांगते
2: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली.
0: श्रुते हो गीत बहार या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. प्रकाश मेहरा यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत मोठं योगदान आहे. त्यांच्या चित्रपटातले संवाद आणि गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी विशेषतः अमिताभ बच्चन यांच्यासोबत हिंदी चित्रपट दिले आहेत.

श्रुती हो लता मंगेशकर, आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं अंजान यांचं हे गीत कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलं होतं. चित्रपटाचं नाव होतं मुकद्दर का सिकंदर. सिनेनिर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचा स्मृतिदिन, त्यांना आदरांजली म्हणून आज गीत बहार या कार्यक्रमात प्रकाश मेहरा निर्मित आणि दिग्दर्शित फिल्ममधली काही गीतं आपण ऐकली. आता गीत बहारमध्ये सीमा माकोटे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: श्रोते हो, आपण ऐकलात कार्यक्रम गीत बहार. आकाशवाणीच्या एफ एम सेवेचं हे आहे कोल्हापूर केंद्र. सकाळचे 9:30 वाजलेत.
2: कायद्याविषयी बोलू काही.

0: श्रोतेहो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आणि अंजर मुजावरचा नमस्कार. श्रोतेहो, आजच्या कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सोशल मीडियामुळे नातेसंबंधांवर होणारा परिणाम. याविषयी ॲडव्होकेट नितीन बोरकर यांच्याशी दिव्या अष्टपुत्रे यांनी मारलेल्या गप्पा. श्रोतेहो, ऐकूया आज या कार्यक्रमाचा भाग दुसरा.
1: श्रोते हो, आजच्या डिजिटल युगामध्ये सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलंय. त्या माध्यमांमुळे माणसांमधल्या संवादाचं स्वरूप बदललंय. पूर्वी नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रत्यक्ष भेटीगाठी, पत्रव्यवहार किंवा दूरध्वनी वापरले जात. पण आजच्या काळामध्ये लाईक, कमेंट आणि शेअर या गोष्टी नात्यांचे मापदंड ठरतायत. सोशल मीडियामुळे नात्यांमध्ये संवादाची गती वाढली असली तरी या माध्यमामुळे नात्यांचं स्वरूप जरासं उथळ, तात्काळ आणि कधी कधी अस्थिर झाल्याचं जाणवतंय. अनेकदा आभासी जगामध्ये घडणाऱ्या संवादामुळे वास्तवातील भावनिक जवळीक कमी होताना दिसतीये. सोशल मीडियावरती दिसणारा परिपूर्ण जीवनाचा दिखावा अनेकांच्या आत्मसन्मानावर, नात्यावरती कुठेतरी घातक ठरतोय. आणि म्हणूनच आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. मागच्या भागातही आपण याची माहिती घेतलेली होती आणि आजही याच विषयावरती पुढे बोलणार आहोत. आणि या विषयाची माहिती देण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत ॲडव्होकेट नितीन बोरकर सर. सर, तुमचं कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, मागच्या भागामध्ये आपण बरीचशी चर्चा केलेली आहे की सोशल मीडियामुळे नक्की काय होतंय, नातेसंबंध कसे बिघडतायत, पण आणखीनही बरेचसे प्रश्न आपले राहिलेले आहेत. तर सोशल मीडियामुळे नातेसंबंध बिघडण्याची कारणं जी आहेत ती नक्की कोणती आहेत?
2: नाते जे आजकाल बिघडलेले दिसत आहेत त्याचं सर्वात महत्वाचं जे कारण असेल तर कोणीही कोणाला वेळ देत नाहीये. नात्यामध्ये एकमेकाला वेळ देणं हे फार गरजेचं आहे. पण टाइम इज मनी जसं म्हणतो, तर पैसा हा योग्य ठिकाणी जर वापर झाला तर त्याचं फार गरजेचं आहे. पैसा सत्कारण लागणं फार गरजेचं आहे. तर तो अयोग्य ठिकाणी अयोग्य रीतीने जर वापरला गेला तर त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. तसंच जर समजा सोशल मीडियावरती जर आपण वेळ अपव्यय जर करत असू तर त्याचे नातेवाईकांवरती, नातेसंबंधांवरती

0: दुष्परिणाम हे नक्कीच होणार आहेत. आता या ठिकाणी दुष्परिणामांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण सुरुवातीला कौटुंबिक नात्यामध्ये जे दुष्परिणाम दिसून येत आहेत त्याबद्दल आपण बोलूया. कौटुंबिक नात्यांमध्ये आई वडील, त्यांची मुलं, त्यांच्या आजी आजोबा असतील. आता या एकत्रित कुटुंबामध्ये आपल्याला अबोला दिसून येत आहे. मुलं त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतात, पालकांच्या हातामध्ये मोबाईल असतात, आजी आजोबांच्या हातात मोबाईल असतात. ते त्यांचे मोबाईलमध्ये चॅटिंग करणे, व्हिडिओज बघणे, रील्स बघणे, गेम्स खेळणे, अशा प्रकारचे वेगवेगळे कृती करत असतात. कुणालाही कुणाशी बोलण्यासाठी वेळ नाही. यामुळे काय झालंय काय की बाबा एखाद्यानी एखादी गोष्ट बोलली म्हणजे आईने समजा मुलाशी काहीतरी संवाद साधायचा प्रयत्न केला आणि मुलगा जर गेम खेळत आहे तर त्याला तो डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाहीये. आणि हा डिस्टर्बन्स न आवडणे याचाच अर्थ काय तर तो त्याच्या आईशी संभाषण करायला आनंदी नाहीये.
1: एकंदर आपल्याला असं म्हणता येईल की क्वालिटी टाइम जो आहे नात्यांमधला तो

0: हातामध्ये मोबाईल असतात, पालकांच्या हातामध्ये मोबाईल असतात, आजी आजोबांच्या हातात मोबाईल असतात, ते त्यांची मोबाईलमध्ये चॅटिंग करणे, व्हिडिओज बघणे, रील्स बघणे, गेम्स खेळणे, अशा प्रकारचे वेगवेगळे कृती करत असतात. कुणालाही कुणाशी बोलण्यासाठी वेळ नाही. यामुळे काय झालंय काय की बाबा एखाद्यानी एखादी गोष्ट बोलली म्हणजे आईने समजा मुलाशी काहीतरी संवाद साधायचा प्रयत्न केला आणि मुलगा जर गेम खेळत आहे तर त्याला तो डिस्टर्बन्स अजिबात आवडत नाहीये. आणि हा डिस्टर्बन्स न आवडणे याचाच अर्थ काय तर तो त्याच्या आईशी संभाषण करायला आनंदी नाहीये.
1: एकंदर आपल्याला असं म्हणता येईल की क्वालिटी टाइम जो आहे नात्यांमधला तो कमी होतोय.
0: नक्कीच.
1: आता सोशल मीडियामुळे असुरक्षितता निर्माण होतीये हेही आपल्याला जाणवतंय, तर नेमकी कशा प्रकारे ही असुरक्षितता वाढली आहे?
0: आता असुरक्षिततेबद्दल जर बोलायचं झालं तर समाजामध्ये एखादी पोस्ट आपण सोशल मीडियावरती टाकतो त्याच्यामध्ये आपण असं बघत नाही की बाबा ही पोस्ट टाकल्यानंतर ह्याचा काय परिणाम होईल, एखाद्या जातीजातीमध्ये तेढ निर्माण होईल का, किंवा बाबा आपण जी ही पोस्ट टाकलेली आहे त्यामुळे एखाद्याचा अपमान होणार आहे का, किंवा ह्या पोस्टमुळे कुणाच्या भावना दुखावल्या जाणार आहेत का, हे आपण बघत नाही. आपल्याला कुठून तरी ती पोस्ट फॉरवर्ड झालेली असते, ती आपण आहे अशी फॉरवर्ड करतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जरी कायद्याने संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य जरी दिलेलं असलं तरी देखील त्याचा कुठं उपयोग करावा, कसा उपयोग करावा, त्याची मर्यादा काय आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची, हे आपण प्रत्येकाने बघणं गरजेचं आहे. आता सोशल मीडियामुळे जी असुरक्षितता निर्माण होते त्याचं एक सर्वात महत्वाचं जे कारण असेल तर सोशल मीडियावर असणारे रील्स, सोशल मीडियावर असणारे ओटीटी प्लॅटफॉर्म्स, याच्यामध्ये दाखवले जाणारे जे कंटेंट्स आहेत ते अशा प्रकारचे आहेत की समजा उदाहरणच द्यायचं झालं तर नवरा बायको आहे, नवरा बायको ते कंटेंट्स बघतात, त्याच्यामधली लाईफस्टाईल, त्याच्यामध्ये दाखवणाऱ्या गोष्टी म्हणजे एक्झॅजरेट करून एखादी गोष्ट दाखवली जाते. त्यामुळे होतं काय की बाबा आपल्याकडे ह्या गोष्टींची कमी आहे किंवा ह्या गोष्टी आपल्याकडे नाहीत ह्याचं फार वाईट वाटतं लोकांना आणि त्यातून हेवे दावे सुरू होतात. एखाद्या नवऱ्याला समजा महागडा फोन आहे तो जर घ्यायचा असेल आणि त्याची जर ऐपत नसेल नवऱ्याची तर तो आपल्या बायकोला घेऊन देऊ शकत नाहीये. यातनं भांडणं होत आहेत की बाबा मला ह्या गोष्टी तुम्ही घेऊन देत नाही. ह्याच गोष्टी आई वडील मुलांच्या बाबतीत सुद्धा घडत आहे. मुलांना देखील काही अपेक्षा वाढलेल्या आहेत आई वडिलांकडनं, पण त्या ते हे बघत नाही की बाबा आपली कौटुंबिक परिस्थिती कशी आहे ह्याचं भान त्यांना नाही आहे. ह्यातून देखील मुलं चोरीमारीकडे वळलेले आहेत, ह्यातून क्राईम्स घडत आहेत. आपल्याला ज्या गोष्टी आपले आई वडील देऊ शकत नाहीत ते आपण चुकीच्या मार्गाने कसे मिळवता येतील ह्याचा प्रयत्न आजकाल मुलं करताना दिसत आहेत. यातून न्यायालयामध्ये बरेच प्रकरणं देखील आलेले आहेत, गुन्हे घडत आहेत, याकडेही आपण बघणं गरजेचं आहे.
1: सर, सोशल मीडियामुळे आपल्या नातेसंबंधावरती जे काही नकारात्मक परिणाम होत आहेत ते टाळण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं?
0: मागील भागात मी म्हणालो नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठी कौटुंबाची जबाबदारी ही फार मोठी आहे. त्यातल्या त्यात कुटुंबातील जे कर्ता जे पुरुष असेल महिला असेल तर यांची जबाबदारी फार मोठी आहे. त्यांनी मुलांवरती संस्कार घडवताना आजकाल कसं झालं, पूर्वी असं होतं की बाबा संस्कार जे मुलांवरती घडवले जायचे ते कुटुंबामध्ये तुम्ही कसं वागावं, समाजात तुम्ही कसं वावरावं याबद्दल संस्कार घडवले जायचे. आज तेवढ्यावरती भागणार नाही आहे. तर आज सोशल मीडियातला तुमचा वावर कसा असावा यावरही संस्कार घालणं गरजेचं आहे. आता सोशल मीडियाच्या काळामध्ये एखाद्या मुलाला मी मोबाईल देणारच नाही शक्य नाहीये. आज सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की त्याचा उपयोग पण फार मोठ्या प्रमाणात केला जातो, त्याचा फायदाही खूप आहे. आज जर तुम्हाला एखाद्या मुलाला जर मोबाईल देण्याचा आहे तर त्याला वेळ घालून द्या की बाबा एवढ्या वेळेस तू मोबाईल बघायचा आहेस, त्यात मोबाईलमध्ये त्यांनी काय बघायचं आहे हेही महत्वाचं आहे. त्याला योग्य गोष्टी बघणे म्हणजेच ज्या गोष्टीतनं त्याला काहीतरी शिकायला मिळेल, ज्या गोष्टीतनं तो काहीतरी तो घडेल अशा गोष्टी त्याला दाखवणे हे जास्त योग्य होणार आहे. तो काय बघतोय, तो काय बघत नाही आहे याकडे पूर्णपणे लक्ष असणं गरजेचं आहे. तसंच मोठ्यांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर त्यांनी देखील आज सोशल मीडियावरती बरेच प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत त्यांची करमणूक करण्यासाठी, पण प्रत्येक ऍप प्रत्येक ओटीटीचे सिरियल आपण बघणं गरजेचं आहे का? रात्र माणूस जागून ओटीटी वरती सिरियल बघत बसलेले आहे, रात्रीचे 12 वाजलेत, 1 वाजलेत, 2 वाजलेत हे काही भान राहिलेलं नाहीये. यातनं नवरा बायको मधील संबंध तर बिघडतायतच आहेत, त्याशिवाय त्यांच्या स्वतःच्या हेल्थवरही याचा परिणाम होतोय. आज बरेचदा आपल्याला डॉक्टर सांगताना दिसतात की बाबा एखाद्याला झोपच लागत नाही रात्र झोप लागत नाही, दिवसभर काम करून येतो पण रात्र झोप लागत नाही कारण त्यांनी स्वतःचं टायमिंग असं करून घेतलेलं आहे. ओटीटी वरती सिरियलच बघत बसतो, यातून त्याची हेल्थही खराब होणार आहे. आणि जो परिणाम कुटुंब

0: वर होतो, कुटुंबाची मानसिकता बनणार आहे, ती समाजाची मानसिकता बनणार आहे पुढे जाऊन. आता या ठिकाणी आपण एक उपाय करू शकतो का बघूया. आपण 5-5-5 नियम करूया. तर ह्यात कसं करायचं की बाबा आपण असेच ऍप ठेवायचे 5 की जे फार गरजेचे आहेत, की ज्याच्या वाचून आपलं काही चालणारच नाही आहे किंवा ज्याच्यापासून आपल्याला शिकायला मिळेल, असे 5 ऍप आपण आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यायचे. आणि हे ऍप जे बघायचे आहे दिवसभरात ते 5 मिनिटंच बघायचे. कुठलंही ऍप असेल तर ते 5 मिनिटंच बघायचं. पूर्ण एक एक दोन दोन तास त्याच्यावरती घालवण्याचं काहीच कारण नाही. मोबाईलवरती असं कुठलाही ऍप नाही, जर एज्युकेशनल नसेल तर असं अन्य कोणताही ऍप नाही आहे की ज्याच्यावरती तुम्हाला तासन तास घालवण्याची गरज आहे. कुठलाही ऍप 5 मिनिटात बघून होतो. आता काही असे ऍप आहेत की बाबा ज्याच्यामध्ये बरेच मेसेजेस येतात, फोटोज येतात, प्रत्येक फोटो प्रत्येक मेसेज आपण बघितलाच पाहिजे असं काही नाहीये. एखाद्याचं स्टेटस बघितलं नाही आणि त्याला मी जर लाईक केलंच नाही तर त्या समोरच्या माणसाला फारच वाईट वाटणार आहे किंवा त्याच्या आयुष्यात फार मोठा आमूलाग्र बदल घडणार आहे आपल्यामुळे, असं काहीच नाहीये. काही जणांच्या आयुष्यात नक्कीच घडतो की बाबा काही जण त्याच्यातनं पैसाही कमवतात. आपण त्यातनं पैसा कमवतोय का? आपली जी कंटेंट आहेत पैसे कमवण्यासारखे कंटेंट आहेत का? जर असतील तर नक्कीच त्यावर वेळ घालवण्याच्या मी पक्षात आहे. सोशल मीडियातनं आपल्याला जर आर्थिक फायदा होत असेल आणि आपण उत्तम कंटेंट बनवत असू तर नक्कीच आपण सोशल मीडियावरती जाणं गरजेचं आहे. पण अशी लोक आपल्या समाजात किती आहेत? माझ्या मते अशी 15-20% फार तर असू शकतील. पण इतर 80% जी लोक आहेत ते जे सोशल मीडियावर काम करतायत ते सगळे वेळ वाया घालवण्याचंच काम करतायत.
1: खरं तर तुम्ही आता जो 5-5-5 हा नियम सांगितला, प्रत्येकानं जर अवलंबला तर निश्चितच यातून फायदा होणार आहे. अनवॉन्टेड रील्स स्क्रोल करत आपण सतत पाहतोय आणि त्यामुळे आपला बराचसा वेळ सोशल मीडियावरती जातो हे आपल्या लक्षात आलंय. पुढचा प्रश्न आता मी तुम्हाला विचारतीये, सोशल मीडियामुळे तरुणांच्या नातेसंबंधावरती सुद्धा परिणाम होतोय, तो कशा प्रकारे होतोय?
0: तरुणांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सोशल मीडियाचा सर्वात जास्त जर कुणावरती परिणाम होत असेल आज तर तो तरुण पिढीवरती होतोय. म्हणजे आत्ताची जी पिढी आहे तीच मुळात सोशल मीडियाच्या जमान्यात जन्माला आलेली पिढी आहे. त्यांचं पूर्ण आयुष्य हे सोशल मीडियानी व्यापलेलं आहे. असं असताना आपण त्यांनी सोशल मीडियावरती काय करायचंय किंवा काय नाही करायचं हा फार महत्वाचा भाग आहे. काही तरुण जे आपण सोशल मीडियावरती बघतो ते नक्कीच खूप चांगला उपयोग त्याचा करून घेत आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे छान छान व्हिडिओ कंटेंट क्रिएट होत आहेत आणि त्याचा फायदा बरेच जणांना होतोय. पण या उलट असा फार मोठा तरुणांचा भाग आहे की जे स्वतः तर काहीच क्रिएट करत नाही आहेत पण अशा कंटेंट्सना ते जास्त महत्व देत आहेत की ज्याच्यामुळे समाजावरती विपरीत परिणाम होणार आहे. हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आज सोशल मीडियावरती अपमानजनक कंटेंट क्रिएट करणे एखाद्या धर्माबद्दल एखाद्या जातीबद्दल असेही प्रकार सोशल मीडियामध्ये आज दिसत आहेत. त्यासोबत सोशल मीडियावरती महिलांच्या बाबतीत असे कंटेंट्स क्रिएट केले जात आहेत की ते सामाजिक दृष्टिकोनातून अजिबातच चांगले नाही आहेत. त्याचा परिणाम हा तरुणांच्या मनावरती फार खोलवर होत आहे. यातनं त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे त्याच्यावर फार मोठा परिणाम होत आहे. तसंच त्यांच्यातला संवाद पूर्णपणे थांबलेला आहे. या पलीकडे जर गेलं तर यातनं घटस्फोट प्रमाण फार वाढलेलं आहे. सोशल मीडिया कारण हे घटस्फोटाचं कारण असणं नवरा बायकोमधील हे एक नवीन कारण तयार झालेलं आहे. तसंच जी लहान मुलं आहेत ती तरुणपणात पाय ठेवत असतील किंवा तरुण असतील तर यांना सुद्धा सोशल मीडियाचा प्रचंड पगडा आहे त्यांच्यावर. यातून त्यांना गेमिंग खेळतात, दिवस दिवसभर गेमिंग खेळत बसतात, अभ्यासात अजिबात लक्ष नाहीये. इतर मार्गांकडे ते वळलेले आहेत. आता सोशल मीडिया हा ऍक्च्युली व्यसनच झालेला आहे बरेच जणांसाठी. म्हणजे हे पुढे जाऊन ह्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होणार आहे. यातनं मानसिक रोग सुद्धा तयार व्हायला लागलेले आहेत. मानसिक आजार वेगवेगळ्या प्रकारचे उद्भवू लागलेले आहेत. तसंच आता एखादं मूल जर असेल सोशल मीडियावरती जर तो पूर्णपणे वेळ घालवत असेल तर ते एकलकुंड होते. त्याला बाहेर खेळायला जायला आवडत नाही, त्याला कुटुंबावर गप्पा मारायला आवडत नाही, त्याला अन्य कोणतीही ऍक्टिव्हिटीज आवडत नाही. याचा परिणाम त्याच्या शरीरावर त्याच्या मनावर होत आहे. यासाठीही पालकांनी त्यांच्याकडे पूर्णपणे लक्ष देणं गरजेचं आहे.
1: सर, एकंदर सोशल मीडियामुळे नातेसंबंधावरती परिणाम होतोय पण ते कशा प्रकारे थांबवता येतंय याचाही विचार आपण केला आहे किंवा ते थांबवणं गरजेचं आहे हे आता आपल्या सगळ्यांना लक्षात येतंय. पण या सोशल मीडियाच्या वापराबाबत कायद्यामध्ये कोणत्या तरतुदी आहेत?
0: सोशल मीडियाच्या बाबतीत कायद्यामध्ये बरेच तरतुदी दिल्या आहेत. त्यासाठी वेगवेगळे कायदे काम करतात. त्यामध्ये जर सर्वात पहिला जर कायदा आपला जर बघायचा झाला तर भारतीय संविधान जे आहे

तर त्याच्यामध्ये कलम 19(1) त्याच्यामध्ये हे कलम भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार याची हमी देते. तथापि हे स्वातंत्र्य युक्तिवादी निर्बंधाखाली येते. उदाहरणार्थ बदनामीकारक किंवा अपमानास्पद विधानांवर मर्यादा लागू होतात. आपल्याला कॉन्स्टिट्यूशननी, आपल्या संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण ह्याच्या बाबतीत आपण काय बोलावं आणि काय बोलू नये ह्याच्या मर्यादा आपणच घालून घेण्याच्या आहेत. अशा गोष्टी कधीच बोलू नये की ज्याच्यामध्ये एखाद्या समाजाचं, एखाद्या धर्माचं, एखाद्या जातीचं अपमान होतोय, अशा गोष्टी तुम्हाला पोस्ट करता येणार नाहीत. ते कायद्यानी बंधन आहे, ते बंधन आहे आपल्याला संविधानाने घालून दिलेलं. तसंच त्याच्यामध्ये संविधानामध्ये कलम 21(1) आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवन किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही कायद्यानुसार स्थापित प्रक्रियेशिवाय. म्हणजे कायद्यामध्ये काही गोष्टी बंधनकारक घातलेल्या आहेत की तुम्हाला ह्या गोष्टी करता येणार नाहीत, आपल्याला ट्रॅफिकचा नियम मोडता येणार नाही, हे कायद्याने घालून दिलेलं आहे. कोणी म्हणू शकणार नाही की बाबा मला स्वातंत्र्य आहे आणि मी वाटेल तशी गाडी चालवेन. तर आता सोशल मीडियावर हेच आहे की बाबा सोशल मीडियावर माझ्याकडे आहे, मी माझा लाईव्ह व्हिडिओ टाकू शकतो, म्हणून मी काहीही बोलून नाही चालणार आहे. ते लाईव्ह व्हिडिओमध्ये मी माझी जे कंटेंट क्रिएट करतोय ते ह्या कायद्यात राहून कायद्याच्या चौकटीमधलेच मला ते करावे लागणार आहेत. आजकाल कसं सुरू झालंय की बाबा ट्रोलिंग हा जो प्रकार सुरू झाला, ट्रोलिंग म्हणजे मराठीत सांगायचं झालं तर एखाद्याचा अपमान करणे, त्याच्यात आसुरी आनंद घेतला जात आहे. तर ही गोष्ट जी आसुरी आनंद जो घेतला जात आहे ट्रोलिंगच्या नावाखाली, तर हे कायद्याच्या दृष्टीने चुकीचं आहे. आता मध्ये आपल्याला माहिती आहे की बरेचसे असे उदाहरण झाले सोशल मीडियावरती की जे कोर्टापर्यंत गेले. मग हे गोष्टींपासून आपल्याला अलिप्त राहणं गरजेचं आहे. तसंच भारतीय दंडसंहिता, न्यायसंहिता, आता जे पूर्वी आयपीसी होतं, इंडियन पिनल कोड जे होतं, त्याचं रुपांतर आपण 2023 मध्ये BNS म्हणून केलं, भारतीय न्यायसंहितेमध्ये. त्याच्यामध्ये बदनामी म्हणजे डिफॉर्मेशन, त्याचं कलम 299. धार्मिक भावना दुखावणे, द्वेषपूर्ण कृत्य करणे, एखाद्याची बदनामी करणे, ह्या गोष्टीपासून आपण अलिप्त राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावरती जर समजा तुम्ही एखाद्याची बदनामी करत असाल तर ते या कायद्याखाली दंडनीय आहे. तसंच कलम 353 आहे भारतीय दंडसंहितेचं, त्याच्यामध्ये खोटी माहिती पसरवणे. आता ही खोटी माहिती पसरवणे हा जो प्रकार जो सोशल मीडियावर आहे ना, तो फार मोठ्या प्रमाणात आहे. ह्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे ती व्यक्ती देखील त्या ठिकाणी नसते, परंतु डीप फेक एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये त्या व्यक्तीसारखी व्यक्ती असते, अगदी त्याच्यासारखाच आवाज, दिसणंही तेच, आणि ते अशी काहीतरी गोष्टी दाखवत असते किंवा बोलत असते की आपल्याला वाटतं की हे खरंच आहे, पण ते खरं नसतं. तसंच एखाद्या समाजाबद्दल खोटे पोस्ट टाकणे, खोटी माहिती पुरवणे, अशा प्रकारची पोस्ट टाकणे, हे गोष्ट थांबवण्यासाठी हे कलम कायद्यामध्ये दिलेलं आहे. तसंच आता आपण काही सोशल मीडिया संबंधीचे काही महत्वाचे गुन्हे बघूया. त्याच्यामध्ये आता जे BNS आहे भारतीय न्यायसंहिता, त्याच्यामध्ये कलम 152 राष्ट्राची एकात्मता, राज्याची सुरक्षा, एखाद्या व्यक्ती सोशल मीडिया किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सेपरेशन, वाद, विद्रोह किंवा सशस्त्र विद्रोह या गोष्टींसाठी जर प्रवृत्त करत असेल एखाद्याला, तर हा या कलमाखाली गुन्हा ठरणार आहे. तसंच कलम 196, 197, समुदाय किंवा जाती धर्मावर वाद द्वेष निर्माण करणे, वर्ण, धर्म, जन्मस्थानावरून शत्रुता निर्माण करणारा लेख, पोस्ट, व्हिडिओ इत्यादी, ह्या कलमाखाली त्याला शिक्षा आहे. तसंच कलम 299, त्यामुळे धार्मिक भावना भडकवणे, एखादी पोस्ट, भाष्य, चिन्ह, दृश्य अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे एखाद्या वर्गाच्या धर्मविश्वासाला किंवा खोटे किंवा अपमानजनक रूप देणे, याखाली कायद्यामध्ये शिक्षा होते. तसंच कलम 353, खोटी माहिती, अफवा प्रसार करणे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून, खास करून बातमी अथवा माहिती अशी वस्तुनिष्ठता न तपासता त्याची प्रसारित केली जाते, सार्वजनिक शांती, सामाजिक सलोख्याला धोका ठरवू शकतील अशा गोष्टी जेव्हा सोशल मीडियावरनं पोस्ट केल्या जातात, तर या कलमाखाली त्याला शिक्षा आहे. तसंच कलम 75, त्याच्यामध्ये सोशल मीडियावरून पाठपुरावा करणे म्हणजे स्टॉकिंग वगैरे ह्या ज्या गोष्टी केल्या जातात, याला आळा बसवण्यासाठी ह्या कलमाखाली तरतूद केलेली आहे. आता अन्यही त्याच्यामध्ये बरेचसे कायदे सोशल मीडियाच्या बाबतीत दिलेले आहेत, त्यामध्ये महत्वाचे जर सांगायचं झालं तर कलम 77 आहे,

0: त्याच्यामध्ये महिलेला तिच्या संमतीशिवाय खासगी केलेल्या प्रतिमा, व्हिडिओचा दोषी व्यक्ती बनवणे, प्रसारित करणे अशा गोष्टींसाठी या कलमाखाली त्यांना शिक्षा होऊ शकते अशा व्यक्तींना. तसंच कलम 78 स्टॉकिंग म्हणजे एखाद्याचा शारीरिक किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठपुरावा करणे, महिला व्यक्तीला तिच्या इच्छेविरुद्ध ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने पाठपुरावा करणे, उदाहरणार्थ सोशल मीडिया मेसेजिंग फॉलोअप यासारख्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीचं पाठपुरावा करणे किंवा त्याच्या बदनामी करण्याचा प्रयत्न करणे, यातून ह्या कलमाखाली शिक्षा होऊ शकते. तसंच कलम 75 त्याच्यामध्ये सेक्स्युअल हॅरॅसमेंट, अश्लील टिप्पणी अशा गोष्टी करणेही गुन्हा ठरतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऑर्गनाइज क्राईम म्हणजे संघटित गुन्हेगारी, कलम 111 खाली येतं BNS. त्याच्यामध्ये अनेकदा गुन्हेगार गटांनी ऑनलाईन किंवा डिजिटल माध्यमातून निष्पादित केलेले असू शकतात, म्हणजे गुन्हेगारी संघटना असतात किंवा अन्य रॅकेट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर हे तरुण पिढीला आपल्यामध्ये संघटनेत समाविष्ट करून घेण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यामुळे सोशल मीडियाचे बरेचदा काय होतं, सोशल मीडियावरती अशा पोस्ट येतात त्या तुम्हाला अट्रॅक्ट करतात, त्यातनं तुम्हाला गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या लोकांकडे ते आकर्षित केले जातात. नकळत आपण त्याकडे आकर्षित होतो. बरेचदा तरुणांना कळतही नाही की आपल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडे आकर्षित होऊ, यातून देखील वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडतात. या व्यतिरिक्तही अन्य कायदे आहेत, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट जो आपला आहे तो देखील आहे, जे पोक्सो सुद्धा आहे म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ सेक्स्युअल हॅरॅसमेंट अगेन्स्ट चिल्ड्रन जे आहे, तर तोही आहे. पण आता हे सगळे कायदे नक्कीच आपल्याकडे आहेत, याचे इम्प्लिमेंटेशन सुद्धा होत आहे, पण आज हे गुन्हे घडूच नाही किंवा या मार्गाला तरुण पिढी वळूच नये यासाठी प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर, त्याप्रमाणे आपण ह्या गोष्टी घडूच नये यासाठी सोशल मीडियाचा किती वापर करायचा, आपल्यावरती किती बंधन घालून घ्यायचं हे आपण ठरवणं फार गरजेचं आहे. आज मला हे सगळ्या गोष्टी बघितल्यावर असं म्हणावं असं वाटतंय की सोशल मीडियामुळे लहान मुलांचं लहानपण गेलं आणि मोठ्यांचं शहाणपण गेलं.
1: बरोबर आहे सर.
0: असं असताना एकंदर जे वातावरण आपल्या भोवती सोशल मीडियाचं आहे ते जेवढं चांगलं आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने ते वाईट आहे. यातनं गुन्हेगारी प्रवृत्तींना चालना मिळते, व्हिडिओ टाकले जातात की मी कशी धमकी दिली मी, पण त्याचा पुढे परिणाम काय होतोय, यातनं गुन्हेगारीच वाढते दुसरं काहीच नाही. त्यामुळं समाजामध्ये आपण वावरत असताना सोशल मीडियाचा वापर हा समाजाच्या फायद्यासाठी कसा करता येईल हे बघणं गरजेचं आहे, आणि तेवढाच वापर आपण सोशल मीडियावर करावा.
1: अगदी खरंय सर. आजच्या चर्चेतून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे सोशल मीडिया हे साधन आहे पण नाती टिकवण्याची जबाबदारी माणसांचीच आहे. या डिजिटल जगामध्ये आपण तंत्रज्ञानाच्या वेगाशी जुळवून घेतोय पण भावनांच्या गतीला विसरतोय. ऑनलाईननं जोडले गेलो तरी मनानं किती जवळ आहोत हा प्रश्न आज प्रत्येक नात्यासमोर उभा आहे. सोशल मीडियामुळे संवाद अधिक सोपा आणि खुला झाला आहे पण त्याचवेळी तुलना गैरसमज आणि ईर्षेचं बीज सुद्धा रोवलं जात आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करताना मानवी संवेदना जपणं, आपल्या संवादात प्रामाणिकपणा, वेळ देण्याची तयारी आणि सहानुभूती हे घटक तितकेच महत्वाचे आहेत जितके लाईक आणि फॉलो. तर सोशल मीडियाचा वापर आपल्याला विवेकानं आणि मर्यादित त्याचबरोबर भावनिक समजुतीने केला पाहिजे हे आपल्या लक्षात आलं असणारे आणि तरच नात्यांना तोडणारं नव्हे तर जोडणारं असं हे सोशल मीडिया बनणार आहे. तर याच नोटसह आज आपण इथेच थांबणार आहोत. श्रोते हो, सोशल मीडियामुळे नातेसंबंधावरती होणारा परिणाम याविषयीची चर्चा आपण केली आणि यासाठी आपण आज आमंत्रित केलं होतं ऍडव्होकेट नितीन बोरकर सर यांना. सर, तुम्ही इथे आलात आणि या महत्वाच्या विषयाची आम्हाला माहिती दिली, त्याचबरोबर यासाठी कोणत्या कायदेशीर तरतुदी आहेत हे अत्यंत सोप्या शब्दात उदाहरणांसकट आमच्या श्रोत्यांना सांगितलं, त्याबद्दल मी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे तुमचं मनापासून आभार मानते.
0: मला कोल्हापूर आकाशवाणीने या ठिकाणी माझे मत मांडण्यासाठी बोलवलं याबद्दल मी खूप खूप आभारी. थँक्यू.
2: श्रोते हो, आताच आपण कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात. सोशल मीडियामुळे नातेसंबंधांवर होणारा परिणाम याविषयी ऍडव्होकेट नितीन बोरकर यांच्याशी दिव्या अष्टपुत्रे यांनी मारलेल्या गप्पा ऐकल्या. हा होता या कार्यक्रमाचा भाग दुसरा. आता मात्र कार्यक्रमात निरोप घ्यायची वेळ झाली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमात. तोपर्यंत अंजर मुजावरचा नमस्कार.

0: कायद्याविषयी बोलू काही। सादर करते डॉक्टर दीपक ठमके।
1: कायद्याविषयी बोलू काही।

0: श्रोते हो, आत्ताचा आपण कार्यक्रम ऐकलात कायद्याविषयी बोलू काही। हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।
1: तुला कॉलेजचे दिवस आठवतात?
2: अरे कॉलेजची आठवणी सोड, किती गोष्टी विसरून गेलो आहे। तेव्हाचा बँक अकाउंट सुद्धा लक्षात नाहीये।
1: बँक अकाउंट जुना असेल तर माहिती मिळू शकते।
2: कशी मिळू शकते?
1: उद्गमने, RBI च्या उद्गम पोर्टल वर रजिस्टर करून लॉग इन करा आणि तुमचे डिटेल्स टाकून 10 वर्ष किंवा त्याहून जुनी निष्क्रिय खाती सर्च करा।
2: हो,
1: बँकेशी संपर्क साधून खातं सक्रिय करा।
2: आजच सर्च करतो।
1: मग आजचा चहा तुझ्याकडून।
2: हो हो।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क करा।
5: बाळे, कोण शिवल्यागत का बंद हाय?
6: तात्या, दाड लई दुखालिया, मंजन लावून बसलोय।
5: बाळे, साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात।
6: वय, दातासाठी एक नंबर।
7: माधव मिशन डेव्हल क्लब।

0: मजला।
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर,
1: फोन 940-440-8000।
3: आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र, सकाळचे 10 वाजता आहेत।

श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. बनाय बापू या चित्रपटातल्या उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेल्या मुरलीधर गोडे यांच्या या गीतानं, संगीत आहे ऋषीराज यांचं. हे गीत ऐकू इच्छितात गवई रेडिओ श्रोता संघ घाटी घाटंजीवरून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, स्वप्ना, लीना, भारती, आरती, बंटी आणि गवई परिवार. मुक्काम पोस्ट बोरी खुर्द, तालुका जाफराबाद, जिल्हा जालनाहून हे पत्र आलेलं आहे. सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, जगुताई राजे जाधव, साक्षीताई राजे जाधव, संचित वायाळ आरेगाव, प्रथमेश देशमुख मोताळा, स्वामी देशमुख करडा, प्रणाली देशमुख मोताळा आणि सानवी देशमुख करडा. हे पत्र गोवर्धन येथून आलेलं आहे. जिल्हा वाशिमचं. रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत, एकनाथ काळे. यानंतरचं हे पत्र आहे रवी ग्रुप चौक संदूरचं. चंद्रशेखर पाटील, विमलताई पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, अनिल, त्यानंतर राजू मिठारी, बाबासो फुगे, सेनापती कापशीचे श्रोते, ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण. हे पत्र मुक्काम पोस्ट जळगाव येथून आलेलं आहे. जिल्हा जालना. डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, जळगाव. वैष्णवी जगदाळे, हर्सूल सावंगी, औरंगाबाद. वैभव गौरव लोखंडे, भाऊसिंगपूर, औरंगाबाद. मेघराज युवराज कोलते, रिधोरा देवी, रुद्र कोळकर, वाकुळणी, तालुका बदनापूर. पार्थ रेडिओ श्रोता संघाचं एक पत्र आहे. छत्रपती संभाजीनगर येथून आलेलं. राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, शीतल राजेश, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना, निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे. अजून एक पत्र याच गीतासाठी. इंदोरचं हे पत्र आहे. वंदना मराठा, देविका चौधरी, गणेश दादा मराठा, कार्तिक भाऊ मराठा, परी संजना मराठा, मालती चौधरी, स्वाती प्रयाग चौधरी आणि ललिता नारायण खर्चे यांची या पत्रात नावं नमूद केली होती. तर ऐकूया हे गीत जे आहे बन्या बापू या चित्रपटातलं, जे गायलंय उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी.

0: श्रोते हो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
1: श्रुती हो, आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून. यानंतरचं गीत आहे पिंजरा चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं. संगीतकार राम कदम, उषा मंगेशकर आणि सहकलाकार यांचे आवाज आहेत. या गीतासाठी पत्र पाठवणारे श्रोते छाया चौगले, तानाजी चौगले, उजळाईवाडी, कोल्हापूरचे श्रोते. हे पत्र आहे आशा रेडिओ श्रोता संघ, मेहरनगर, उमरखेड, महाराष्ट्र येथून आलेलं अभिजित गव्हाणकर, राही सरिता गव्हाणकर आणि प्रिन्स एकांश गव्हाणकर. याच पत्रात काही नावं आहेत सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, बदलापूर मुंबईचे हे श्रोते, आणि नागपूरचे श्रोते वैशाली, शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर, ध्वनी गव्हाणकर. हे पत्र ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे यांचं आहे. राधानगरी येथून ते पत्र आलेलं आहे. वरुड जवळका येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. मुक्काम पोस्ट बोराळा धरण

दत्ता घायाळ, सुनीता घायाळ, गजानन घायाळ, सुप्रिया ओंकार विद्या साईनाथ संस्कार प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरी, अर्शाली संदी, सदीनाली संदी, कबनूरचे श्रोते, दक्ष मुर्गी मुलाळ, शहबाज नायकवडे, सदिया नायकवडे, जरीना नायकवडे, शब्बीर नायकवडे, रुईचे श्रोते. आणि हे अजून एक पत्र, महादेवराव डोंगळे यांचं राहणार घोटवडे तालुका राधानगरीत, इथून हे पत्र आलं होतं. तर हे आहे पिंजरा चित्रपटातलं जगदीश केबुडकर यांचं गीत.

आपली आवड या कार्यक्रमासाठी आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. श्रोते हो, 10:30 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक आपण ऐकू शकाल संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास आज सकाळी 10:30. आणि आता पुन्हा वळूया आपली आवड या कार्यक्रमाकडे. हे गीत आहे मधुचंद्र या चित्रपटासाठी महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांनी गायलेलं, ग दि माडगुळकर यांचं, संगीतकार एन दत्ता. हे गीत ऐकायचंय राजाराम गायकवाड, श्रेयस सुयोग, संस्कृती शिवज्ञ, शिवशंभू, शिया पिया सोनम, राज पेंटर, आपके पसंद रेडिओ श्रोता संघ तेरवड, अभी आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा पावडा, कोल्हापूर, सुजाता, सुरेश कुलकर्णी, कवठे, महांकाळ, सुशीला विलास दावणे, कागलचे श्रोते, सुभाष मिंटचे, शिरडोन, श्रीनिवास कांबळे, एडरावचे श्रोते, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव, तालुका कागलचे श्रोते, सुरेश रामू साबळे, शांतीनाथ सुतार, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, बजरंग, नंदा श्रीपती कुंभार, कापशीचे श्रोते, अर्चना सावंता मगदूम. मुक्काम पोस्ट तमनाकवाडा तालुका कागल येथून हे पत्र आलं होतं. एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, विलास शेळके हे श्रोते निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघचे आहे. मुक्काम पोस्ट महे येथून हे पत्र. याच पत्रात मुक्काम पोस्ट बस्तवाडचे विजयकुमार स्वामी, आयेशा, रमजान डफेदार. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव. धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर, समीक्षा, अथर्व, आविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजीचे हे श्रोते. त्यानंतर सचिन पाटील, गडमुडशिंगी, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. तर ऐकूया मधुचंद्र चित्रपटातलं हे गीत.

0: 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. सकाळचे 10:30 वाजत आहेत.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका श्रीमती वीणा वाठोरे. सादर करते आहेत आशिष बेनीश्याम सातपुते.
2: श्रोतेहो नमस्कार.
3: आज आपण साजरा करतोय वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे, अर्थात जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. संवाद आणि माहितीच्या शक्तीचा हा खास दिवस.
2: चला तर अनुभवू या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.
4: हॅलो
5: हॅलो,
4: क्या हाल है?
5: बड़ा बुरा ये साल है.
3: दरवर्षी 17 मे रोजी साजरा होणारा हा दिवस 1865 मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या स्थापनेची आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनाची आठवण करून देतो.
2: या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल दरी कमी करणे आणि माहिती समृद्ध समाज निर्माण करण्याबाबत जागरूकता वाढवणे.
3: 1969 पासून साजरा होणारा हा दिवस 2006 पासून जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन या नावाने ओळखला जातो. दरवर्षी एका विशेष थीमद्वारे तंत्रज्ञानाचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला जातो. भारतानेही या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे आणि यंदाची 2026 ची थीम आहे
2: डिजिटल जीवनरेखा, जोडलेल्या जगात लवचिकता बळकट करणे.
3: म्हणजेच सुरक्षित आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे अखंड सेवा आणि जागतिक संपर्क कायम करण्याचा हा प्रयत्न आहे.
2: संवादाच्या या नव्या युगात तंत्रज्ञान आपल्याला फक्त जोडत नाही तर एकत्र पुढे जाण्याची

0: ची ताकदही देतं।
1: चला तर अनुभवूया। संवाद क्रांतीत आदि मानव हावभावांचा संवाद।
2: मानवाच्या सुरुवातीपासूनच संवादाची गरज ही त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होती।
3: होय, काळ बदलला, साधनं बदलली, पण संवाद कधीच थांबला नाही।
2: जेव्हा भाषा नव्हती, शब्द नव्हते, तेव्हा माणूस हावभाव, हातवाऱ्यातून, चित्र आणि आवाजानी संवाद साधायचा।
3: हातवारे, हावभाव, आग, धूर संकेत, आवाज, ओरड हेच होते त्या काळातील संवादाचे साधन, अशाब्दिक, प्रारंभिक आणि अतिशय आत्मीय।
2: थोडक्यात सांगायचं तर हे संवाद प्रकार म्हणजे मानवी अस्तित्वाचा पाया, भावना आणि गरजेला शब्दांविना व्यक्त करणारे।
3: प्राचीन काळापासून माणसाने संवादासाठी आणि एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी अनेक साध्या पण प्रभावी माध्यमांचा वापर केला।
2: पहिलं माध्यम हातवारे आणि हावभाव। जेव्हा शब्द अपुरे पडतात किंवा भाषा समजत नाही, तेव्हा चेहऱ्यावरील भाव आणि हातांच्या हालचालीच बोलू लागतात।
3: लांबून कोणाला थांबवायचं असेल तर हात उंचावणे किंवा संमती दर्शवण्यासाठी मान डोलावणे, हे सगळं न बोलताही खूप काही सांगून जातं।
2: दुसरं माध्यम आग आणि धूर संकेत। अंतर खूप असेल तरी संदेश पोहोचवायचा, मग डोंगर माथ्यावर पेटायची आग, उठायचे धुराचे लोट,
3: सैन्याला सावध करायला, मदतीसाठी हाक द्यायला, हे संकेतच बनायचे जीवनरेखा।
2: आणि तिसरं आवाज आणि ओरड। जंगलात निर्जन ठिकाणी आपला ठाव ठिकाणा सांगण्यासाठी
3: मोठ्याने ओरडणं, विशिष्ट शिट्ट्या, हेच होते त्या काळातील सांकेतिक संदेश।
2: म्हणजेच संवादाची ही सुरुवात साधी असली तरी अत्यंत प्रभावी होती,
3: कारण ती थेट मनाशी जोडणारी होती, शब्दांशिवाय ही भावना पोहोचवणारी होती।
2: आणि इथूनच सुरू झाला संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास।
0: संवाद क्रांतीत प्राचीन काळ, संकेत आणि ध्वनी।
2: शब्द कोरले इतिहासात, कालावरती उमटले ठसे,
3: ढोल, शंख, टाळ्या आणि दवंडी हेच होते त्या काळातील माहिती पोहोचवण्याचे प्रभावी मार्ग।
2: ध्वनी संकेत, ढोल वाजवून, शंख फुंकून, गावभर किंवा सैन्याला दिले जात असत महत्वाचे संदेश।
3: एकच आवाज आणि सगळं गाव सतर्क।
2: किल्ल्यावरील प्रतिध्वनी पद्धती, स्थापत्य आणि विज्ञानाचा अद्भुत संगम।
3: दूरवरून आलेला आवाज भिंतींवर आपटत संदेश पोहोचवत असे, सावध रहा।
2: ढोल वाजे, दवंडी पिटे,
3: ऐका हो ऐका, गावकऱ्यांनो ऐका। गाव सभा असो, इशारा असो किंवा निमंत्रण, दवंडीस पोहोचवायची प्रत्येक महत्वाची बातमी।
2: आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या

0: गाव सभा असो, इशारा असो किंवा निमंत्रण, दवंडीस पोहोचवायची प्रत्येक महत्वाची बातमी।
1: आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ही परंपरा मागे पडली असली
0: तरीही ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे।
1: टाळ्यांद्वारे किंवा ध्वनीद्वारे संदेश देणे ही किल्ल्यावरील प्राचीन पण अत्यंत बुद्धिमान संवाद पद्धती होती।
0: काळ बदलला, साधने बदलली, पण संवादाची गरज कायम आहे।
1: टाळ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज डिजिटल विश्वात पोहोचला आहे।
2: संवाद क्रांतीत दूध, पत्र आणि कबूतर।
1: काळ पुढे सरकत गेला आणि मानवाने आपल्या विचारांना, भावनांना शब्दांचं रूप दिलं, भिंतींवर, दगडांवर, पाण्यांवर कोरून ठेवले।
0: ही अक्षर माझा संदेश पुढच्या पिढीसाठी, काळ ओलांडून पोहोचणारा आवाज।
1: संवाद आता फक्त क्षणिक राहिला नाही, तो जतन होऊ लागला, काळाच्या पलीकडे जाणारा बनला।
0: दूध, पत्र आणि कबूतर हीच होती त्या काळातील संवादाची जीवनरेखा।
1: दूत कधी घोड्यावरून, कधी पायी, दूरवरचा संदेश पोहोचवणारे खरे नायक।
0: राजाचा संदेशवाहक, हस्तलिखित संदेश घेऊन गावोगाव फिरणारा आज तर पहिला नेटवर्क।
1: पत्र संवादाचं जिवंत माध्यम। राजा महाराजांच्या आज्ञा असोत किंवा युद्धातील बातम्या,
0: कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासून मनापर्यंत पोहोचणारा एक हळवा दुवा।
1: लेखणी, शाई, कागद आणि मोहर, भावना शब्दात ओतून पाठवण्याची एक सुंदर कला। आजच्या ईमेलचा जणू जुना भाऊ।
0: 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या प्रयत्नाने भारतात आधुनिक टपाल व्यवस्थेची स्थापना झाली
1: आणि आज इंडिया पोस्ट केवळ पत्रांपुरतीच मर्यादित नाही, पार्सल, बचत बँक, विमा आणि डिजिटल सेवा देखील देते।
3: खुशी का पयाम कहीं कहीं दर्द ना लाया।
1: कबूतर निसर्गाचा विश्वासू संदेशवाहक।
0: पायाला बांधलेलं छोटसं पत्र आणि कबूतर उडत जाई महत्वाचे कधी गुप्त संदेश घेऊन।
1: जुन्या काळचं वायरलेस नेटवर्क, पंखांवर चालणारं।
0: माहितीये का, भारतात 2006 पर्यंत ओडिशा पोलीस कबूतरांचा वापर करत होते
1: आणि रोमन काळातही विजयाची बातमी पोहोचवण्यासाठी कबूतरांचाच आधार घेतला जात असे।
0: असा होता संवादाचा तो सुवर्ण काळ, साधा पण मनाला भिडणारा, जिथे साधन कमी होती पण भावना खूप खोल होत्या।
4: संवाद क्रांतीत टेलिग्राफ आणि टेलिफोन।
1: टेलिग्राफ आणि टेलिफोन दोन्ही वायरवर चालणाऱ्या विद्युत संवाद प्रणाली, ज्यांनी दळणवळणाच्या जगात क्रांती घडवून आणली।
0: 1840 दशकातला टेलिग्राफ मोर्स कोडच्या खुणांमधून संदेश पाठवणारा आणि 1870 दशकातला टेलिफोन मानवी आवाज थेट पोहोचवणारा।
1: टेलिग्राफ पहिलं इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशन साधन आणि टेलिफोन थेट संवादाचं जिवंत माध्यम।
0: भारतातील सर्वात जलद संवाद साधन टेलिग्राफ।
1: शब्द कमी पण भावना आणि संदेश।
0: पण टेलिग्राफ म्हणजे अनेकांसाठी भीतीचं नावही होतं,
1: कारण वाईट बातम्या बहुतेक अशाच यायच्या।
0: टेलिग्राफ ही केवळ तांत्रिक प्रणाली नव्हती, ती होती भावनांची वाहिनी, जिथे काही शब्दात संपूर्ण आयुष्य व्यक्त होत होतं।
1: आणि मग आला टेलिफोन, जिथे शब्द नाही तर थेट आवाज पोहोचू लागला।
0: अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा 1876 मधला हा शोध संवादाला दिला जिवंत स्पर्श। सामान्य माणूसही सहज बोलू शकतो।
1: आणि मग सुरू झाला एक नवा टप्पा एसटीडी आणि आयएसडी कॉल्सचा।
0: शहर ते शहर, देश ते देश आवाज पोहोचू लागला क्षणात।
1: गावागावात उभे राहिले पब्लिक कॉल ऑफिसेस, म्हणजेच PCO बूथ्स। लोक आपल्या माणसांशी बोलायचे,
0: ती काही मिनिटांचीच बोलणी, पण त्यात भरलेला असायचा जिव्हाळा, आपलेपणा।
1: अंतर नक्कीच कमी झालं, पण वेळ आणि खर्च दोन्ही जास्त होते।
0: तरीही त्या हॅलो मध्ये होती एक वेगळी सूब, जी आजही मनात जिवंत आहे।
2: संवाद क्रांतीत रेडिओ आणि दूरदर्शन।

0: 1920 दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रेडिओचा जन्म झाला तो एक आश्चर्याचा धक्का होता.
1: मर्यादित प्रसारण, मर्यादित श्रोते, पण तरीही त्या एका आवाजात होती एक विलक्षण ताकद.
0: रेडिओ केवळ एक प्रसारण माध्यम नाही तर पिढ्यान पिढ्या माणसांच्या आयुष्याशी जोडलेला विश्वासाचा साथीदार.
1: सकाळची सुरुवात बातम्या, हवामान आणि भक्तिगीतांनी. शेतकरी, कामगार, प्रवासी, गृहिणी प्रत्येकाच्या दिवसाची साथ बनलेला.
0: प्रवासात, काम करताना किंवा एकटेपणात रेडिओ नेहमी सोबत असायचा.
1: देश विदेशातील घडामोडी, सामाजिक संदेश, जनजागृती, आपत्कालीन सूचना आणि भरपूर मनोरंजन.
0: आजही डिजिटल युगात FM, कम्युनिटी रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओच्या माध्यमातून रेडिओ नव्या रूपात आपल्या सोबत आहे आणि कायम राहील.
1: विद्युत चुंबकीय तरंगांच्या सहाय्याने ध्वनी आणि चित्र प्रसारित होऊ शकतात असं भाकीत 1864 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी केलं.
0: आणि याच सिद्धांतावर उभं राहिलं रेडिओ आणि दूरदर्शनचं अद्भुत जग.
1: 1959 दिल्लीतून सुरू झालं दूरदर्शनचं पहिलं प्रक्षेपण. पश्चिम जर्मनीच्या उपकरणांसह कृष्णधवल पडद्यावर उमटलं एक नवं स्वप्न.
0: तेव्हा त्याला म्हणायचे पिक्टोरियल रेडिओ, कारण आवाजासोबत चित्रही दिसू लागलं होतं.
1: प्रेक्षक मर्यादित होते पण हळूहळू देशभर उभारली गेली प्रक्षेपण केंद्र.
0: आणि मग 1982
1: दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतामध्ये सुरू झालं रंगीत दूरदर्शन.
0: काळ्या पांढऱ्या जगातून रंगीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश. समाज एकत्र जोडला गेला.
1: माहितीने विचार बदलले. एक आवाज लाखो कान. संवादाने जोडला देश महान.
2: संवाद क्रांतीत दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल.
1: खिशात मावणार पण संदेश पोहोचवण्यात कमाल करणारे एक छोटसं यंत्र.
0: पेजर, एक छोटा वायरलेस रिसीव्हर ज्यावर फक्त मजकूर संदेश येत असत.
1: कोणी मेसेज पाठवायचा असेल तर थेट पेजरवर नाही तर आधी कॉल सेंटरला फोन.
0: ऑपरेटरला संदेश सांगायचा आणि तो संदेश पेजरवर पाठवला जायचा.
1: म्हणजेच पेजर हा वन वे कम्युनिकेशन. फक्त संदेश येणार, उत्तर नाही.
0: खिशात मावणारा छोटा आकार.
1: नेटवर्क कमी असलं तरी संदेश नक्की पोहोचायचा. मग आला मोबाईल फोन.
0: कॉल, SMS, इंटरनेट, सगळं एकच डिव्हाइसवर.
1: अधिक वेगवान, अधिक सोयीस्कर आणि दोन मार्गी संवाद.
0: आणि म्हणूनच छोटासा पेजर हळूहळू इतिहासात जमा झाला. आणि मग 1973
1: मार्टिन कूपर, जगातील पहिला मोबाईल कॉल.
0: 1983 पहिला व्यावसायिक मोबाईल.
1: 1991 2G आणि SMS ची सुरुवात.
0: 31 जुलै 1995 भारताचा पहिला मोबाईल कॉल.
1: आणि तेव्हा इनकमिंग कॉललाही पैसे.
0: 3G, 4G आणि आता 5G.
1: व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया, संपूर्ण जग आपल्या हातात.
0: मोबाईल झाला मिनी कम्प्युटर.
1: आज प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल.
0: संवाद जलद, सोपा आणि स्वस्त.
1: टेलिफोन ते मोबाईल हा प्रवास केवळ अंतर कमी करणारा नाही तर माणसांना अधिक जवळ आणणारा आहे.
0: संवाद झाला अधिक जलद,
1: अधिक सोपा आणि अधिक जोडलेला, कनेक्टेड.
2: 20व्या शतकाच्या शेवटी जगात आली एक नवीन क्रांती. इंटरनेट, ईमेल, वेबसाइट्स, माहितीचा अथांग महासागर. पण योग्य माहिती निवडणं हाच खरा शहाणपणा.
3: इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणक, सर्व्हर आणि मोबाईल उपकरणांना जोडणारे एक विशाल जाळं. एक नेटवर्क ऑफ नेटवर्क्स.
2: TCP/IP या नियमांवर चालणारं फायबर, सॅटेलाइट आणि वायफायच्या माध्यमातून क्षणात जगाला जोडणार.
3: आज माहिती शोधणं एका क्लिकवर, संपर्क ईमेल, मेसेजिंग आणि सोशल मीडियावर, शिक्षण, मनोरंजन, बँकिंग, खरेदी, सगळं काही ऑनलाईन.
2: संवाद क्रांतीत डिजिटल युग.
3: डिजिटल युग, एक क्लिक आणि जग आपल्या हातात.
2: इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत.
3: माहितीचा स्फोट, संवादाची क्रांती, ऑनलाईन व्यवहार आणि ई गव्हर्नन्स आणि शिक्षण, आरोग्यातील नवे बदल.
2: जिथे संधी आहेत तिथे आव्हानेही आहेत.
3: सायबर सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि

0: डिजिटल डिव्हाइस संवाद बदलला, जग बदललं आणि आपणही डिजिटल झालो. संवाद क्रांती आजचं युग स्मार्ट कम्युनिकेशन.
1: टेलिफोन पासून मोबाईल पर्यंतचा हा प्रवास तंत्रज्ञान, वेळ आणि माणसाच्या गरजेचा सुंदर संगम आहे. सोशल नेटवर्किंग, संवादाची नवी दुनिया.
0: आज संवाद फक्त कॉल किंवा मेसेज पुरता मर्यादित नाही. सोशल मीडियामुळे आपण क्षणात जगाशी जोडले जातो.
1: क्षणात मेसेज, फोटो, व्हिडिओ, जगभर संपर्क, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि इमोजी, भावना व्यक्त करण्याचे नवे मार्ग.
0: कुटुंबाशी सतत संपर्क, शिक्षण, व्यवसाय, जागरूकता, सगळं सोपं झालं. पण वेळेचा अपव्यय, खोटी माहिती आणि गोपनीयतेचा धोका, यामुळे स्मार्ट वापर खूप गरजेचा आहे.
1: संवाद क्रांतीत संवादाचे नवे प्रकार.
0: ऑडिओ कॉल, व्हॉइस मेसेजेस, पॉडकास्ट, इमोजी, एक छोटस चिन्ह पण हजार शब्द सांगणारा.
1: व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, जणू आपण समोरासमोरच आहोत. आणि मोबाईल, खिशातली डायरी, बँक, क्लासरूम आणि मनोरंजन.
0: संवादाचा नवा चेहरा, आठवणी.
1: पूर्वी संवाद म्हणजे फक्त बोलणं, आज संवाद म्हणजे क्षण जपणं.
0: फोटो एका क्षणाची गोष्ट, रील्स क्षणांना चालना देणारी कथा.
1: आय मिस यू, हॅपी मोमेंट्स, थ्रो बॅक. आता भावना शब्दांपेक्षा चित्रातून जास्त बोलतात.
0: संवाद आता फक्त शब्दात नाही, तो आठवणींतून, चित्रांतून आणि क्षणातून घडतोय. आजचा संवाद म्हणजे क्षण जपणं, भावना शेअर करणं आणि आठवणी जिवंत ठेवणं.
1: आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन आपल्याला आठवण करून देतो, संवाद ही फक्त तंत्रज्ञानाची देणगी नाही, तर ती माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात मोठी शक्ती आहे.
0: आदी मानवाच्या संकेतांपासून ते आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत. पण या प्रवासात सर्वात महत्वाचं आहे जोडलेलं राहणं मनाने आणि विचारांनी.
1: चला तर तंत्रज्ञानाचा वापर फक्त वेगासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी, जवळ येण्यासाठी आणि समाज अधिक सक्षम करण्यासाठी करूया. कारण खरा संवाद तोच जो अंतर नाहीस करतो आणि माणसांना जवळ आणतो.
2: श्रोतेहो, आताच आपण ऐकलत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका होत्या श्रीमती वीणा वाठोरे, संचालन होतं होमेश्वरी वडीखाय आणि आशिष सातपुते यांचं. निवेदन होतं नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी. सादर करते होते आशिष बेनीश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
5: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
5: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
4: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
4: फोन 940 440 8000.

0: पार्टी हवीच.
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
2: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाइन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
2: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क.

0: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
1: सर्वप्रथम तर आम्ही सांगू स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाहीये. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
0: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मे ला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
2: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

श्रोते हो, आकाशवाणी कोल्हापूर इंटरनेटवर आपलं स्वागत करत आहे. आता prasarbharati.gov.in किंवा air.org.in या साईटवर जाऊन आपण लाईव्ह रेडिओ ऐकू शकता. अर्थात मोबाईल ॲप तसंच इंटरनेटवरती कोणत्याही केंद्राचे कार्यक्रम ऐकायचे असतील तर आपल्याला मोबाईलवर ॲप डाउनलोड करावं लागेल. तुमचा फोन अँड्रॉइड असेल तर प्ले स्टोअरवर जायचं, किंवा तुमचा फोन ॲपल फोन असेल तर ॲप स्टोअरवर जायचं, न्यूज ऑन AIR प्रसार भारती ऑफिशियल ॲप सर्च करायचं, ते डाउनलोड करायचं आणि इन्स्टॉल करायचं. हे ॲप ओपन केल्यानंतर समोरच हिरव्या रंगामध्ये रेडिओचा सिम्बॉल दिसतो, त्याला क्लिक करायचं. समोरच आकाशवाणी केंद्रांची यादी दिसते. या यादीमध्ये आम्ही आपल्या सेवेसाठी आकाशवाणी कोल्हापूर केंद्र रुजू केलेलं आहे. आमचे वैविध्यपूर्ण कार्यक्रम जरूर ऐका. तेव्हा पुनश्च एकदा आकाशवाणी कोल्हापूर इंटरनेटवर आपलं स्वागत करत आहे.

श्रोते हो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

श्रुती हो राजश्री लेले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत चंद्रशेखर सानेकर यांचं होतं आणि स्वर होता स्वप्नील बांदोडकर यांचा. आमच्या स्टुडिओच्या घड्याळात सकाळचे 11 वाजत आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत रामचरित मानस गान. गायक कलाकार आहेत सुरेश वाडकर आणि भूपेंद्र सिंह, तसंच त्यांच्यासोबत अनुराधा पौडवाल सुद्धा आहेत. रचनाकार संत तुलसीदास, संगीतकार सतीश भाटिया.

श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात रामचरित मानस गान. रचनाकार होते संत तुलसीदास, संगीत धुन होती सतीश भाटिया यांची, आणि गायक कलाकार अनुराधा पौडवाल, भूपेंद्र सिंह आणि सुरेश वाडकर. रामचरित मानस गान हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आणि आता सकाळचे 11:11 आणि 20 सेकंद झालेत.

0: श्रोतेहो नमस्कार. 15 मे हा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा वर्धापन दिन. तत्कालीन प्रसारण मंत्री अजितकुमार पांजा यांच्या शुभ हस्ते 15 मे 1992 रोजी आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं उद्घाटन झालं. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण डेस्कटॉप सिग्नलपासून ऐकणारे श्रोते आहेत. आकाशवाणी म्हणजे ठराविक ठिकाणी होणारं प्रसारण असं पूर्वी होतं. ठराविक केंद्रांचा आनंद ठराविक भागापुरताच घेता येत होता. मात्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं न्यूज ऑन AIR या ऑफिशियल ॲपमुळं आता जगभरात कुठंही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा आनंद तुम्ही घेऊ शकता. दिवसागणित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या या बदलामुळं आमचे असंख्य श्रोते आमच्याशी जोडले जात आहेत. अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही आकाशवाणीच्या संकेत धुन्न होते. प्रसन्न अशा भक्तिगीतानं मन तृप्त होतं. भावगीताच्या माध्यमातून अबोल भावना व्यक्त होतात, तर चित्रपट गीतांच्या माध्यमातून निखळ असं मनोरंजन होतं. भक्तिगीतं, भावगीतं, लोकगीतं शिवाय चित्रपटगीतं यांचा खजिना आपल्या आकाशवाणीकडे आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याशी सुसंगत आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण नेहमीच असतं. असं म्हणतात की माध्यमांची संख्या वाढली आहे, पण आकाशवाणीचं स्थान हे अढळ आहे. श्रोते हो, आज आपण आपल्या श्रोत्यांच्या आकाशवाणीविषयीच्या भावना जाणून घेऊया. आजच्या गप्पागाणी या कार्यक्रमाचा हाच विषय आहे. आणि या कार्यक्रमात मी संवादिका लझीना तुरुप आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. नमस्कार, बोला, कोण बोलतंय?
1: हॅलो, गप्पा गाणी.
0: बरोबर आहे, बोला.
1: नमस्कार, ताई मी दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरहून धनाजी खेमलापूर बोलतो. ताई,
0: बोला.
1: आकाशवाणीचा वर्धापन दिन साजरा झाला.
0: बरोबर.
1: आकाशवाणीचं अभिनंदन करतो ताई.
0: धन्यवाद.
1: गेली मी 36 वर्ष झालं रेडिओ ऐकतो ताई.
0: बर बर.
1: आणि आकाशवाणीचे बदल म्हणजे भरपूर बदल होत गेलेला आहे. त्यावेळी ज्यावेळी तुमचा कार्यक्रम चालू झाला त्यावेळी किती त्याला टायमिंगचं बंधन होतं. आता सकाळी 6 चालू झालं तर रात्री 11:10 रेडिओ चालू असतो ताई. हा बदल झालेला आहे ताई. आणि जुन्या काळात रेडिओ एक म्हणजे ज्याच्या घरात रेडिओ तो लय भारी असं हे होतं ताई.
0: बरोबर. हा बरोबर.
1: लय भारी माणूस तो म्हणजे असं होतं. आणि ज्यावेळी 1997 मी रेडिओ भेटतो ताई.
0: बरोबर.
1: मी आज सकाळी अखंडितपणे रेडिओ म्हणजे आकाशवाणीचे कार्यक्रम मी ऐकतोच.
0: बरोबर.
1: आणि आकाशवाणी एक असं माध्यम आहे ताई. आकाशवाणी बोलायला शिकवतं, आकाशवाणी लिहायला शिकवतं. आम्ही आकाशवाणीला पत्र व्यवहार करतो. आपल्या आवड आपकी पसंद रामराम पवन शेतीविषयक माहिती यांना पत्र पाठवतो.
0: बरोबर.
1: म्हणजे आम्हाला तुम्ही लिहायला शिकवला, आम्ही न चुकता ही पत्र लिहून आकाशवाणीला पाठवतो.
0: बरोबर.
1: आणि बोलायला आता मी जे काय तुम्हाला फोनवर म्हणजे मोबाईलवर बोलत आहे तुमच्याशी, ज्यावेळी आम्ही सुरुवात करत होतो बोलायचं धाडस होत नव्हतं ताई.
0: बर बर.
1: तुमच्याशी बोलायचं खरंच धाडस होत नव्हतं. काय धाडस होत नव्हतं, काय चुकल काय की म्हणजे काय तर म्हणतील. आम्ही म्हणजे खेडेगावात असल्या म्हणजे कसं आहे, पुन्हा प्रत्येकाचं जे सुरुवातीला फोन करायचं म्हणजे भीती वाटणारच.
0: बरोबर.
1: ती भीती आता म्हणजे नाहीशी झाली. कारण काय, आम्ही डायरेक्ट तुमच्याशी म्हणजे फोनवरून संवाद साधतो, बोलतो. ही भीती मोडली म्हणजे संवाद वाढला.

0: बरोबर.
1: आम्ही तुमच्याशी बोलण्याचा संवाद वाढला
0: याचा अर्थ तुम्ही जे सांगता याच्यावरून लक्षात येतं की आकाशवाणीनं भाषेचे संस्कार तुमच्यावर केलेत.
1: हे भाषिक संस्कार मी तेच म्हणतो ना, बोलण्याचं तुम्ही आम्हाला बोलतं केला. भीती आमच्या मनातून भीती गेली, म्हणजे तुम्ही आमचे घरचे सदस्य झाला आम्हाला. म्हणजे तुमच्याशी बोलायला आम्हाला काय वाटत नाही ना, डायरेक्ट आम्ही बोलू शकतो. आणि आकाशवाणी वेळेचं भान, म्हणजे तुम्ही कार्यक्रम आता तिकडं मी रेडिओ ऐकत ऐकत तुमच्याशी फोन करत करत वेळेचं भान काम करू शकतो. वेळ समजतं, टायमिंग समजतं. तसंच आज दिवस कुठला, आज सणाची माहिती म्हणा, त्याचं महत्व म्हणा, वेगवेगळे व्रत वैकल्य जे काय श्रावण महिना म्हणा, गणेश चतुर्थी म्हणा, आषाढी एकादस म्हणा, कार्तिक एकादस, म्हणजे जे काय जेवढे आमचे सण आहेत त्या त्या दिवसाची माहिती तुम्ही त्या विषयाला अनुरूप तुम्ही सांगता सा. खरंच एक अनमोल ठेवा आहे आकाशवाणी, म्हणजे एक अनमोल ठेवा आहे. आणि सगळ्यात ओरिजिनल गाणी ऐकायचं म्हटलं तर आकाशवाणी
0: खरंच आहे.
1: आणि कसं आहे आकाशवाणी, म्हणजे आम्ही इतकी वर्ष ऐकत आलो, खरंच चांगलं वाटतंय, मस्त वाटतंय ताई.
0: असंच ऐकत राहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आज आपल्याला कोणतं गाणं ऐकायचंय?
1: आज मला अवतार या चित्रपटातील किशोर कुमार व लता मंगेशकर यांनी गायलेलं, राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांच्यावर चित्रित केलेलं, दिन महिने साल गुजरते जायंगे, हम प्यार में जीते प्यार में मरते जायंगे, हे गीत ऐकायचं होतं ताई.
0: नक्कीच ऐकूया. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
1: हो, आभार आहे ताई.

0: हॅलो गप्पा गाणी कार्यक्रम.
1: बरोबर आहे, बोला.
0: हा लतीना मॅडम जी नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
0: विदर्भ यवतमाळहून आपला श्रोता संतोष खडसे बोलतोय.
1: बोला, आपलं कार्यक्रमात स्वागत आहे.
0: जी जी, धन्यवाद. बघा, नुकताच आपल्या कोल्हापूर आकाशवाणीचा वर्धापन दिवस संपन्न झाला, 34वा. तर या सोहळ्यानिमित्त सर्व आकाशवाणी श्रोते मंडळी आणि आकाशवाणी परिवाराला आम्ही मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो.
1: धन्यवाद. आपल्यालाही शुभेच्छा.
0: नक्कीच. आणि बघा, आकाशवाणीचं आणि आमचं म्हणजे एकंदरीत सर्व श्रोत्यांचं हे जे नातं आहे ना, हे खरंच खूप वेगळं आणि अनोखं नातं आहे.
1: बरोबर.
0: की ज्या ज्या वेळेस दिवसाची सुरुवात करतो ती आकाशवाणीमुळेच होते, आणि आमची जी शुभरात्री आहे ती आकाशवाणीची शेवटची उद्घोषणा ऐकूनच होत असते. यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत, जसे की बघा सकाळचा चिंतना चिंतामणी आहे, किंवा मग ललित बंध वगैरे आहे, ऐशी अक्षरे रसिके वगैरे, किंवा मग भरपूर असे कार्यक्रम आहेत, गप्पा गाणी आहे. असे सगळेच कार्यक्रम आम्ही वेळेनुसार ऐकतच असतो. आणि हे बघा, आकाशवाणीमुळे आमच्या जीवनामध्ये एवढा सकारात्मक बदल झालेला आहे की आमच्यामध्ये बघा वेळेचं भान वगैरे कसं वगैरे, वेळेचं महत्व वगैरे ओळखायला शिकणं वगैरे, हे सगळं आमच्यामध्ये खूप चांगली एक जे आहे गुण तो विकसित झालेला आहे. शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, पर्यावरण संरक्षण आहे, श्रम प्रतिष्ठा आहे, सौजन्यशीलता आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळे जी नीतिमूल्य आहेत, त्या आकाशवाणीच्या प्रसारणातून आम्हाला लाभलेले आहेत. म्हणून आम्ही आकाशवाणीचे कार्यक्रम दररोज ऐकतो, न चुकता ऐकतो. आणि आकाशवाणीचा हा जो लक्षणीय प्रभाव आमच्या आयुष्यावर झालेला आहे तर नक्कीच उल्लेखनीय आहे आणि आमच्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर आकाशवाणीच्या या दररोजच्या प्रसारणातून आम्ही लाभान्वित होतो आणि आकाशवाणीचे जेवढंही कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि आजचा गायत आकाशवाणीने बहुजन हिताय बहुजन सुखाय हे नावाचं जे ब्रीद आहे ते खूप चांगल्या प्रकारे पार पाडत आलेली आहे. आणि आकाशवाणीचे आणखी एक वैशिष्ट्य आम्हाला सांगायला आवडेल की आकाशवाणीमुळे आम्हाला कोल्हापुरामधले भरपूर असे श्रोते मित्र मिळाले आणि कोल्हापूरच्या आसपासच्या क्षेत्रामधले पण आणि बरेचसे असे श्रोते मंडळी मिळालेले आहेत की जे आवर्जून फोन करतात. कधी काळी आम्ही आकाशवाणीवर फोन केला कोल्हापूरला तर ते आम्हाला आवर्जून कळवतात की आकाशवाणीवरती तुमचं हे गाणं वगैरे लागलं, तुमचा फोन ऐकला वगैरे, ऐकून एवढा आनंद होतो की खूप मोठा आनंद होतो. ही आकाशवाणीचीच किमया म्हणावी लागेल. आणि आमच्या सर्व श्रोत्यांमध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी, आमच्या सर्व श्रोत्यांमध्ये एक मैत्रीची भावना जपण्याचं काम जे आहे ते आकाशवाणीच्या प्रसारणातून झालेलं आहे. आणि हे देखील आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. हे देखील आकाशवाणीचं खूप मोठं वैशिष्ट्य आम्हाला या ठिकाणी सांगायला आवडेल.
1: नक्कीच.
0: तर पुढेही आपली आकाशवाणी अशीच भरभरून प्रगती करू. आपला जो स्टाफ

0: वर्ग आहे, खूप अभ्यास आहे, मेहनती आहे, खूप मंजूळ आवाजाचा आहे. ह्या सर्व उद्घोषक उद्घोषिकांमुळे आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांमुळेच आकाशवाणीचं आज जे रूप आहे हे खूप नावाजलेलं आहे, खूप नाव मोठं होतो आहे. आजच्या डिजिटल काळामध्ये विविध मनोरंजनाची साधने असताना आकाशवाणी सारखं माध्यम आजही श्रोत्यांमध्ये तग धरून आहे, ही खरोखरच या आकाशवाणीच्या दर्जेदार प्रसारणाच्या आणि गुणवत्तेचं फलित मानावं लागेल. आम्ही आकाशवाणीला यापुढील कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि जाता जाता एक छोटीशी विनंती करतो की जे रात्रीकालीन प्रसारण आहे आपलं ते पूर्ववत सुरू व्हावं, कारण रात्रीच्या वेळेस सर्व श्रोत्यांना म्हणजे पुरेसा वेळ असतो आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकायला. तर अशा वेळी रात्रीच्या शांत वेळी आकाशवाणी कोल्हापूर ट्यून केल्यानंतर आम्हाला जर पूर्वीसारखेच कार्यक्रम ऐकायला मिळाली तर सोन्याहून पिवळं होईल असं आम्हाला वाटतं, आणि नक्कीच याकडे आपल्या वरिष्ठांनी लक्ष द्यावं असं आम्हाला या क्षणी म्हणायचं आहे, आमची विनंती आहे.
1: नक्कीच आपण आकाशवाणीला ज्या शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल धन्यवाद. आणि आपण जसं सांगितलं की प्रत्येकाचं काम, प्रत्येक निवेदकांचा आवाज आणि आपल्याला हे कार्यक्रम जे दर्जेदार आम्ही प्रसारित करतो ते आपल्याला आवडतात, तर यासाठी आम्ही अनेक जण प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी कामही करत असतो. इथले अधिकारी वर्ग, आम्ही सर्व निवेदक निवेदिका आणि सर्व कर्मचारी, सर्व स्टाफ यासाठी खूप मेहनत घेत असतो. आणि जर आपल्याला आमचे कार्यक्रम आवडत असतील तर ते ऐकून आम्हालाही आनंदच होत असतो. आणि आपण जी विनंती केली ती नक्कीच वरिष्ठांपर्यंत पोहोचेल आणि नक्कीच आपल्याला याबद्दलची माहिती कळेल, आम्हालाही याचा विश्वास आहे.
0: आमची आणखी एक छोटीशी विनंती आहे मॅडमजी की जे पत्रावर आधारित कार्यक्रम आहेत आपकी पसंद आपली आवड स्नेहांकित वगैरे, तर या पत्रांबरोबरच काही श्रोत्यांना पत्र पाठवणं आमच्यासारख्यांना म्हणजे कामाच्या व्यापामुळे शक्य होत नाही, तर या कार्यक्रमांसाठी ईमेलचा देखील पर्याय असावा, म्हणजे आठवड्यातून एक वेळ पत्र आणि आठवड्यातून एक वेळ एक कार्यक्रम ईमेलवर वगैरे असं जर करता आलं तर आमच्यासारख्यांना सुविधा होईल आणि कार्यक्रमाचा आनंद घेता येईल, कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल. मॅडम
1: नाही, इथं मी आपल्याला सांगू इच्छिते की ईमेलची सुविधा आकाशवाणीची पूर्वीपासूनच आहे, आपल्याकडे जर ईमेल आयडी नसेल तर आपल्याला तो दिला जाईल नक्कीच.
0: अच्छा, नाही आम्ही बऱ्याचदा मधून मधून ईमेल करत असतो मॅडम जी, प्रतिक्रिया वगैरे पाठवत असतो, पण पत्रांनाच अधिक प्राधान्य दिलं जातं तिथं म्हणून.
1: असं नाहीये, पण जेव्हा केव्हा ईमेल येतात तसं आमच्यापर्यंत ते पोहोच, पण आम्ही अजूनही काळजी घेऊ आणि नक्की आपला अभिप्राय आकाशवाणी कोल्हापूर केंद्रापर्यंत पोहोचेल.
0: नक्कीच, एक गीत कळवायचं होतं आणखी.
1: कोणतं गाणं ऐकूया?
0: हा, तर ते आग ले लग जा चित्रपटातलं आहे, किशोर कुमार आणि सुषमा श्रेष्ठ यांच्या आवाजातलं. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यू ही नहीं दिल लुभाता कोई.
1: नक्कीच आपण छानच्या अशा गाण्याची निवड केली आहे. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: जी जी, नक्कीच, धन्यवाद मॅडम जी.
1: नमस्कार.

0: हॅलो नमस्कार. हा अबे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्यभवन भूमी आरग तालुका मिरज जिल्हा सांगली महाराष्ट्र. मी शशिकांत डी कांबळे बोलतो ताई.
1: नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
0: कोल्हापूर आकाशवाणी केंद्राला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: आपणालाही शुभेच्छा.
0: मला असं सांगायचं आहे, तरी आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिली तर आम्ही ह्या महिन्यातच वर्धापन दिन हे कार्यक्रम घेण्याचं नियोजन करत आहोत. तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी. आई मला एक विनंती करू वाटते, सर्व केंद्रावरून आपला संध्याकाळचं प्रसारण सुरू झालेलं आहे.
1: बरोबर.
0: तर कोल्हापूर आकाशवाणी केंद्रान देखील संध्याकाळचं प्रसारण सुरू करावी अशी मी त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती करतो आणि त्यांनी कृपा करून आमच्या विनंतीची दखल घ्यावी ही माझी विनंती आहे.
1: आपल्याप्रमाणे आमच्या सर्वांचीही इच्छा आहे की सायंकालीन प्रसारण हे पूर्ववत व्हावं आणि त्यासाठी प्रयत्न देखील सुरू आहेत. याविषयी जी काही माहिती येईल ती आपल्याला नक्कीच कळेल. आज कोणतं गाणं ऐकूया कार्यक्रमात?
0: आता वर्धापन दिनाचा म्हणजे वाढदिवस आहे आमच्या लाडक्या कोल्हापूर आकाशवाणी केंद्राचा, त्या म्हणूनच हे गाणं मला सुचवायचं आहे की ऐकायचं आहे. जिताचे बोल आहेत बघा, हॅपी बर्थडे बर्थडे युट्यूब गाणं आहे बघा ते.
1: बर, ते गाणं आपल्याला ऐकायचं आहे. जरूर ऐका, आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कार्यक्रम ऐकत राहा.
0: ओके ओके, धन्यवाद
1: धन्यवाद, नमस्कार.

0: या तत्वावर जे काम करते आणि हे ब्रीदवाक्य जे आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवतंय आपलं आकाशवाणी केंद्र. आणि आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये देखील ना रेडिओचे महत्व कमी झालेलं नाही पा,
1: नक्कीच
0: आहे तसं आहे. आणि रेडिओचे कार्यक्रम माझ्या मनाला नेहमीच प्रसन्न करतात. आता रेडिओ तुमचा सकाळी 5:55 लागतो, 12 असतो, त्यानंतर मग पुण्याच्या वेळी कार्यक्रम त्याला अटॅच होतात. तरी पण सकाळचा वेळ इतका व्यवस्थित जातो 12 की मी रेडिओ वेळात झालेला असतो खरं म्हणजे. आणि निवांतपणे ऐकता येणारे हे आपले आकाशवाणी केंद्र आहे, जे आवडतं त्यामुळं. आणि आकाशवाणीचा मी खऱ्या अर्थाने मित्र आहे, कधीही एकटा पडू देत नाही मला, कारण रेडिओ मित्र आहे मी. कोल्हापूर आकाशवाणी पूर्ण क्षमतेनं सुरू व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतोय मॅडम. आज अर्ध वेळ जे आहे ते पूर्ण वेळ व्हावं. आम्ही वर्षभर ऐकतोय पण काय होऊ शकत नाही. आणि रात्री 10 ते 11 जे आपलं रजनीगंधा कार्यक्रम व्हायचा, तो सगळ्यांचा प्रिय कार्यक्रम, तो परत परत सुरू व्हावा म्हणून आम्ही कितीतरी वेळा आकाशवाणीकडे संपर्क साधलेला आहे, पण अजून काय त्याला यश आलेलं नाही. श्री चिपळूणकर साहेब असतील, केंद्रावरील सर्व आरजे बंधू किंवा तांत्रिक विभागाचे आमचे सगळे मित्र यांना मनापासून शुभेच्छा देतो. आकाशवाणी उत्तरोत्तर प्रगती करत राहो, लोकांचे मनोरंजन करो ही प्रार्थना करतो. पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. मला दोस्ताना मधलं गाणं लावा, सलामत रहे दोस्ताना हमारा.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे आहे कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे गप्पा गाणी.
1: हॅलो, मी रेडिओ मित्र रावसाहेब शिरोळे बोलतोय.
0: बोला, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: कोल्हापूर आकाशवाणीचा शुभारंभ हा 15 मे 1992 मध्ये झाला. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो म्हणून मला आनंद वाटतोय.
0: अरे वा, बर बर.
1: पांजा आणि आपले मुख्यमंत्री नाईक साहेब हे त्यावेळी होते. अगदी याच्याने मला कार्यक्रम मिळाला तो ऐकायला तिकडे केशवराव भोसलेकडे, आणि तो मी त्या ठिकाणी बसून ऐकला बाहेर.
0: बर,
1: आपलं हे जे केंद्र आहे कोल्हापूर आकाशवाणी हे 35व्या वर्षात आज पदार्पण केलेलं आहे.
0: बरोबर.
1: त्याचा मला इतका आनंद वाटतोय की ते शब्दातीत आहे. आणि मी रेडिओ मित्र म्हणून आकाशवाणी केंद्राचा मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो.
0: धन्यवाद.
1: कारण कोल्हापूर आकाशवाणी हे केंद्र जे आहे ते कोणासाठी आहे? ते बहुजनासाठी आहे आणि बहुजनाच्या हितासाठी आहे.
0: नक्कीच.
1: आणि

0: मी सुरेश रामू साबळे बोलतोय. आज जिवाळ्याचा विषय असल्यामुळे फोन केलेला आहे. त्यात वर्धा 34वा कोल्हापूर आकाशवाणीचा वर्धापन दिन झाला
1: बरोबर,
0: आणि त्यानिमित्त हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोते बंधू बहिणींना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा.
1: आपणालाही शुभेच्छा. बोला.
0: या आकाशवाणीच्या माध्यमातून मला अनेक मित्र मैत्रिणी मिळालेले आहेत
1: बरोबर,
0: आणि त्यांची वरचेवर पत्र येतात, फोन येतात, सहकुशाली विचारतात, आकाशवाणी विषयीची माहिती विचारतात. म्हणजे हे सुद्धा एक मैत्रीचे, आणि आज हे ते मैत्रीचे नाते टिकून आहे.
1: बर.
0: आणि या मैत्रीच्या नात्यातच मला एक मित्र मैत्रिणी असं रवानी मिळून एक मोबाईल भेट सुद्धा दिलेला आहे ताई.
1: अरे वा.
0: आणि यावरूनच एक मला गीत ऐकायचं आहे, शोले या चित्रपटाचे गीत आहे.

0: नरहरी गोडसे
1: बोला.
0: आयटीआय कळंबा रोड येथून बोलतो. आपला आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो. मी सुरुवातीपासून याचा श्रोता आहे. परवाच आशा भोसलेंचा मुलाखत असल्या

0: कार्यक्रम ऐकायला मिळाला. खरोखरच आपलं आकाशवाणी उत्तम काम करतं.
1: आपण आमचे जुने श्रोते आहात, आपले फोनही असतात, आपला पत्रव्यवहारही असतो. नक्कीच आपण आकाशवाणी कोल्हापूर केंद्र असंच ऐकत रहा आणि भरभरून प्रेम करत रहा.
0: हो नक्की नक्की नक्की.
1: कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद. आज कोणतं गाणं ऐकूया?
0: आनंदी आनंद गळे
1: नक्की ऐकूया. नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण काही श्रोत्यांची मतं जाणून घेतलीत. त्यांना आकाशवाणीबद्दल काय वाटतं त्यांनी मनमोकळेपणाने सांगितलं. गाणं मनातलं, गप्पा गाणी आणि हॅलो किसान या फोन इन कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक श्रोते आम्हाला फोन करतात आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्राविषयी भरभरून बोलतात तेव्हा आम्हाला खूप समाधान होतं. आवाजाच्या माध्यमातून आपण किती लोकांपर्यंत पोहोचतो आणि किती लोक आपल्यावर नकळतपणे प्रेम करतात याची आम्हाला जाणीव होते आणि त्यावेळी आम्ही केलेल्या कामाच्या शाबासकीची जणू थापच आम्हाला मिळते. ऋणानुबंधाच्या या गाठी आणि तुमचं आमचं हे नातं असंच दृढ राहावं ही सदिच्छा. आपली साथ आमच्यासाठी खूप महत्वाची आहे, बरं का श्रोते हो? तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र. सर्व ज्ञात आणि अज्ञात श्रोत्यांना धन्यवाद देऊन आज कार्यक्रमाची इथं सांगता करतोय. मी संवादिका लजीना तुरुप आता आपला निरोप घेतेय. आजच्या कार्यक्रमासाठी तंत्र सहाय्य केलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातून प्रशांत चव्हाण यांनी, तर पन्हाळा प्रक्षेपण केंद्रातून SS कुऱ्हाडे यांनी. बराय तर मग श्रोते हो, आपली भेट पुन्हा होईल, तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकलात फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी. भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा आपण काटकसरीने कसा वापर करू शकतो, तर याविषयी बोला आपल्या गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमात. तर येत्या शनिवारी म्हणजेच 23 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 यावेळेत आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-31-2-65-26-24. श्रुते हो, विषय पुन्हा एकदा लक्षात घ्या. शनिवारी आपल्याला फोन करायचा आहे 10:30 ते 11 यावेळेत 23 मेला. तर विषय असा आहे, भारतीय हवामान खात्याने यावर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचा आपण काटकसरीने कसा वापर करू शकतो याविषयी आपल्याला बोलायचंय. आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: श्रोते हो, आज वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आणि त्याचबरोबर हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका आज दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

श्रोते हो, आज रात्री 9:30 अखिल भारतीय नभोनाट्य आपण ऐकू शकाल ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मूळ हिंदी लेखक ऋतुपर्ण दास, मराठी अनुवाद प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार गवळी आणि सादरकर्ते असतील श्रीनिवास जरंडीकर. आज रात्री 9:30 नभोनाट्य ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. आपण ऐकता आहात आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. दुपारचे 12 वाजत. यानंतर वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. सगळ्यांनो, प्रेरणादायी अनुभव, व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच आपलं जीवन घडवायला प्रोत्साहन देत असतात, एक ऊर्जा देत असतात. अशा लोकांची कहाणी, प्रवास आपल्याला एक नवी दृष्टी अंगीकारायला, एक वेगळा विचार करायला भाग पडत असतो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या वनिता मंडळच्या गेल्या कार्यक्रमात आपण हाच प्रेरणादायी अनुभव संगीता राणे यांचा जाणून घेतला. विशेष मुलांसाठी, दिव्यांगांसाठी त्यांनी केलेलं कार्य, तसंच त्यांच्या पालकांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, आपत्ती निवारण, आरोग्य क्षेत्रातली त्यांची कामगिरी, या सर्वाबद्दल त्यांचे अनुभव आणि या कामासाठी त्यांना मिळालेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. पण खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली ती त्यांच्या मुलापासूनच, कारण त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याला घडवताना त्यांना आलेले अनुभव, अडचणी, प्रयत्न हे सुद्धा आपल्यासाठी खूपच शिकण्यासारखे आहेत. तेव्हा आता त्यांचा हा त्यांच्या मुलाला घडवतानाचा प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्कार संगीताताई, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: आपला मुलगा विशेष आहे हे पहिल्यांदा ओळखणं, ते त्याला सर्वार्थानं घडवणं, हा जो काही तुमचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल?
1: प्रथमादी मला कसं आहे की तो दिव्यांग आहे हे समजलं नव्हतं.
0: हा,
1: त्यामुळं त्याला नॉर्मल शाळेत घातलं होतं. पण नॉर्मल शाळेमध्ये कसं व्हायचं की बरीच मुलं त्याला त्रास द्यायची, त्याचे डबा खायचे, दोन्ही हात पकडायचे, दुपारी त्याचा डबा खायचे, आणि आम्हाला हे माहीत नसायचं ना. आणि माहीत नसायचं पण याला तर भूक लागलेली असायची, आणि आपल्यावर काहीतरी असं त्रास होतोय, त्याचा तो त्रास इतरांच्यावर तो काढायचा. घरात कुणी आलं की त्याला फेकून मार किंवा काय असं सगळं करायचा. पण ते का करतोय हे पण आपल्याला लवकर समजायचं नाही ना, असा का करतोय. पण ते जेव्हा जेव्हा मला कळायला लागलं की त्याच्याशी बोलून, त्याच्याशी हे करून, तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा, याला पण त्रास होतोय, आपल्याला हे जमत नाही, याचा त्याला त्रास होतोय, पण त्याला ते सांगता येत नाहीये. मग ते कसं करायचं? म्हणजे जवळजवळ तो 6वी 7वी पर्यंत नॉर्मल शाळेत पास होत गेला.
0: बरं बरं.
1: त्यावेळेस होतं तसं, वरच्या वर्गात गेला. पण मला समजे ना की अरे 6वी पर्यंत 7वी पर्यंत हा मुलगा गेलाय, पण याला लिहिता येत नाहीये, गणित करता येत नाहीयेत, आणि आपण हे काय म्हणजे त्याच्यावरही अत्याचार करतोय, आणि आपणही या मुलाला उगच पुढे जाऊ दे, पुढे जाऊ दे. मग शेवटी मी थकून त्याला, म्हणजे त्यावेळेस आम्ही एकत्र कुटुंब आमचं विभक्त झालं.

0: आणि विभक्त झाल्यानंतर मात्र मी फार विचार करायला लागले की नाही नाही याचं काय होणार, म्हणजे जर असा असा आहे तो आणि याचं मग कसं करणार आपण. म्हणून मग मी एक मार्ग निवडला की त्याचा ऍक्यू टेस्ट करूया.
1: बर.
0: आणि जेव्हा मी ऍक्यू टेस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे स्पेशल चाइल्ड आहे.
1: बर.
0: आणि नंतर त्याला फिट्स येऊ लागल्या.
1: बर.
0: म्हणजे आता मात्र ह्याचं आपण काहीतरी केलं,
1: त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन आपण प्रयत्न केले पाहिजे.
0: आणि मग मी त्याला त्या नॉर्मल शाळेतून काढून दिव्यांग शाळेत घातलं. पण कसं होतं की हा फिजिकली खूप फिट आहे, जरी मेंटली रिटायर्ड असेल तरी फिजिकली मात्र ओके आहे. म्हणजे कुठल्याही पार्टमध्ये त्याच्या किंवा चेहऱ्यावर असं काही दिसत नाही की तो दिव्यांग आहे. मग असं झालं की त्या शाळेत घातल्यानंतर तिथं इतर दिव्यांग मुलं जशी चालतायत जी फिजिकली अनफिट आहेत, तसा तो हा चालायला लागला, परत त्यांचं अनुकरण करायला लागला. मग आणि जरा भीती वाटायला लागली की अरे काय करायचं आपण, म्हणजे
1: एकातून सुधारेपर्यंत दुसरं वेगळं काहीतरी,
0: म्हणजे काय, म्हणजे ह्याचा म्हणजे तो ग्रास्प करतो का या मुलांचं की आपण असं करायचंय, असं करतो का त्यांना चिडवण्यासाठी करतोय, काही काहीच कळायचं नाही आपल्याला.
1: आता ह्याला सुधारण्यासाठी आपण नेमके कसे प्रयत्न
0: करायचे आणि किती प्रयत्न करायचे, म्हणजे काय कुठंतरी थांबायचंय का किंवा नाही चालतच जायचंय हे काही कळेना. मग मात्र मी ठरवलं की नाही आता ह्याचं आपण वेगळ्या पद्धतीनं ह्याच्याशी डील करायचं थोडक्यात. आणि ते वेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्याला तो जर आंघोळीला वगैरे गेला ना तर एक अख्खा साबण संपून यायचा.
1: बर.
0: म्हणजे आणि तेही कसं माहितीये का, पूर्ण शरीर आंघोळीनं कधी हे व्हायचं नाही, एकतर एकच पाय फक्त आंघोळ करून झालेला असायचा. म्हणजे हा जो प्रकार आहे तो मला काय कळायचं नाही की काय करायचं आता आपण काय करायचं, रोज आंघोळ घालणं आपल्याला जमेल की नाही माहित नाही. 8 दिवसातून एकदा मी घालायचीच, पण रोज आपण घालणं म्हणजे त्याला आपण
1: अपंग करणं
0: आणि त्याचं सगळंच स्वावलंबन कसं करणार,
1: त्याचं तो स्वतः सगळ्या गोष्टी
0: केला पाहिजे. मग त्यासाठी मी काय करायचे, बाथरूमच्या बाहेर उभं राहायचे आणि मला त्याला समजावून सांगताना आता दुसरा पाय किंवा असं साधं सांगून जमायचं नाही. म्हणून मग मी त्याला महाभारत रामायण वगैरे सगळ्या गोष्टी फार आवडायच्या, किंवा गाण्यात काही सांगितलं ना तर ते खूप आवडायचं. मग त्याला ते मी सांगायचे, एक पाय नाचो रे गोविंदा, मग एक पाय धुरे गोविंदा, असं करून सांगायचे. मग आता झाला काय गोविंदा तुझा पाय, आता दुसरा पाय, मग दुसरा पाय घेरे गोविंदा, मग हे सांगत बसायचे. मला त्यावेळेस मात्र आमचे मिस्टर म्हणायचे, अगं कोणतरी तुला वेड म्हणेल, तो आहे का तू आहेस कळायचं नाही. पण मला असं वाटायचं की अरे मग याला समजावून कसं सांगायचं
1: आणि घडवणार कसं
0: शेवटी.
1: तुम्ही आई होता त्यावेळेला, आपला मुलगा तयार व्हायला पाहिजे आज समाजात जायला, एक तो स्वावलंबी असायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठी जे काही चातुर्य किंवा त्या त्यावेळी जे काही सूचना आहे ते तुमच्याकडे होतं आणि त्यानुसार तुम्ही ते करत गेला.
0: म्हणजे परमेश्वर पण स्पेशल चाइल्डला स्पेशल मदर देतो बरं का, म्हणजे हे मी अनुभवावरनं म्हणते
1: नक्कीच.
0: तर ते मग तसं तो, आणि मग जवळजवळ महिन्याभरात तो तयार झाला आणि इतकं छान आपली आपली आंघोळ करायला सुरुवात केली. आता असं आहे की आंघोळ करतोय पण त्याची आपले अंडर गारमेंट सगळे जे आहेत ते काय काय करता आलं पाहिजे ह्या मुलांना, तर ते यायला पाहिजे. मग ते कसं येणार, तर ते येण्यासाठी आपण आपलं आधी करायला पाहिजे ना त्याच्या समोर.
1: बरोबर बरोबर.
0: मग आपण कसं धुतोय हे त्यानं बघितलं पाहिजे ना.
1: बर.
0: मग ते मी त्याला बसायचे, त्याला दाखवत बसायचे असं धुवायचं असतं, हा इथे ब्रश लावायचा. पण तेही त्यानं खरंच त्याचं, म्हणजे मला त्याची ग्रास्पिंग पॉवर मात्र खरंच छान होती की ज्या योगे तो करत होता. आणि मग मी ते करायला त्याला जमलं त्याला. आता तो खरं सांगू आपली आपली दाढी करतो, आपलं आपलं सगळं घरातलं रोज. आणि माझा नियम असा होता, कोणी काय म्हणतं यापेक्षा आपल्याला हे करायचंय, त्यामुळे सकाळी मी त्यांना पूर्ण गार्डन लोटल्याशिवाय चहा देत नव्हते.
1: बर.
0: म्हणजे कुणी काहीही म्हणू दे पण मी तसं करायचे, त्यामुळे त्याला ते सवय झाली होती की आपला एक शेड्यूल असं तयार केलेला आहे, गार्डन सगळं लोटून झालेलं आहे, आई झालं सगळं म्हटला की लगेच चहा, एक सेकंद थांबायचे नाही, आणि त्याच्या आवडीचं सगळं द्यायचे. त्याच्यानंतर नाश्ता सुद्धा त्याचं सगळं काम, म्हणजे घरात आमचं ठरलेलं असायचं की केर काढायचा, अंथरूण आपली घड्या घालायची, कशी घालू दे पण घालायची, ते सगळं करून आला की मग त्याला नाश्ता द्यायचा. म्हणजे हे सगळं मी त्याच्या बाबतीत ठरवलं होतं.
1: बरोबर.
0: आणि देताना सुद्धा मोजून असायचं सगळं,
1: कसं आहे घडवायचं आहे, तर कुठं कठोर होणं कुठं मऊ होणं हे गरजेचं होतं.

0: त्यानुसार तुम्ही वागत गेला. काही काही वेळेला हे बघणाऱ्यांना कदाचित वाटू शकतं, दिसू शकतं, म्हणजे पण त्यामुळं तो आज उत्तम घडलेला आहे आणि हे खूप महत्वाचं आहे.
1: मुख्य म्हणजे काय माहितीये का, सगळ्या गोष्टी तो न सांगता करायला लागला.
0: बरोबर,
1: म्हणजे आपली ही ड्युटी आहे.
0: हा,
1: आणि हे झाल्यावरच आपला चहा मिळतो, हे झाल्यावर आपल्याला नाश्ता मिळतो, म्हणजे हे असं आपण कामगार ह्या प्रकारे वागवत नाहीये, पण त्याला ती सवय झाली.
0: नक्की,
1: थांब जरा, हे करून येतो मग हे करतो.
0: आता ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या मुलाला बेसिक गोष्टी म्हणजे दैनंदिन आपल्या आयुष्यातल्या ज्या अगदी प्राथमिक गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित शिकवल्यात, शिक्षणात त्याला घडवलं की लिहिता वाचता यावं व्यवस्थित, तो ते सगळं करावं, आणि त्याचबरोबरीनं खेळात त्याला प्रोत्साहन दिलं. तो शोधच म्हणेन मी, कारण तो त्याचं ते कौशल्य म्हणा, तो गुण तुम्ही कसा हेरलात आणि त्या दृष्टीनं कसे प्रयत्न केलेत आणि मग त्याला नंतर ते ऑलिम्पिक वगैरे सगळं मिळालं, हा प्रवास त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: कसं झालं, जेव्हा तो असा म्हणजे फिट येणं किंवा हे, मग डॉक्टरी उपचार सुरू झाले, मग डॉक्टरी उपचार, मग एक फिजिओथेरपिस्ट होते आणि पाटील म्हणून, त्यांच्याशी मी बोलताना मी त्यांना म्हटलं की हा झोपत नाही किंवा असा सतत त्रासलेला असा का असतो, तर ते म्हटले काय की यांचे सेन्सर जे असतात ना ते तुम्ही कुठेतरी वापरले पाहिजेत.
0: बरं,
1: म्हणजे आता तो समजा त्रास देतोय सारखा किंवा काय करतोय, तर त्याचे सेन्सर वापरण्याला सुरुवात करा. म्हणजे त्याला एवढं दंबवा किंवा त्याला एवढं हे करा की तो आपाप झोपेल. तुम्ही झोपेचं औषध देऊन झोपण्यात काय अर्थ नाही, किंवा झोपेच्या तुम्ही त्याला हे करून म्हणजे असं त्याला सुरुवात होणार नाही. एक तर आधी फिटची औषध आहेत, त्याच्यात तुम्ही झोप येत नाही म्हणून आणि काहीतरी दिलं तर ते फार त्रासदायक होईल म्हटले, तर त्याला तुम्ही त्याचे सेन्सर वापरा. म्हणजे आता घरात काय काय करतो ते बघा आणि ते मग माझ्या लक्षात आलं की हा घरात कोणाला येऊन देत नव्हता. म्हणजे माझ्याकडे धुणं भांडी वगैरे करायला सुद्धा बायका आल्या तर त्यांना तो सरळ माझं का धुतीस म्हणून तिच्या अंगावर पाणी ओतणार किंवा हे सगळं व्हायचं, किंवा पाहुणे कोणी आलं तर ते आले की त्याला आवडायचं नाही, कारण मी त्यांच्याशी बोलणार ना, याच्याशी बोलणार नाही, मग माझ्याकडे कोण लक्ष देणार.
0: बरोबर,
1: मग तो काहीतरी फेकून मार किंवा त्यांना जाण्यासाठी प्रवृत्त करणार असं काहीतरी व्हायचं. मग माझ्या लक्षात आलं की हा मारणे किंवा फेकणे हा जो त्याचा सेन्सर आहे तो आपण कुठल्या तरी ह्याच्यात वापरूया,
0: ह्याच्यात वापरला पाहिजे.
1: हा, मग ते मी गोळा फेक मध्ये वापरायचं ठरवलं आणि मग गोळा फेक करताना बागेत जायचे, बागेत त्याला अशी दगड पिशवी घेऊन जायचे आणि मोठा दगड एक ठेवायचे आणि त्याच्यात त्याला दगड मारत बसायला लावायचे. म्हणजे दिवसभर ते बागेत 4 वाजता न्यायचे ते 6 वाजेपर्यंत तो दगडच मारत बसायचा. म्हणजे त्याचं तो मारण्याचं जे आहे ना तो थांबलेला असायचा. म्हणजे आपल्याला कसं एक बघा गोष्टीमध्ये सांगितलेलं असलं, राग आला की खिळा मारा.
0: राग कमी करायचं तर
1: तसं मी त्याचं ते करायला सुरुवात केली. त्यानंतर याचं कसं व्हायचं, कोणी रागवलं काय झालं की पळत सुटायचं. मग कपडे घातलेले असू देत किंवा नसू देत, रागवायचं नाही. प्रेमानं सांगितलं तर तो सगळं करणार, पण रागवलं म्हटलं की तो पळत सुटायचा. मग हे पळत सुटायचा जो सेन्सर होतं, म्हणजे डॉक्टरांनी मला त्याचा हे करायला सांगितला होता अभ्यास, त्यामुळे मग मी काय केलं त्याला पळवायचं. मग रनिंग, मग रनिंग मध्ये कसं केलं की शिवाजी स्टेडियम आमच्या जवळच आहे, मग तिथं रोज पळायला लावायचे. म्हणजे उलट सुलट पायऱ्या चढणे उतरणे. त्यानंतर घरात मी जेव्हा चपात्या करायला सुरुवात करायची त्यावेळेस त्याला दोरीवरच्या उड्या, म्हणजे दोरी घेऊन करता येत नव्हतं पण हातानं ऍक्शन करून दोरीच्या उड्या मारायला लावायची. पहिली चपाती सुरू झाली की शेवटच्या चपातीपर्यंत मारायच्या.
0: अरे बापरे,
1: असं त्याला ती सवय लावली होती, त्यामुळे तो व्यायाम आपवायचा असे. त्यानंतर धाकटा जो मुलगा आहे त्याला स्विमिंग फार आवडायचं, पण ह्याला पोहायचं म्हणजे भीती वाटायची मला की त्याला फिट्स येतात. फिट येतात तर आपण कसं त्याला न्यायचं, तर मी ह्याला आणि त्याला दोघांना पण कमरेला दोरी बांधून स्विमिंग, मी स्वतः पण पाण्यात उतरायचे आणि स्विमिंग सुरू केलं.
0: अरे,
1: आणि अतिशय छान असा बॅक आणि बटरफ्लाय तो इतका सुरेख पोहतो.
0: अरे वा,
1: म्हणजे तो असा असून सुद्धा पोहणं वगैरे करतो. आणि हे सगळं माझ्या धाकट्यामुळे झालं बरं का, कारण त्यालाही काही काही आवडतंय ना ते सगळं मला, कारण ह्याला न्यायचं तर ह्याला द्यायला पाहिजे.
0: बरोबर,
1: ह्याला कुठं ठेवणार.
0: बरोबर,
1: त्यानंतर जिम्नॅस्टिक करायला लागला. धाकट्याला जिम्नॅस्टिक मध्ये घातलं, यालाही घातलं. डॉक्टर ते म्हणायचे सर की आओ तो त्रास देतो बरं का इतर मुलांना, मारतो वगैरे. सर मी थांबते, तसं काय वाटलं की तुम्ही मला लगेच हे करा. मग हा त्याला समजावून घेऊन तो पण त्याच्यासोबत जिम्न

0: जिमनॅस्टिक करायला लागला. म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मला कंपल्सरी त्याच्या सोबत करायला लागल्या. त्याच्यानंतर त्याच्या बरोबर पळायचं, त्याच्यानंतर त्याला सायकलिंग यावं, धाकट्यानं सायकल मागितली की ह्याला पण सायकल, मग ती येण्यासाठी त्याच्या माग धरून पळायचं.
1: बरोबर.
0: बरेच लोक मला खूप काही काही म्हणत होते की बघा कशी पळतीये, तिला काय वाटतंय का, म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या.
1: बरोबर.
0: पण त्यावेळेस मी विचार केला ह्याला जर येते तर ह्यालाही येऊ शकतं.
1: बरोबर. बरोबर.
0: फक्त थोडा वेळ लागेल. आणि त्यानं सायकलिंग मध्ये सुद्धा बक्षीस मिळवलं.
1: अरे वा, खूप.
0: म्हणजे त्यावेळेस सायकल स्पर्धा होत्या तर ह्याला पण मी भाग घ्यायला लागला. तेव्हा तो जिज्ञासामध्ये होता आणि इतकं म्हणजे छान करत गेला. आणि नंतर मग एक एक स्टेप पार करत गेला.
1: वा.
0: शालेय स्पर्धा, मग राष्ट्र, मग आंतरराष्ट्रीय गेला. म्हणजे काही गोष्टी अशा होतात ना की हे घडेल असं वाटत नव्हतं,
1: पण ते घडलं.
0: पण सतत प्रयत्न, सतत प्रयत्न आणि घडेल, घडणार, होईल असं म्हणत म्हणत ते होत गेलं.
1: नक्कीच.
0: खरंच आहे. म्हणजे मलाही अजून तुम्हाला मी सांगतीये, पण मलाही अजून असं वाटतं की अरे मी ते जगतीये. आणि ते जगताना मला लक्षात येते की किती त्रास होत गेला, किती काय काय होत गेलं.
1: बरोबर.
0: पण हे सगळं त्यानं केलं.
1: नक्कीच.
0: आणि अजूनही
1: ते यश आहे म्हणायला पाहिजे.
0: आणि आज मी त्याचं लग्न केलंय.
1: हो, त्या प्रश्नाकडे येणारच होते की तुम्ही त्याचं आता 40 एक वय म्हणायला हरकत नाही त्याचं, तर या ह्याच्यात हा तुम्ही विचार करणं की या मुलाचं लग्न करणं आणि ते केल्यानंतर पुढे त्याचं आयुष्य, या विचारामागचं तुमचं कारण सांगा आणि तो अनुभव सांगा.
0: जेव्हा मला करोना झाला, मिस्टरांना करोना झाला, मग हा एकटा घरी, मग धाकट्याला पुण्याहून बोलवलं त्याची मिसेस आणि ते. पण आई म्हणून मला असं वाटलं की अरे कसं होणार, म्हणजे ती त्याला घेत होती समजावून. भाऊ म्हणून ह्याला सगळं माहितीये ना त्याचं, म्हणजे कधी रागवेल, कधी काय करेल, कधी काय. पण वहिनी म्हणून तिला तेवढं कसं माहित असणार. पण ती पण खूप सांभाळून घेत होती, अतिशय छान. म्हणजे तिनं सुद्धा मला आश्चर्य वाटायचं की ती त्याला खूप छान सांभाळायची. आणि मी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि हे पण हॉस्पिटलमध्ये होते. आता म्हटलं काय करणार, म्हणजे पुढं काय होणार, ही दोघं तर पुण्याला जातील
1: आपल्यानंतर आपल्या.
0: हा, आणि असाच काहीतरी प्रसंग आला तर आपलं काय होणार. ते इतकं वेगळ्या पद्धतीनं झालं. मी एका ठिकाणी आईस्क्रीम खायला जात होते तर तिथे एकदा एक तिथले जे ओनर आहेत ते बोलता बोलता बोलले की अहो अपंगांसाठी काय काय आहेत हो फॅसिलिटीज. तर म्हटलं का हो सर, तुम्हाला का म्हणजे माहिती पाहिजे. नाही नाही, माझी पुतणी आहे म्हटले तर तिच्यासाठी पाहिजे होतं. म्हटलं काय झालंय तिला. तर मग आम्ही असं विचारलं तर काय नाही म्हणे, तिचा जरासा उजवा हात छोटा आहे वगैरे असं तसं, पण खूप गुणी मुलगी आहे असं तसं, असं सगळं बोलली झाली. मग मला असं वाटलं की काय हरकत आहे, विचारून बघूया ना. आणि आपल्याला ह्या मुलाला मैत्रीण पाहिजे, जोडीदार म्हणण्यापेक्षा साथीदार पाहिजे.
1: कारण महत्वाचा शब्द आहे साथीदार.
0: कारण जोडीदार म्हटलं की त्यांचे मन जुळणं किंवा पुढं सगळं आलं ना. पण साथीदार म्हटलं किंवा मित्र म्हटलं तर त्याला कसं असतं की मित्राच्या सगळ्या सर्व गुण सगळे आपल्या पोटात घेणार आणि पोटातून परत दुसऱ्या आपल्या यांना मदत करणार. तर तसं मला हवं होतं. मग मी त्या संदर्भात त्यांच्याशी बोलले. बोलल्यानंतर ते म्हटले की बघू आम्ही विचार करतो आणि सांगतो. ओके म्हटलं. माझा मुलगा असं असं आहे सगळं सांगितलं आणि मला ती क्लिअरिटी आवडती. म्हणजे कुठेही
1: सांगून
0: खरं सांगायचं किंवा नंतर कुणीतरी काहीतरी वेगळं सांगितलं मग
1: त्याच्यापेक्षा.
0: हा, मग ते क्लिअरिटी करूनच मी इवन मी काय केलं त्यावेळेस त्या मुलीला घरी बोलवलं आणि मी तिला हे सांगितलं की घर बघून नाही लग्न करायचं, किंवा तुला कोणीतरी म्हणतंय करा आता तुझं नाहीतरी होणारच नाहीये
1: किंवा करायलाच
0: पाहिजे, आम्ही तुला किती सांभाळणार वगैरे वगैरे, हे नको लक्षात घेऊस.
1: बरोबर.
0: तू किती त्याला एक्सेप्ट करू शकतीस,
1: तुझी मनाची तयारी बघ.
0: आणि त्यासाठी तुला मी एक महिना देते, तुला किती पाहिजे तो पिरियड देते. पण तुला कोणी कंपल्शन करतंय, कारण तो लादलेला कुठलाही एखादा जो व्यवहार होतो म्हणजे तो काही उपयोगाचा नाही.
1: कारण दोघांचं आयुष्य आहे पुढे जाऊन उभं राहायचं आहे.
0: आणि नियम असा आहे ह्या मुलांच्या बाबतीत पण GR आहेत की अशा मुलांची लग्न नाही करायची.
1: बरं.
0: असा होता. पण 2016 नंतर असा GR आला की पालकांची संमती, मुलांना जर लग्न हा कन्सेप्ट समजत असेल
1: बरोबर
0: काय, तर या मुलांची तुम्ही करू शकता.
1: बरं.
0: आणि त्याला तुम्हाला म्हणजे सगळं कायद्यानुसार करायला लागतं. मग त्या सगळं आहे कायद्यानुसार. मग माझ्या मनात आलं की मग काय हरकत नाही, म्हणजे करूया. आणि मग हिचाही होकार आला, सगळे तयार झाले, सगळं झालं. त्याच्यानंतर मी आपला कागदोपत्री

0: जे कुठेही या मुलांचं काही पुढं त्रासदायक होऊ नये
1: हो नाही बरोबर.
0: त्यामुळे मग वकील हे करून तिच्या आई बाबांच्या सह्या आमच्या सह्या सगळ्यांचं मंजुरी करून मग ते लग्न झालं. म्हणजे खऱ्या अर्थानं आणि नावं पण इतकी छान आहेत, ओंकार आणि गौरी. म्हणजे खऱ्या अर्थानं
1: अगदी तुम्ही म्हणतात
0: रबने बनाई जोडी आणि दोघंही खूप छान. पण त्यानंतर असं झालं की ही जबाबदारी मी घेतली आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे आता लग्न करणं ही जबाबदारी मी घेतली आहे. त्या मुलीला लग्न म्हणजे काय माहितीये, पण ह्या मुलाला 50% माहित असेल किंवा 50% नसेल, टीव्ही बघतोय हे होतंय. आणि आई म्हणून मी हे सगळं समजावून सांगणं थोडंसं अवघड होतं.
1: बरोबर.
0: थोडं अवघड होतं
1: बरं,
0: पण प्रयत्न करत होते मी सांगायचे. पण आता मात्र घरी जेव्हा आपण तिला आणलंय तर आपली जबाबदारी 200% वर वाढलेली.
1: बरोबर.
0: म्हणजे कारण जेव्हा आपल्या मुलाला आपण सांभाळून घेतो तेव्हा तिलाही सांभाळून घेतलं पाहिजे.
1: अगदी अगदी.
0: आणि खरंच म्हणजे इतकी गुणी मुलगी आहे की ती सगळं करते. म्हणजे फिजिकली हँडिकॅप आहे म्हणून असं नाही, पण मी सुद्धा स्वतः म्हणते की मीही भाग्यवान आहे की मला ही सुना छान मिळाले आहे की ज्या माझ्या मानसिकतेचा
1: बरोबर
0: मुलाच्या मानसिकतेचा आणि घराचा सगळा विचार करून वागतात.
1: वा. आणि तुम्ही त्याच्या माग म्हणजे जो काही विचार केला त्याचं लग्न करण्यामाग तो अशा पद्धतीनं तडीस नेलात आणि सुदैवानं त्याचं नशीब तुमचंही भाग्य की त्याला साथीदार. तुमचं म्हणणंही अगदी योग्य आहे की जोडीदार नाही साथीदार, आणि तशा पद्धतीनं ती साथीदार मिळालेली आहे. त्यांचं उत्तम आज चालू आहे. हेही त्याच्या आयुष्यातली एक पुढची स्टेप तुमच्याच खरं तर आईच्याच प्रयत्नांनी आणि तुमचंच हे कौशल्य म्हणावं लागेल, तुमचा विचार म्हणावा लागेल की त्याला सुद्धा हे मिळालेलं आहे. किंवा काय म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले हे टप्पे असतात. शिक्षण असेल, मध्यम वयात आल्यानंतर वैवाहिक आयुष्य हा एक टप्पा, आणि आपल्या मुलाला अशा पद्धतीनं इतकं सगळं घडवणं खरंच म्हणजे पुरस्कार हे फक्त एक माध्यम झालं किंवा तो एक कौतुकाचा भाग झाला, पण त्याच्या व्यतिरिक्त हे तुम्ही काम केलेलं आहे ते खूप मोठं आहे नक्कीच. श्रोते हो, मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. खेळामध्ये तुम्ही प्रोत्साहन दिलं आणि त्यानुसार त्याला गोळाफेक म्हणा, रनिंग म्हणा, यासाठी सगळी तयारी करून घेतलीत आणि मग त्याला नंतर स्पेशल ऑलिम्पिक आशिया पॅसिफिक मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं, सिल्वर मेडल मिळालं, तर तोही एक परमोच्च आनंदाचा क्षण की आपल्या ह्या प्रयत्नांना यश मिळून आपल्या मुलानं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं इतकं मोठं पदक, इतकं मोठं यश खेचून आणलेलं आहे. खरंच हा सुद्धा एक खूप महत्वाचा कौतुकाचा मुद्दा आहे. काय सांगाल
0: ते सांगताना मात्र अगदी म्हणजे आता खरं सांगू का डोळ्यात पाणी येतं. सगळेजण खूप म्हणजे कधी कधी कोणीतरी असं पण म्हणायचं की अहो तो खूप त्रास देतोय त्याला जरा पट्टा बांधा, खिडकीला बांधा वगैरे असं म्हणायचे. खूप रडायचे मी, खूप म्हणजे असं त्यावेळेस बॅग जायचे म्हणजे नाही आता काही होऊ शकत नाही असं व्हायचं. पण जेव्हा जेव्हा असं व्हायचं तेव्हा तेव्हा मी खरं सांगू त्यावेळेस मी कुठल्या तरी मंदिरात जायचे आणि शांत बसायचे, म्हणजे आदळ येणाऱ्यांना बघायचे की प्रत्येकाचं काहीतरी काहीतरी आहे.
1: बरोबर.
0: प्रत्येक जण आपले परमेश्वराला सांगायला येत आहेत की मला हे मिळू दे, मला ते मिळू दे. मी काही नाही, मी शांत बसायचे नुसती थोडा वेळ आणि त्यानंतर मी परत यायचे की नाही आपण थकलो की सगळं थकणार, त्यामुळे आपण थकायचं नाही. जेव्हा लढायचंय, हा लढायचंय, आणि जेव्हा आपण लढायचंय असं ठरवतो तेव्हा मात्र आपण परत परत ती तलवार मानात घालायची नाहीये.
1: बरोबर.
0: काय त्यावेळेस लढायचंच आहे आणि अशा ह्यानं मी ते सुरुवात केली आणि मग मात्र ठरवलेलं की काही घडू दे. म्हणजे जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला निघाला होता त्याचा बरंच तो प्रवास मोठा आहे की सिलेक्शन असतं, त्यानंतर हैदराबादला चेन्नईला गेला.
1: त्यात सुद्धा मला असं म्हणायचं की या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ज्या प्रोसेस असतात ऑलिम्पिक पर्यंत जाणं तितकं सोपं नाहीये. त्याच्या आधी ट्रेनिंग असेल, तितकी तयारी असेल, त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं असेल, यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला जे बेसिक गोष्टी करायला शिकवल्यात त्या खूप महत्वाच्या आणि उपयोगी ठरल्या असणार
0: आहेत.
1: कारण तुम्ही दैनंदिन आपल्या व्यवहारातल्या ज्या काही गोष्टी आहेत स्वतःच्या स्वतः करण्याच्या त्याची सुद्धा तुम्ही

0: उत्तमरित्या तयारी त्याच्याकडून करून घेतली होती आणि ती त्याला या प्रवासात नक्कीच उपयोगी
1: ठरली होती. खरंच की म्हणजे करताना प्रत्येक गोष्ट मी विचार करून करत होते आणि ती करताना मला समजतंय असं नाही, त्याला कुठल्या भाषेत समजेल आणि त्याला काय जमेल ह्या यानं मी ते करत होते. म्हणजे इवन तो आता काही असू दे, आम्हाला पासपोर्ट काढताना पण खूप त्रास झाला की काहीच कळत नव्हतं. आमच्या घरातला पहिला पासपोर्ट तोच, म्हणजे खरंच सांगते अभिमानानं सांगावं वाटतं की घरातला पहिला पासपोर्ट माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या ओंकारचा होता. आणि तो पासपोर्ट जेव्हा मिळाला तेव्हा सुद्धा इतकं म्हणजे आनंद झाला होता की काय जे सांगता येत नाहीये. पहिला पासपोर्ट आपल्या बाळाचा की ज्याला सगळी दुनिया अगदी घरातल्यापासून सगळेच म्हणत होते की याचं काहीच होणार नाही, त्याचा पासपोर्ट आलाय. ही कल्पना ज्यांनी ज्यांना हे कल्पना करायची वाटत असेल त्यांना कळेल की काय होतं.
0: नक्कीच.
1: आणि तो पासपोर्ट आला, त्याच्यानंतर त्याचं शिबिर होतं हैदराबादला होता. हैदराबाद नंतर चेन्नईला एक कॅम्प होता. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे सगळ्यांचे कोच येत होते, इथले कोच सगळ्यांच्या ह्याच्यात. आणि त्याच्यात पालकांना कुठेही परवानगी नव्हती.
0: बरोबर.
1: त्यामुळं तुमच्या मुलाचं बिहेव्हिअर तपासलं जातं. आणि तिथं ते तपासताना एक गोष्ट अशी घडली की तिथे एक मुलगा जो होता त्याचा मित्र त्याच्यासोबत गेलेला, त्याला टेम्परेचर आलं. आणि ह्या मुलानं त्याला टेम्परेचर आलेलं असताना त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवणं वगैरे त्याच्या सोबत असताना ह्या मुलानं केलं, ते बिहेव्हिअर तपासलं जातं.
0: वा वा.
1: आणि खरंच ते तपासलं गेलं आणि त्यानंतर त्याचं वागणं किंवा आपणच पहिलं खाणं असं नव्हतं, आप कोण खा म्हटलं की खाणार. आणि हे सगळं आम्ही आधी घरात सगळं त्याचं करून घेत होतो.
0: बरोबर.
1: आणि हे सगळं ते बिहेव्हिअर तपासलं गेलं, त्यानंतर त्याचं तिथं सिलेक्शन झालं. परत दुसरा कॅम्प होता, तिथंही त्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे त्याच्यात त्याच्या कोचांचं पण आहेच.
0: बरोबर.
1: त्यानंतर आमच्या पालकांचं आहे, त्यानंतर अशी शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचंच आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही, प्रत्येक जणांच्या शुभेच्छा.
0: बरोबर.
1: कुणाची तरी शुभेच्छा अशा लागतात की त्या म्हणजे काय पुष्पहार होतात.
0: नक्कीच.
1: तर तशा सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या. त्यानंतर होता आर्थिक नियोजनाचा भाग. तो आर्थिक नियोजन आता कसं करायचं, काय म्हणजे आता पाठवायचंय तर थोडं काही काही त्यांचे जे रुल्स प्रमाणे काय काय घ्यायचं होतं हे होतं. तर ते आर्थिक नियोजन मी कसं करू मला काही कळेना, कारण तसं काही आम्ही मध्यम वर्गीय होतो आणि एकदम 40,000-50,000 असा जर खर्च असेल तर आम्ही कसं करणार, तर काय करावं काय नाही. तर हा प्रश्न मी सगळ्यात पहिला माझ्या भावाला विचारला, काय करू रे, अरे तुझ्या मुलाला मिळतंय हे, तू पैशाचा विचार करू नकोस, मी आहे ना. तेव्हा मात्र मला असं जाणवलं की आहे कोणीतरी आहे की आपल्याला मदत करतंय. आणि मग माझ्या भावांनी मला मदत केली आणि मग ते पैशाचं आर्थिक नियोजन जेव्हा संपलं तेव्हा मग पुढचा टप्पा आला की पुढे येतात त्याचं सगळं तयारी करणं, हे नेणं ते नेणं, म्हणजे काय जे न्यायचंय त्याची सगळी तयारी करणं. पण हा मुलगा मग सगळं विस्कटा विस्कटी करेल का किंवा कसं वागेल, मग ते व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये रोजच्या त्याचे कपडे
0: तयारी करून
1: ती सगळी तयारी. आणि जेव्हा तो ऑलिम्पिकला जायचं झालं तिकडे आम्ही पोहोचवलं तिथेही खूप त्रास झाला. आणि जेव्हा तो इंडिया असं घातलेला टी शर्ट घालून आणि ते बॅग घेऊन तो निघाला होता आणि त्याच्या सोबत ते कोच होते तर ते निघाले होते आणि तेव्हा मी खूप रडत होते. म्हणजे त्यांना दिसत होतं की यांच्या डोळ्यातून पाणी येतंय. मला खरं तर एवढं प्राऊड फील होत होतं की इंडिया
0: खरं
1: जे आपल्याला नुसतं बघायला मिळत होतं.
0: बरोबर.
1: आणि ते आपला मुलगा आपल्याला दाखवतोय.
0: खरं
1: म्हणजे हा जो प्रसंग आहे ना तो अतिशय प्राऊडेबल आहे.
0: बरोबर.
1: कारण भारताबद्दलचा जो आपल्याला अभिमान असतो आणि ते त्यानं टी शर्ट घातलाय तर ते सरळ मला म्हटले अरे आप क्यों रो रही हो, हमारे साथ है वो बच्चा, क्यों तकलीफ नाही उसे होगी. मग मला काही बोलता येईन नाही नाही म्हटलं. पहिल्यांदाच तो निघालाय ना आणि मला तो टी शर्ट वरचा इंडिया जो आहे ना तो माझ्या डोळ्यात साठवायचाय म्हणून मी बघतीये म्हटलं. मग तो गेला. पण जेव्हा गेला तेव्हा सुद्धा भीती वाटत होती
0: काय करेल
1: कसं वागेल तिथे, कसा आपण म्हणतोय फिट आली समजा तर काय होईल, काय बाथरूम मध्ये फिट येऊन पडला मग असं हो झालं तर अक्षरशः म्हणजे सगळ्या गोष्टी
0: विचार
1: सगळ्या गोष्टीनं विचार होते. आणि त्या सगळ्या विचारातून
0: पार जेव्हा त्यानं मेडल मिळवलं
1: जेव्हा कळालं की गोल्ड मेडल आणि ते कळताना सुद्धा अक्षरशः

0: असं झालं की आदल्या दिवशी तो सेमीफायनलला जेव्हा होता, म्हणजे सेमीफायनल त्यानं जिंकली आणि फायनल उद्या आहे, त्याच्या आदल्या दिवशी मला कोच सरांनी फोन केला की अहो तो घरीच जायचं म्हणायला लागलाय, आईकडे जायचं. म्हणजे हा जो त्याचा बिहेव्हिअर होता तो इतका म्हणजे कळणं कळण्याबद्दल होता, त्यांनाही काय कळेना. मग तेव्हा त्यांनी मग मला फोन करायला सांगितलं. मजा अशी असायची की आता आपल्याला कॉल कुठेही अनलिमिटेड असं होतं ना, आणि त्यावेळेस ते रात्रीचा करावा लागायचा. त्यातून मग आपल्याला छोटे छोटे फोन होते, रिचार्ज मारायला पाहिजे, हा सगळा प्रकार होता. आणि थोडस बोललं किंवा रिंग वाजली तरी पैसे संपायचे, आम्हाला कळायचंच नाही की काय हे. म्हणजे खरंच त्या बाबतीत अडाणी होतो. हा खरंच म्हणजे शिक्षण असणं म्हणजे सगळं कळतं अशातला भाग नाही.
1: बरोबर.
0: तर ते काय कळायचं नाही, आता काय करायचं. मग त्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी त्याला फोन केल्यावर मम्मी मी नाही थांबणार. मम्मी म्हटलं बाळ तुला मिल्खा सिंगना भेटायचंय ना. त्याला मिल्खा सिंग फार आवडत होते. मिल्खा सिंगला भेटायचंय ना, मेडल मिळाल्याशिवाय ते भेटत नाहीत. त्यामुळे तुला मेडल आणायचंय. मग ते कसं येणार, मग उद्या येणार, तू छान पळलास छान हे केलं तरच होणार. दुसरी गोष्ट अशी की मिल्खा सिंगना भेटायचंय हे मात्र त्याला फार हे होतं. आणि त्यामुळं त्यानं जो दुसऱ्या दिवशी
1: कमाल करून दाखवली,
0: कमाल केली की मला बोलता येत नव्हतं. त्याचा फोन येतोपर्यंत, त्यांचं कळसतोपर्यंत मला काही कळत नव्हतं. अक्षरशः मिस्टरांनी आमच्या ते कळालं जेव्हा फोन आला तेव्हा मिस्टरांनी त्यांनाही बोलता येईना. आणि त्यांनी मग खाली मेडल होते दोन, एक सिल्वर आणि एक गोल्ड, असं हातात घेऊन आले आणि माझ्या हातात नुसतं ठेवलं असं सांगितलं. सांगताना मला जे कळालं की मी अर्धा तास लहान बाळ जसं रडतं ना तशी रडली.
1: खरंच खरंच नाही, खरंच तुमच्या ह्या कष्टाचे जिद्दीचे संयमाचे सगळ्याच हे खर तर फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतरची पुन्हा त्याच्या इच्छेखातर मिल्खा सिंग यांची भेट
0: झाली,
1: ती सुद्धा अथक इतरांच्या प्रयत्नांनी म्हणा आणि तुमच्या
0: बाबतीत मी आकाशवाणीला धन्यवाद देते. हा कारण आकाशवाणी हे घडलं
1: बरोबर, त्यातून ती लिंक लागत
0: गेली
1: आणि त्याची तीही इच्छा पूर्ण झाली आणि तो तुम्हाला अविस्मरणीय अनुभव. खरी श्रीमंती काय आणि लोक मोठी होतात ती कशामुळं, निव्वळ त्यांच्या या वागणुकीमुळं, आचार विचारांच्यामुळे. ह्याची सगळी प्रचिती सुद्धा तुम्हाला त्यामुळं आली.
0: इच्छाशक्ती जोरदार असती हे त्याच्यामुळं आम्हाला कळालं.
1: खरंच तुमचा हा संपूर्ण प्रवासच खूप प्रेरणादायी आहे, खरंच कौतुकास्पद आहे मी म्हणेन. फक्त जाता जाता शेवटी आणखी एक महत्वाचा प्रश्न की तुम्हाला पुढे अजून काही करायचं असं काही नियोजन किंवा एक काही स्वप्न वगैरे आहे का?
0: करायचंच आहे, म्हणजे आता हे चालूच आहे. पण माझी अशी खूप इच्छा आहे की ह्या मुलांना एवढा आता गोल्ड मेडल मिळवलं हे झालं, पण यांना कुठे नोकरी नाहीये किंवा यांना कुठेही म्हणजे तेवढा हे मिळत नाही
1: म्हणावं ती
0: जे. हा म्हणजे आता तुम्ही आज आपले काही काही प्लेयर्स असतात त्यांना
1: सवलती
0: आहेत,
1: काही योजना
0: असतात
1: बरोबर.
0: हा पण आता एवढं गोल्ड मेडल मिळालंय किंवा खेळाडू आहे बाबा, तर त्यांच्यासाठी काहीतरी असं झालं पाहिजे. पण सगळेच खेळाडूंना मिळत नाही अशातला भाग नाही. पण ही जी मतिमंद, आपण आता मतिमंद का शब्द वापरते, तर दिव्यांगामध्ये बाकी सगळे येतातच, म्हणजे अंध,
1: फिजिकली
0: हँडिकॅप हे येतातच,
1: कर्णबधीर, मुकबधीर.
0: पण आपल्याला हा शब्द आता मतिमंद का वापरावा वाटतो, तर यांना कुठेही हे मिळत नाही, म्हणजे नोकरी नाही. म्हणजे ह्या मुलांना कंपल्सरी स्क्वॉड लागणार. स्क्वॉड म्हणजे त्यांचा जो मदतनीस आहे, म्हणजे थोडक्यात कधी आई असेल कधी बाबा असतील, जर ते दोन्ही नसतील तर आणि जे कोण असतील, तर त्या सगळ्याची गरज आहे. पण तो तेवढा प्रामाणिक असला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर मला अशी माझी खूप तीव्र इच्छा आहे, जसे वृद्धाश्रम नॉर्मल लोकांसाठी आहेत ना, तसे जर ह्या मुलांसाठी वृद्धाश्रम किंवा ह्या मुलांसाठी
1: काहीतरी
0: उपाययोजना करावी की त्यांची औषधं असू देत. योजना भरपूर आहेत पण त्या योजनांचे अटी आणि हे खूप क्रिटिकल आहेत.
1: बरोबर.
0: की ज्या क्रिटिकल योजना आणि हे करण्यासाठी त्यांचा स्क्वॉड तेवढा सक्षम असला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि ते असायसाठी माझी अशी इच्छा, म्हणजे माझी असं नाही, जेवढ्या जेवढ्या दिव्यांग असतील त्या सगळ्यांच्याच इच्छा अशा असतात की ह्या मुलांच्यासाठी किंवा ह्या लोकांसाठी सहानुभूती नको आहे. सहानुभूती फार त्रासदायक असते.
1: बरोबर.
0: कारण का त्याचा
1: त्यांना उभारायला मदत,
0: त्याच्या पुनर्वसनासाठी जे काय लागतंय, त्यांना सक्षम करण्यासाठी जे काय लागतंय त्याच्यासाठी त्याला मदत करा.

0: बरोबर,
1: म्हणजे योजना आणल्या म्हणजे झालं असं नाही, असं नाही. तर त्या योजनाची अंमलबजावणी परफेक्ट होतीये का, किंवा खरंच ती त्या माणसाला गरजेची आहे का, किंवा कुठेही स्क्वॉड नकोय बाबा किंवा काय आहे, तर असं पण नको ना.
0: बरोबर,
1: स्क्वॉड हा कंपल्सरी त्या मुलांना लागतोच, कारण त्यांना जमतच नाही.
0: बरोबर,
1: जरी तुम्ही एसटी फ्री दिली आहे समजा, तर त्या एसटीत कुठल्या बसायचंय हे कळलं पाहिजे ना.
0: बरोबर,
1: मग त्यासाठी स्क्वॉड पाहिजे. आणि माझं असं मत आहे की ह्या मुलांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, की ह्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी
0: असं. समाजाचा तेही एक भाग आहेत, घटक आहे,
1: घटक आहे.
0: आणि सर्वसामान्यांच्या पद्धतीनं त्यांनाही आज जगण्याचा अधिकार आहे, आणि तो अधिकार कुठेतरी मिळवून द्यायला हवा, मिळायला हवा, यासाठी काहीतरी
1: योजना
0: किंवा सर्वांनी
1: प्रयत्न केले पाहिजेत. असं काही नाही की शासनच करायला पाहिजे, शासन आपल्या आपल्या पद्धतीनं करतच आहे, पण समाजानं पण थोडंफार केलं पाहिजे.
0: जबाबदारी आहे,
1: जबाबदारी आहे.

0: यासाठी काहीतरी
1: सगळ्यांनी
0: किंवा सर्वांनी
1: प्रयत्न केले पाहिजेत. असं काही नाही की शासनच करायला पाहिजे. शासन आपल्या आपल्या पद्धतीनं करतच आहे, पण समाजानं पण थोडंफार केलं पाहिजे.
0: जबाबदारी आहे,
1: जबाबदारी आहे.
0: आपण जे म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, हे जे आहे ते प्रत्येक व्यक्तीनं केलं
1: पाहिजे.
0: महत्वाची गोष्ट,
1: जसं आपण आता म्हणतो ना कचरा मुक्ती किंवा पर्यावरणासाठी हे करा, ते प्रत्येकाने केलं पाहिजे. जर आपल्या घरातला कचराच तुम्ही शेजाऱ्यांच्या घरात टाकला तर काय उपयोग आहे ना, म्हणजे तो काहीच उपयोग नाही. तसंच आहे ना ते, म्हणजे प्रत्येकाने जर केलं तरच ते पुढे जाणार आहे.
0: नक्कीच.
1: आणि मग ते करण्यासाठी प्रत्येकाची आम्हाला मदत पाहिजे. जे पालक अशा ह्याच्यातून जात आहेत तर त्यांना ह्या प्रत्येकांना मदत पाहिजे. त्यांना तुम्ही सहानुभूती देऊ नका, त्यांच्याकडे लाचारीनं बघू नका, त्यांना कुठलीही गोष्ट भीक म्हणून देऊ नका.
0: बरोबर.
1: काय त्यांना देताना त्यांचा तो हक्क आहे म्हणून द्या.
0: नक्कीच.
1: आणि तो तुम्ही कुणीही मारू शकत नाही.
0: बरोबर. बरोबर.
1: कारण ते मागू शकत नाहीत.
0: बरोबर.
1: मागणाऱ्यांना तुम्ही देणारच.
0: खरं.
1: न मागणाऱ्यांना जेव्हा तुम्ही देता तेव्हाच ते तुमचा जो समाजातला काम आहे तुमचं ते पूर्ण होतं.
0: बरोबर.
1: असं आहे. तर ह्या मुलांसाठी पण काहीतरी असं घडलं पाहिजे की जे आम्हाला मिळालं पाहिजे. ह्या मुलांसाठी विमा, स्पेशल विमा ह्या मुलांसाठी केला पाहिजे आहे असं म्हणतात, पण त्यांच्या पालकांनी तो करावा लागतो.
0: बरोबर.
1: तसं होत नाही, मग त्याचे खूप काय म्हणतात त्याला प्रीमियम वगैरे असतात, मग ते सगळ्या झेपत नाही. मग मंद मुलांचे जे पालक आहेत, काही मध्यमवर्गीय आहेत, काही अगदीच गरीब आहेत, त्यांना हे झेपत नाही.
0: बरोबर.
1: म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या करायच्या आहेत, प्रयत्न तर करणार आहोत,
0: पण त्याला सर्वांची साथ
1: हवी. सगळ्यांची आज म्हणजे
0: तुमच्या ह्या प्रयत्नांना नक्कीच साथ मिळेल अशी अपेक्षा मी करते. ह्या सगळ्या अनुभवातून किंवा तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून म्हणेन मी. आणखी एक आता शेवटचा प्रश्न मी विचारते की तुम्ही तुमच्या मुलाला घडवलत आणि तशाच मुलांना इतर त्यांचे पालक जे आहेत ते घडवू देत यासाठी सुद्धा बरंच कार्य केलं महिलांसाठी, पालकांसाठी, या अशा दिव्यांग विशेष मुलांसाठी बरंच काम केलं. असे अनुभव समाजात आज अनेकांना येत असतात, किंबहुना म्हणूया आपण फक्त याच समस्या नाहीत तर वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकाच्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या नक्कीच आहेत
1: असतात.
0: पण हे जे काही सगळं काम करताना, तुमच्या मुलाला घडवताना, तुम्ही एक स्त्री, एक महिला म्हणून जे काही खंबीरपणे उभं राहिलात, प्रयत्न केलात, त्या सगळ्या अनुभवावरून इतर महिलांना, एकूणच समाजाला म्हणेन मी, काय सांगाल? एक सल्ला म्हणूया, एक मार्गदर्शन पर म्हणून म्हणूया.
1: तसं मार्गदर्शन करायचं तर तेवढी मी मोठी नाहीये. खरं तर आईच आहे. एक सामान्य आईला असामान्य बनवलं तर असं घडू शकतं. प्रयत्न केला की घडू शकतं. आपण म्हणतो ना प्रयत्न हे रत्न आहे.
0: बरोबर.
1: मग त्यानुसार प्रयत्न केला की घडतं. पण माझं असं मत आहे की असं बाळ आहे किंवा दिव्यांग मूल झालंय म्हणून थकायचं नाही, रडायचं नाही, लढायचं.
0: बरोबर.
1: आणि ते प्रत्येकानं केलं तर खरंच समाजात सुद्धा बदल होतो.
0: नक्की.
1: आणि आपल्या स्वतःत पहिला स्वतःमध्ये बदल केला की सगळीकडे बदल घडत जातो. आणि माझं मूल आहे मीच सांभाळायला पाहिजे असं नाही, माझं मूल आहे त्याला तयार केलं पाहिजे. आणि ते करताना खूप अडचणी येतात, खूप त्रास होतो त्याच्या ह्याच्यामुळे. आपल्याला आपल्या सगळे छंद, आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवावे लागतात. प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं जगता येत नाही. हे सगळं आहे. पण ह्या सगळ्यातून आपण एक मुलगा किंवा आपली मुलगी सक्षम केली, याचा जो आनंद आहे
0: तो
1: फार मोठा आहे. आणि तो जो आनंद आहे तो आपण सगळं मिळवल्यासारखं झालं. म्हणजे म्हणतो ना हे केलं म्हणजे गंगा नहाय गए, तसं ते सगळे धाम मला म्हणजे एकाच ठिकाणी मिळाले.
0: नक्कीच.
1: मी अजूनही कुठल्याही धाम, चारो धाम वगैरे काहीही केले नाही. मी माझ्या मुलाला घडवताना सगळे धाम मला मिळाले असं ठरवते.
0: छान.
1: म्हणजे माझी चार धाम यात्रा ह्याच्यातच घडत गेली.
0: नक्कीच.
1: असं झालंय.
0: खरंच खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की प्रसंग फक्त हाच असं नाही, फक्त आपण जिद्दीनं उभारणं, प्रयत्न करणं, न खचता खंबीरपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देणं, म्हणजे तितकी तयारी करणं आणि आपल्यातला कणखरपणा शाबूत ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. खरंच संगीताताई, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत इथं आलात, तुमचा हा सगळा प्रवास सांगितलात, वेळ दिलात, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: मी पण आपली खूप आभारी आहे. आणि आकाशवाणीमुळं माझ्या मुलाला मिल्खा सिंगला भेटायला मिळालं.

0: त्यामुळे मी तर त्यांची खूपच ऋणी आहे. आकाशवाणीचे मी सतशः आभार आहे. धन्यवाद.
1: सख्यांनो, आताच आपण दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकलात. सख्यांनो, एक आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते, कसं आपल्या मुलाला घडवू शकते हे सांगणारा हा संगीताताईंचा प्रवास आपल्याला थक्क व्हायला लावतो, हे नक्की.

0: श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. संगीता राणे यांना आपल्या मुलाला घडवताना किती प्रयत्न करावे लागले, किती तऱ्हेनं अनेक प्रश्नांना समस्यांना तोंड द्यावं लागलं हे आपण जाणून घेतलं. पण कुठेही निराश न होता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या मुलाला आपणच घडवायला हवं, त्याची प्रगती करायला हवी या हेतूनं त्यांनी जे प्रयत्न केले त्याला त्यांना यश हे नक्कीच मिळालं. कारण त्या कुठंच डगमगल्या नाहीत, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि मुख्य म्हणजे कुठंच हार मानली नाही. आणि त्याचसोबत महत्वाचं की नशिबाला दोषही दिला नाही. म्हणूनच त्यांना आपल्या मुलाला घडवता आलंच आणि बरोबर हे सगळं कार्य देखील करता आलं आणि त्याची त्यांना समाजाकडून शासनाकडून पोहोच पावती देखील मिळाली. प्रत्येकानंच आपलं आयुष्य जगताना न खचता हार न मानता वाटचाल केली तर असं हे उत्तम यश नक्कीच मिळवता येतं. तर आता कार्यक्रमात याच आशयाचं उर्मिला आजगेकर यांचं मनोगत हार का मानायची हे आता आपण ऐकणार आहोत.
1: गाडीचा वेग मंदावला तसं आम्ही बाहेर पाहू लागलो. एक छोटंसं खेडं होतं ते. इथं चहासाठी आमच्या टूर मॅनेजरनं गाडी थांबवली. गाडीतूनच बाहेर बघतो तर एक अगदी छोटं हॉटेल, काळसर मळकट टेबलं आणि तशाच जुनाट खुर्च्या, मोठं छप्पर असलेली चहाची टपरीच खरं तर. नाराजीनं कपाळाला आठ्यास पडल्या, खाली उतरलो. हॉटेल नामक त्या वास्तूच्या चारी बाजूनी 2-2.5 फूट उंचीची विटांची भिंत होती, उघडच फाटक. त्या फाटकासमोरच वाळूचा मोठा प्रशस्त पट्टा. त्या वाळूत चार पावलं चालावं म्हणून मी खाली उतरले आणि ओहो, त्या विटांच्या भिंतीला चिकटून एक पांढऱ्या सदाफुलीचं रोपटं डोलडोल करत होतं. फार तर 1.5 फूट उंची, 2-3 छोट्याशा फांद्या आणि इतकं फुलांनी लगडलेलं ना, प्रत्येक पानावर 2-3 फुलांचा गुच्छ. सारी फुलं पांढरी शुभ्र, निरोगी, टवटवीत आणि छानपैकी मोठ्या आकाराची. कसा अगदी नाकापेक्षा मोती जड व्हावा तसा त्या रोपट्याचा नूर होता. दृष्टीस पडल्याबरोबर इतकं मन प्रसन्न केलं त्यानं की आधी जी नाराजी कुठच्या कुठं पळून गेली. आज तर चहा वगैरे कसा होता ते काही आठवतच नाही. आठवतं ते फक्त त्या सदाफुलीचं छोटंसं फुलवंती रूप. त्याला पाहून इतके वेगवेगळे विचार मनात आले ना. तिथं होतो तेवढ्या वेळात, तिथं कोणी त्याला पाणी घातलंय, त्याच्यापाशी कोणी हात धुतलेत किंवा चूळ भरलीय असं काही दिसलं नाही. मनात आलं, कसं हे एवढं इथं फुलून आलं, मुळात याचं एवढंसं बी. ते तिथं पडलं कधी, कुठून पडलं, त्याला पाणी कुठून मिळालं आणि त्यानं ते सारं शोषून घेऊन त्याला अंकुर कसा फुटला, त्याच्या मुळांनी आपले हातपाय कसे काय या दगडावाळूमधून पसरवले, कसं त्यानं वाळूतून डोकं वर काढून प्रकाशाकडे पाहिलं. आणि एकदा का आपण जीव धरलाय हे लक्षात आल्यावर कसं एवढा प्रफुल्ल रूप त्यानं मिळवलं, अगदी विपरीत परिस्थितीतही फुलून येणं त्याच्याकडून शिकावं. बरोबरच्या मैत्रिणीनं हाक मारली, चहा घेतला, तरी मनात किती किती विचार येत गेले. त्या इवल्याशा बीजाची जगण्याची किती तीव्र इच्छा असेल पहा. त्यानं हार मानायची नाही असं ठरवूनच वाटचाल केली. किती झगडावं लागलं असणार त्याला पाणी उब मिळवताना. एकदा एखादी गोष्ट हवी म्हणून तुम्ही पक्क ठरवलं की अवघं ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळावी म्हणून जणू कट करतं, असं काहीसं वाचलं होतं. तेच आठवलं पटकन. आणि त्याची विजिगुषू वृत्ती, तीही मोठीच कौतुकास्पद. आपण मोठं व्हायचंच, कडे खांद्यावर फुलांची बाळं खेळवायचीच आणि जगाकडे जेते होऊनच पाहायचं, असा जणू पण केल्यासारखं त्याचं वर्तन वाटलं मला. गोव्यात असताना आमची सदनिका तळमजल्यावरची होती, मागे मोठं परस होतं, तिथं मी बाग केली.

0: लाल मोपळा, दोडका, कलिंगड यांचं बी देखील पेरलं. आलं की चांगलं उगवून वेल मोठे झाले, फुलं लागली, कलिंगडाला दोन छोटी फळंही धरली. घरात म्हटलं, आता खुरपताना नीट पाहून खुरपा बरं का, नाहीतर वेल कापला जाईल. फुलं फळं धरली आहेत त्यांना, तरीही कसं कोण जाणे ते वेल कापले गेलेच, सुकले का म्हणून बघू गेले तेव्हा समजलं. राग आलाच पण वाईटच जास्त वाटलं. पण नंतर चार आठ दिवसातच बघते तर सुकत आलेल्या कलिंगडाच्या पाना अडून छोट्या शहाळ्या एवढं कलिंगड बघते जणू घराकडे. थोडं मोठं झाल्यावर ते घरात आणलं, कापू की नको म्हणत कापलं. बघतो तर आत लाल बुंद गर, चवीला अति गोड. इतकं वाईट वाटलं ना, किती जिद्दीनं त्या वेलानं हे फळ अंगावर वागवलं, मोठं केलं आणि आम्हाला दिलं. ते बी लावतानाच्या माझ्या मायेला मी आलेलो ते बक्षीसच जणू. निसर्गात आपल्याला असं नेहमी पाहायला मिळतं. आमच्या घरात शिरायच्या दाराला बाहेरच्या बाजूला दिवा आहे, त्याच्यावर कधी कधी बुलबुल घरटे बांधतात. काही दिवसापूर्वी तिथे एका बुलबुलाचं घर बांधणीचं काम चालू होतं, अगदी जोरात. घरटं अर्ध झालं आणि ते खाली पडलं. त्याच्या कलकलाटानं मी पाहू गेले तर घरटं पडलेलं. खूप हळहळ वाटली, पण बघते तर काय, लगेच त्यातलीच काडी होऊन गेला की तो पठ्ठ्या दिव्यावर. त्याच सामानाच्या भरीला काही सामान आणून त्यानं घरटं पूर्ण केलं. त्याच्या या चिकाटीला निराश न होता पुन्हा ते काम करून ते पूर्णत्वास नेण्याला मनोमन नमस्कार करण्याखेरीज दुसरं मी किंवा कोणीही काय करणार. अशी जिद्द आणि चिकाटी असणाऱ्या व्यक्तीही आपल्या आसपास ओळखीतही असतात. अरे आता हा काही टिकत नाही असं म्हणून बघणारे हळहळतात, पण नंतर बघावं तर ती व्यक्ती नुसतीच तगून राहिलेली नसते, तर असं काही अचाट कर्तृत्व तिनं गाजवलेलं असतं की फक्त बोटच नाही तर अख्खा हात आश्चर्यानं तोंडात जातो. याचं परिचयाचं ढळढळीत जितं जागतं उदाहरण म्हणजे आपल्या सिंधुताई सपकाळ. कोणत्या परिस्थितीत त्या होत्या आणि त्यावेळी कितीदा आई ग हे उद्गार त्यांच्या तोंडून आले असतील, आज त्यांनाच आई ग म्हणून हाक मारणारी शेकडो मुलं त्यांना लाभली. अवघ्या प्रतिकूलतेकडेच त्यांनी अजाणता का होईना संधी म्हणून पाहिलं आणि जिद्दीनं एवढं अफाट कार्य केलं. असे प्रसंग नेहमी आपल्या सर्वांच्या दृष्टीस पडतात, अशा व्यक्तीही सर्वांना माहीत असतात. या गोष्टींचं स्मरण निराश झालेल्या उमेद हरपलेल्या व्यक्तींना उपयुक्त ठरणार नाही का. किशोरवयीन आणि नवतरुण वर्ग आज संवाद हरवून बसलाय, अशी मुलं लवकर निराश होतात. ताणतणाव निवळायला, मनातील प्रश्नांची उकल व्हायला, सुहृदांशी संवाद व्हायला हवा तो होत नाही. मग अशी प्रेरक चरित्र असे उद्बोधक प्रसंग त्यांना सांगितले तर, पण असंही करायला वडीलधारे धजत नाहीत, कारण त्यावर तीव्र प्रतिक्रिया मिळते. जे जे होईल ते ते पहावे, चिंता करावी, गप्प राहावे असं म्हणून मोठी माणसं तटस्थ राहतात, पण काळजीनं त्यांची झोप हरवतेच. तरी पण मला आपलं सारखं वाटत राहतं की असे प्रसंग अशा व्यक्ती दिशादर्शक ठराव्यात. काल्पनिक गोष्टींपेक्षाही ही प्रत्यक्ष घडलेली घडत असलेली उदाहरणं जास्त परिणामकारक ठरतील आणि तो परिणाम कायमस्वरूपी देखील कदाचित ठरेल. फक्त चांगल्या गोष्टी वारंवार नजरेसमोर यायला हव्यात, कानावर पडायला हव्यात, पण नेमकं तेच या वर्गाला कंटाळवाणं बोरिंग वाटतं. पण हल्ली रोज नैराश्यात बुडालेल्या व्यक्तींची, जीवन संपवणाऱ्यांची वार्ता कानी पडते, वाचनात येते, तेव्हा हे मनात येत राहतच.
1: सख्यांनो, आत्ताचं पण हार का मानायची हे उर्मिला आजगेकर यांचं मनोगत ऐकलत. श्रोते हो, मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे तेव्हा मी अमृता खानोलकर, सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेतीये. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1 वाजतो आहे. दिल्ली केंद्रावरून
3: दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम. आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई. प्रवेश बिल्कुल मुफ्त. आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं.
4: यह है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. सुरीला सफर. इस प्रोग्राम के लिए बस थोड़ा सा इंतजार कीजिए.

0: इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्वाचे 17 करार झाले. सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजं, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्ध व्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे. यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली. दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं. याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला. त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली. तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले.
1: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केली. त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गाझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती. चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय. याअंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा. तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे. एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष, कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली. संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राउज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य

यंत्रणास्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब नियमितपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी आयटीयू अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29

अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं दुपारी 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरु होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल एटीपी चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं एटीपी चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत काँगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप कोविड 19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केली. त्यानुसार या महिन्याच्या 26 केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपर कुठे

त्यांना व्हायोलिनची साथ केली होती विमर्शिनी संतोष यांनी, तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण। पुण्यात सर्वाधिक नोंदणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे। 1 ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली। पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला। पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली। गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली। गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा, यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे। सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 मध्ये वाढ करून आता 37 करण्यात आली आहे। अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या

अध्यादेश सुधारणा 2027 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे. जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2026 आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती एनएसडीएलनं दिली आहे. सीबीएसई म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 3रा भाषेचा पेपर नसेल असं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी अॅप आणि माय GOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील. त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे. प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे. चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात

राष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला, त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धरमशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरू होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या इरिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिनरचा सामना आज कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आज शकुंतला चली जाएगी, सोचते ही मेरा जी बैठा जा रहा है।

0: अनुजा, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी आपण आपल्या युवक मित्रमैत्रिणींशी बातचीत करत आहोत. आज आपण वाणिज्य अर्थात कॉमर्स क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी बातचीत करणार आहोत.
1: अमृता, गेल्या काही वर्षांपासून कॉमर्स क्षेत्रामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पारंपरिक शाखांच्या पलीकडे जाऊन आता अनेक नवीन संधी कॉमर्स साईडला उपलब्ध झालेल्या आहेत. मग ते व्यवस्थापन असो, बँकिंग असो, लेखाशास्त्र म्हणजेच अकाउंट्स किंवा कायदा, अशा विविध क्षेत्रांमध्ये कॉमर्स शाखेचं महत्व वाढलेलं आहे.
0: अनुजा, पूर्वी कसं व्हायचं, कॉमर्स म्हणजे बँकांचे व्यवहार असा एक समज होता.
1: तर अशाच शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण हा विषय घेऊन आलेलो आहोत. काळाप्रमाणे कॉमर्स या साईडमध्ये बदल होत गेले. वाणिज्य आणि व्यवस्थापन अर्थात कॉमर्स आणि मॅनेजमेंट अशी या अभ्यासक्रमाची ओळख तयार व्हायला लागली. मॅनेजमेंटमुळे सर्व क्षेत्रांमध्ये त्याची गरज भासू लागली. यातल्या पदवी शिक्षणाचं महत्व वाढलं.
0: अनुजा, या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे कॉमर्स शाखा म्हणजे गोळा बेरीज किंवा फक्त अकाउंटन्सी किंवा अकाउंटंट म्हणून जे फक्त नोकरी किंवा व्यवसाय, असं ह्या क्षेत्राचं आता स्वरूप राहिलेलं नाहीये. अनेक पर्याय आहेत जे आपल्याला माहीत नाहीयेत.
1: या अनेक पर्यायांची माहिती आपल्या युवक मित्र मैत्रिणींना व्हावी म्हणूनच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे या विषयातील तज्ज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना.
0: अभिजित कुलकर्णी सर गेली 20 वर्ष 11वी 12वी कॉमर्स, CA, CS आणि याशिवाय अनेक प्रोफेशनल कोर्सेससाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. चला तर मग युवक मित्र मैत्रिणींनो, कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: युवक मित्र मैत्रिणींनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 10वी 12वीचे रिझल्ट झालेले आहेत, तर त्याच्यानंतर साधारण काय करायचं हा प्रश्न पालकांनाही असतो आणि विद्यार्थ्यांनाही असतो. तर त्यासाठीच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी यावरचं मार्गदर्शन आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणतो. मागच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल बोललो आणि आजच्या भागात कॉमर्स अर्थात वाणिज्य शाखा यातलं शिक्षण आणि त्यातल्या करिअरच्या संधी याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना. सर, गेली 20 वर्ष 11वी आणि 12वीच्या कॉमर्स आणि CA CS करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत.

0: त्याचबरोबर 100 हून अधिक शाळांमध्ये त्यांनी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानं दिलेली आहेत. तर सर, आपलं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: कॉमर्स म्हटलं की थोडस एक सेकंड चॉईस असं पूर्वी बघितलं जात होतं की म्हणजे ज्यांना सायन्स करणं शक्य नाही आणि ज्यांना आर्ट्सला जायचं नाहीये, पण मला वाटतं हळूहळू हा ट्रेंड आता बदलतोय आणि एक चॉईस म्हणून कॉमर्सकडे बघितलं जात आहे. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल सर?
1: सर्वप्रथम आकाशवाणीचे धन्यवाद. कॉमर्स हा आता तसं बघायला गेलं तर एक ट्रेंडिंग स्ट्रीम आहे असं आपण म्हणूया. सायन्सला पूर्वी प्रेफरन्स असायचा, पण आता तो कॉमर्सकडे चांगला यायला लागलेला आहे. एकतर ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं असेल की या साईडच्या बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज.
0: बरोबर.
1: यामध्ये CA CS CMA हे आम्ही म्हणतो हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. याबरोबरच आपण किमान 15 ते 20 वेगळे अजून कोर्सेस करू शकतो, ज्याच्यानंतर आपलं करिअर चांगलं होऊ शकतं.
0: ओके.
1: असं आणि त्याचा अवेअरनेस सध्या आता वाढत चाललाय. याचं थोडस श्रेय आपण गुगलला वगैरे देऊ, कारण की माहिती चांगली उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि पालक पण आता अवेअर झालेले आहेत. म्हणजे सायन्स शिवाय अजून काय ऑप्शन आहे ह्याचा ते विचार करायला लागले आहेत. त्यामुळं इकडे आता कॉमर्सला विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय. 10वी नंतर अगदी 100% पडलेले विद्यार्थी पण ऍडमिशन घ्यायला लागलेत.
0: कॉमर्स नंतर जर मुख्य इन्कम सोर्स असा विचार केला तर मग CA आणि CS याच्याकडे प्रामुख्यानं बघितलं जातं आणि अत्यंत हुशार मुलंच हे दोन्ही कोर्सेस करू शकतात असा एक समज आहे. म्हणजे CA CS फक्त करिअरच्या संधी आहेत का?
1: आपण दोन्ही गोष्टींचा विचार करूया की CA CS किंवा CMA याला आम्ही प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो. तर हे करण्यासाठी तुमच्याकडे काय क्वालिटीज असायला पाहिजेत आणि समजा मला हे करायचे नसतील तर बाकीचे ऑप्शन्स आपल्याकडे काय
0: आहेत
1: असं. त्यामुळे पहिल्यांदा या प्रोफेशनल कोर्सेसचा विचार करू. तर गेले 20 वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रात आहे, तर माझा अनुभव असा आहे की अगदी 10वीला मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम असेल किंवा CBSE वगैरे स्टुडंट्स असतील, सर्व मुलं हा कोर्स करू शकतात.
0: ओके.
1: या कोर्ससाठी अत्यंत हुशारीपेक्षा सिन्सिअरिटी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तर आम्ही म्हणतो एक सोपा रूल फॉलो करा, 8+8+8, 8 तास चांगला अभ्यास करा, 8 तास अन्य सर्व गोष्टी करा आणि 8 तास विश्रांती घ्या. हा जर तुम्ही वर्षातले 10 महिने 8 तास चांगला अभ्यास करायची तुमची तयारी असेल आणि मला वाटते एवढं काय फार अवघड नाहीये, म्हणजे 1/3 टाइम ऑफ द डे, तर तुम्ही निश्चितपणे हा कोर्स अगदी 11वीपासून जर चालू केला तर 11वीपासून पुढे 11वी 12वी आणि पुढे 4 वर्षामध्ये हा कोर्स पूर्ण करू शकता. त्यामुळे सिन्सिअरिटी हा यातला सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे.
0: मला वाटते सर अत्यंत अवघड समजले जाणारे कोर्सेस अत्यंत सोप्या शब्दात तुम्ही वर्णन केलेलं आहे. सर, असं म्हटलं जातं की कॉमर्स म्हटलं की हिशोबाला, तर ज्यांचं गणित चांगलं आहे अशाच मुलांनी कॉमर्सला जावं.
1: खरं तरी बरेचदा असं असतं की मला गणित आवडत नाही म्हणून कॉमर्सला ऍडमिशन घ्यायची का असं वाटतं. तर आता बघा, आमच्या सब्जेक्ट्स असे आहेत 11वी 12वी कॉमर्सचे, 3 आमचे प्युअर कॉमर्स साईडचे सब्जेक्ट आहेत, अकाउंटन्सी, इकॉनॉमिक्स आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स. CBSE स्टुडंट्स असतील तर बिझनेस स्टडीज. ओके. तर अकाउंटन्सीमध्ये थोडी आकडेमोड असते, तुम्ही जो म्हणला नाही शोक हा विषय बरोबर आहे. आता बाकी इंग्लिश विषय हा कंपल्सरी आहे, तो सर्व स्ट्रीमला कंपल्सरी आहे, म्हणजे त्याचा पेपर ऑल ओव्हर महाराष्ट्र सेम असतो. आता दोन विषय आमच्याकडे ऑप्शनल आहेत. एक तर असतो मॅथमॅटिक्स, ज्याला मॅथ्स नको असेल त्यांना SP सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा सब्जेक्ट घेतला तरी चालतो आणि दोन्ही साईडला पण तुम्ही जरी एंट्री घेतली, मॅथ्स घेऊन पुढे करिअर करू शकता किंवा SP घेऊन पुढे करिअर करू शकता, त्यात फारशी मोठी अडचण नाहीये. मॅथ्स का असावं तर अनालिटिकल थिंकिंग तुमचं डेव्हलप होतं. आणि दुसरं म्हणजे कॉमर्स साईडचं जे मॅथ्स आहे ना हे बरंच प्रॅक्टिकल मॅथ्स आहे, कमर्शियल मॅथमॅटिक्स आहे, सो समजायला फारसं अवघड नाहीये. हा, आता तर स्टेट बोर्डच्या 10th सिलेबसमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे असे काही टॉपिक्स टाकलेले आहेत, तर त्याचं म्हणून आपण एक्सटेन्शन आहे. कॉमर्स साईडच्या मॅथ्सची अजिबात काय भीती बाळगू नये आणि मॅथ्सला एकदम सिम्पल रूल असो की दररोज काही सम सॉल्व्ह करा. आणि एक विषय राहिला तो म्हणजे आता कॉमर्स साईडला आता IT पण आहे, सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आमच्याकडचे काही विद्यार्थी आता हल्ली BCA वगैरे एंट्रन्स देऊन BCA MCA करून IT मध्ये पण चांगलं करिअर करायला लागले.
0: तोही एक ऑप्शन आता सुरू झालाय,
1: कॉमर्स साईडला अवेलेबल आहे. तेव्हा मॅथ्स चांगलं असेल उत्तम आहे. समजा तुम्हाला मॅथ्स आवडत नाही तर तुम्ही SP घ्या आणि मग बाकीच्या करिअरचा तुम्ही विचार करू शकता.
0: पण म्हणजे मग मॅथ्स घ्यावं की घेऊ नये काय प्रेफर कराल तुम्ही?
1: 10वीपर्यंत तुमचं मॅथ्स जर ओके असेल, फार उत्तम असायची आवश्यकता नाही, तर तुम्ही निश्चितच मॅथ्स घ्या, कारण मॅथ्समुळे थोडेसे ऑप्शन्स वाढतात.
0: बरोबर.
1: एक सोपं उदाहरण देतो की सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याला क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड हा एक महत्वाचा पेपर असतो.
0: बरोबर.
1: म्हणून तुम्हाला जर बँकिंगची परीक्षा द्यायची असेल किंवा कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला मॅथ्सचा तिथं फायदा होतो, पण मॅथ्स नसेल तर फार बिघडत असं नाही.
0: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. तर आता CA आणि CS या दोन परीक्षा अवघड मानल्या जातात, म्हणजे पूर्वी तर अगदी 2-3% त्याचा रिझल्ट असायचा, आता तो थोडासा म्हणजे 10-1% गेला असं म्हणायला हरकत नाही. पण मग जी मुलं CA किंवा CS पूर्ण करू शकत, म्हणजे पास होत नाहीत असं म्हणूया, कारण अभ्यास त्यांनी केलेलाच असतो 4-4.5 वर्ष, अशा मुलांचं वर्ष वाया गेलं म्हणायचं का त्यांना पुढे करिअरच्या

0: उपलब्ध होऊ शकतात त्या बेसिसवरती.
1: प्रोफेशनल कोर्स जर आपण कंप्लीट केला तर आपल्याला मोठ्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा बँकेमध्ये वगैरे तुम्हाला जॉब मिळू शकेल. समजा एखादा मुलगा काही कारणामुळे कोर्स कंप्लीट करू शकला नाही, आपण त्याला म्हणू की ड्रॉपआउट झाला, ओके, सीए इंटर पासआउट असेल किंवा सीएस एक्झिक्युटिव्ह असेल किंवा सीएम इंटर असेल, हे जरी तुम्ही पासआउट जरी असला तरी सध्या इंडस्ट्रीमध्ये 15,000 पासून 30,000 पर्यंतचे जॉब्स अवेलेबल आहेत. कारण तुम्ही जे शिक्षण घेतलंय पहिल्या 1-2 वर्षात, त्याच्यामध्ये अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स आहे, लॉ आहे, थोडंसं मॅथ्स आहे.

0: कारणामुळे कोर्स कंप्लीट करू शकला नाही, आपण त्याला म्हणू की ड्रॉपआउट झाला. ओके, सीए इंटर पासआउट असेल किंवा सीएस एक्झिक्युटिव्ह असेल किंवा सीएम इंटर असेल, हे जरी तुम्ही पासआउट जरी असला तरी सध्या इंडस्ट्रीमध्ये 15,000 पासून 30,000 पर्यंतचे जॉब अवेलेबल आहेत. कारण तुम्ही जे शिक्षण घेतले पहिल्या 1-2 वर्षात त्याच्यामध्ये अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स आहे, लॉ आहे, थोडंसं मॅथ्स आहे, कॉस्टिंग आहे, टॅक्सेशन आहे, याचा तुम्हाला निश्चितच उपयोग हा जॉब मिळाला होऊ शकतो. किंवा तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही पण अकाउंटिंग किंवा टॅक्सेशन मधली प्रॅक्टिस करू शकता. जीएसटी मुळे तर बारमाही प्रॅक्टिस झाले. आता ते दर महिन्याला काही ना काहीतरी काम असतात, सो एवढा लोड वाढलेला आहे, त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट किंवा फक्त अकाउंटिंगची कामं करायची असतील तरी स्कोप भरपूर आहे तुमच्याकडे. त्यामुळे चुकून तुमचं नाही कम्प्लीट होऊ शकलं तरी पण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सध्या शुअर शॉट जॉब अवेलेबल आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तर सीए किंवा त्यांचे क्लायंट्स हेच जॉब ऑफर करतात. झालं नाही तरी पण, झालं तर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठे जावा, पण चुकून तुमचं काही कारणामुळे राहिलं तरी तुम्हाला स्थानिक लेवलला किंवा मोठ्या सिटीजमध्ये जॉब सहज उपलब्ध होतात.
1: मग त्याच्यासाठी सोर्सेस कसे शोधायचे?
0: आता याच्यामध्ये जर सीएसीएस करणारे विद्यार्थी असतील तर बरेचदा आमच्यासारखे इन्स्टिट्यूट आहेत, आमच्याकडे कंटिन्युअस जॉबच्या रिक्वायरमेंट येत असतात. एकदा कोल्हापूरमध्ये आपल्याकडे शिरोली एमआयडीसी आहे, गोकुशरगाव आहे, 5-स्टार आहे, अगदी कोल्हापूरातली उद्यमनगर आहे इथून, किंवा अगदी माझे काही मित्र पुणे मुंबईला आहेत, तर असे आम्हाला सारखे कंटिन्युअस रिक्वायरमेंट पाठवत असतात. काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस आहेत, अशांच्या ठिकाणी पण बरेचदा अकाउंटंटचा माणूस पाहिजे किंवा फायनान्सला माणूस पाहिजे किंवा पर्चेसला माणूस पाहिजे, मार्केटिंगला माणूस पाहिजे, अशा गोष्टी येत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे काही वृत्तपत्र निघतात तर त्यांच्यामध्ये रेग्युलर तुम्हाला अकाउंटंट वगैरे ज्या काही पोस्ट निघत असतील ते आपल्याला समजू शकतात की ह्या साईट्स आहेत. तर या सर्व ठिकाणांना सध्या माहिती मिळणं ही फारशी अडचण नाहीये, आपण व्यवस्थित त्यापर्यंत पोहोचणं आणि त्याचा फायदा करून घेणं.
1: तर याचा अर्थ सीए आणि सीएस जर तुम्ही झाला नाही तर वर्ष वाया गेली अशी भीती बाळगायचं काही कारण नाही. बरोबर, तुम्ही मन लावून अभ्यास केला असेल तर तुमचं करिअर घडू शकतं
0: कुठल्याही क्षेत्रात होईल.
1: बरोबर. तर आता ज्यांना सीए आणि सीएस करायचं नाहीये अशा लोकांसाठी चांगल्या करिअरच्या संधी कॉमर्स मधल्या की ज्या इन्कम सुद्धा चांगला मिळवून देतील, तर असे कुठले ऑप्शन्स आहेत?
0: तर यातला एक चांगला ऑप्शन आहे जो कधी कधी सायन्स आणि आर्ट्सची मुलं पण चूज करतात, तो बीबीए एमबीए. तर तुम्ही कॉमर्स साईडला या, कॉमर्स साईड ही रिलेटेड टू बिझनेस आहे, फायनान्स आहे, तर बीबीए एमबीए त्याला सुसंगत आहे. इथं फक्त एकच आहे की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही एंट्रन्स पास झाला तर तुम्हाला कॉलेज मिळालं की पुढे काही तिथे अडचणी येत नाहीत, कॅम्पस वगैरे अगदी चांगले असतात. हा झाला पहिला ट्रॅक. दुसरा ट्रॅक आहे तो म्हणजे लीगल साईडचा आहे. तर तुम्ही लॉयर एलएलबी करू शकता. आम्ही म्हणतो जर तुमच्या घरी बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही डेफिनेटली याचा विचार करा, किंवा कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे. बऱ्याचशा बँकांमध्ये लॉची लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात वगैरे, असं आहे. सो तुम्ही लॉचा विचार करू शकता. त्याच्यानंतर मगाशी मी म्हटलं की आयटी सब्जेक्ट आता आलेला आहे, तर तुम्ही बीसीए एमसीए कडे जाऊ शकता. एमसीए झाल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज या भरपूर आहेत, म्हणजे तुम्ही आयटी फील्डमध्ये पण एंटर करू शकता. हे झाले 3 रेग्युलर. त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की बीकॉमच्या बरोबर आपल्याला काय काय करता येईल, तर तुम्ही बीकॉम करा, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटच्याकडे तुम्ही शिकायला जावा, ते तुम्हाला काहीतरी स्टाइपेंड वगैरे देतात, आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचं नॉलेज बीकॉम होईपर्यंतच घ्या. म्हणजे झाल्या झाल्यास तुम्हाला जॉब अवेलेबल आहे आणि त्याला खर्च काय नाहीये. तुम्हाला तिथं काय आहे, शिकायला मिळेल आणि तुम्हाला जॉब पण मिळू शकेल. त्याच्यानंतर तुम्ही बीकॉमच्या बरोबर मार्केटिंगचा विचार करू शकता. हाली बऱ्याच ठिकाणी पोस्ट असतात मार्केटिंगसाठी माणसं हवेत, सेल्स मार्केटिंगसाठी हवेत. तिथं हळूहळू एक्सपिरियन्स घेत घेत घेत बीकॉमची 4 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुमचं ग्रॅज्युएशन पण पूर्ण होतं आणि तुम्हाला तिथं जॉब्स अवेलेबल होतात. नवीन एक फील्ड आलंय ते म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर आता सध्या तर आहे ई कॉमर्स आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही करिअर ह्याचे कोर्सेस करू शकता. त्याच्यानंतर बीकॉमच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, तर आपण 2 प्रकार विचार करू, एक गव्हर्नमेंटचे आणि अदर दॅन गव्हर्नमेंट. ओके, सो गव्हर्नमेंटच्या म्हणजे आपण एमपीएससी यूपीएससीचा विचार करूया, किंवा बाकी काय आहे तर बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, टॅक्सेशन आहे. या सर्व ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा, बऱ्यापैकी सिलेबस कॉमन असतो, तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुम्हाला काही अडचण नाही. अजून भारताबाहेर जायचंय तर त्या करिअरचा आपण विचार करू शकतो. 12वी कॉमर्स नंतर एसीसीए आहे, यूएसएचं सीपीए आहे, सीएमए आहे, सीएफए आहे, असं ऑस्ट्रेलियाला पण सीए आहे, तर ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता. आणि आता आम्ही आहे तसं अकॅडमिक्स हा पण एक चांगला ऑप्शन आहे. कॉमर्सची कॉलेजेस आहेत, बीबीए एमबीएची कॉलेजेस आहेत वगैरे. सो अशा सर्व ठिकाणी बाबा तुमचं पीएचडी झालं किंवा नेटसेट जर तुम्ही केलं तर तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये पण तुम्हाला करिअर चांगलं करता येऊ शकतं.
1: तुम्ही जे कोर्सेस म्हणताय ते 12वी नंतर की ग्रॅज्युएशन नंतर?
0: यातली स्पर्धा परीक्षा जर सोडल्या ना तर बरेचसे कोर्सेस हे 12वी नंतरच आहेत. म्हणजे आपण बीबीएचा विचार केला किंवा लॉचा विचार केला किंवा स्टॉक मार्केट मधल्या कोर्सेसचा विचार केला किंवा बीसीएचा विचार केला, तर हे बरेचसे कोर्सेस तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बरोबर करायचे आहेत.
1: ओके, थोडक्यात तुम्ही डिग्रीला जोड देऊन जर स्किल्स डेव्हलप करत गेलात तर करिअरच्या उत्तम संधी कॉमर्स नंतर तुमच्याकडे.
0: अगदी अगदी. एआयचे काही कोर्सेस निघालेत, मी ते कोर्सेस करू शकता. डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस निघालेले आहेत. अगदी तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकायचे आणि त्यातून तुम्हाला पुढे करिअर करायचंय, हा पण ऑप्शन कॉमर्स साईडला ओपन राहतोच.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित

0: युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर, आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे लंबी रेस का घोडा असं म्हणतात. अशा केसेसमध्ये जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए व्हायचं असेल तर साधारण त्याला किती काळ लागतो, किती वर्षाचा तो कोर्स आहे आणि कधीपासून तो सुरू होतो? 11वी 12वी?
1: नक्की नक्की. पूर्वी असं होतं की बीकॉम नंतर करायचे, पण आता तुम्ही अगदी 11वीपासून सुरुवात करू शकता. 1949 साली सीए इन्स्टिट्यूट फॉर्म झाली.
0: बरं,
1: म्हणजे आता 75 वर्ष पूर्ण झाले. 4 लाखच्या आसपास मेंबर आहेत. भारताची पॉप्युलेशन साधारण 144 करोड आहे आणि 4 लाख मेंबर्स, त्यामुळे स्कोप वाईज तर आपल्याला लक्षात येईल की याला भरपूर स्कोप आहे.
0: बरोबर.
1: फायनान्स लागत नाही असा कुठलाही बिझनेस नाही. इव्हन ट्रस्ट असतील, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, तरी फायनान्स हा लागतोच. मग आता चला, मला त्याच्यामध्ये बाबा संधी तर भरपूर दिसतात, भारताबाहेर पण तुम्ही जाऊ शकता. तर मग मी कसा ट्रॅक पकडायचा? तर तुम्ही 11वीपासून थोडी सुरुवात करा. 11वी 12वी मध्ये तुम्ही बेसिक सगळे क्लिअर करा. 11वी 12वीचा सिलेबस तुम्हाला सगळा येऊ देत. 3 सब्जेक्ट हे सीएला आणि 11वी 12वीला कॉमन आहेत. अकाउंटन्सी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे 3 विषयाचा तर आपला स्टडी 11वी 12वीत झाला. एक सब्जेक्ट नवीन होतो, तो म्हणजे फक्त लॉ, त्याचा आपण थोडासा स्टडी केला. तर 12वी नंतर आता सध्या सीए इन्स्टिट्यूट म्हणते तुम्ही 3 अटेम्प्ट देऊ शकता, मे मध्ये, सप्टेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये. ज्यांनी 11वी 12वीला चांगली तयारी केली तो मे किंवा सप्टेंबर अटेम्प्टचा विचार करू शकतो. 12वी नंतरच एखाद्याने ठरवलं, मी थोडक्यात आता एखादा मुलगा 12वीत झाला आणि ऐकतोय तर तो जानेवारीच्या अटेम्प्टचा विचार करेल. आणि एखादा मुलगा 10वी झाला आणि ऐकतोय हे तर तो मेच्या किंवा सप्टेंबरच्या अटेम्प्टचा विचार करू शकतो. ही झाली पहिली परीक्षा फाउंडेशन. याच्यामध्ये 4 पेपर्स आहेत आणि 50% पासिंग आहे. त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षानं सीए इंटरमिजिएट परीक्षा आहे. साईड बाय साईड तुम्ही बीकॉम करायचंय, म्हणजे फाउंडेशन तुमचं FY ला असताना झालं, तुम्ही SY ला जाईपर्यंत तुमचं इंटर होऊ शकतं. इंटरला 6 पेपर्स आहेत. इन्स्टिट्यूटने एक ऑप्शन दिलाय, 3 पेपर एकदा द्या, नंतर 3 पेपर द्या. तुमची तयारी असेल तर 6च्या 6 द्या.
0: आणि या 3 पेपर मध्ये कालावधी किती असतो?
1: आता पण इंटरला पण परत त्यांनी 3 अटेम्प्ट ठेवलेले आहेत, म्हणजे परत तुमच्या परीक्षा येणार मे, सप्टेंबर आणि जानेवारी. थोडक्यात तुम्ही एक परीक्षा समजा तुम्ही सप्टेंबरला पास झाला तर पुढची परीक्षा जानेवारीत पासून तुम्ही इंटर क्लिअर करू शकता.
0: ओके, म्हणजे मे मध्ये 3 सब्जेक्ट आणि सप्टेंबर मध्ये 3 सब्जेक्ट देता
1: येतं. अगदी, एकदम बरोबर. त्याच्यानंतर 2 वर्षाची आर्टिकलशिप आहे.
0: बरं,
1: ओके. आर्टिकलशिप म्हणजे सीएनच्या हाताखाली काम शिकायला जायचं, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला स्टायपेंड मिळतो. मंथली 3000, 4000 किंवा 5000, कुठे तुम्ही काम करताय त्याच्यावर तो डिपेंडेंट आहे. आणि ती झालं की मग सीए फायनलचा अटेम्प्ट आहे, त्याला मात्र 2 अटेम्प्ट आहेत. ही रिसेंट डेव्हलपमेंट आहे. सो त्यांनी मे आणि नोव्हेंबर असे 2 अटेम्प्ट ठेवलेले आहेत. म्हणजे इंटर नंतर आपण पकडूया 3 वर्ष, म्हणजे 12वी नंतर 6 महिने. आपण समजा आपण गृहित धरू चला सप्टेंबर ना एखादी फाउंडेशन दिली, 1 वर्षानं इंटरमिजिएट झाली, 1.5 वर्षात त्याच्या 2 लेवल्सच कम्प्लीट झाल्या. मग 2 वर्ष तो आर्टिकलशिप करेल, म्हणजे 1.5+2 आपली झाली 3.5 वर्ष. आणि 6 महिन्यानंतर तो सीए फायनलची परीक्षा देईल, म्हणजे 12वी+4 to 4.5 इयर्स. हे झालं फास्टेस्ट. आणि तुम्ही एखादा अटेम्प्ट जरी जास्त घेतला किंवा एक एक ग्रुप जरी क्लिअर झाला तरी फार मोठा मार्केटला फरक पडत नाही. तुमचे तुम्ही चांगले स्किल्स मिळवलेले आहेत, तुम्हाला नॉलेज आहे म्हणल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. प्लस सीएला एक चांगला ऑप्शन आहे की तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता.
0: ओके, मी ठरवलेलं आहे की मला सीए व्हायचं आहे आणि मी त्या दृष्टीनं कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे. तर साधारण 11वी 12वी फर्स्ट इयर कधीपर्यंत मला हे क्लिअर होतं की सीए हा माझा ट्रॅक आहे की नाही?
1: तर आम्ही असं म्हणतो की सीए कोर्स आहे ना हा फायनान्शियल रिलेटेड आहे.
0: बरोबर.
1: तर आपल्याला अकाउंटन्सी मॅथ जमतंय, ओके, समजतंय, तर डेफिनेटली तुम्ही करा. फक्त त्याला जोड काय द्यायचे तर सिन्सिअरिटीची, दॅट्स इट. समजा तुम्हाला वाटलं ते मॅथ्स मला काही एवढं आवडेना झालेलं आहे, पण अकाउंटन्सी मला आवडते कारण त्यामध्ये कमी आहे थोडक्यात कॅल्क्युलेशन वगैरे, तर तुम्ही बाबा मॅथ्स सोडायचं असेल तर तुम्ही सीएस कडे जाऊ शकता.
0: ओके,
1: सो ह्या दोन्हीपैकी एक. आणि अदरवाईज मग काय बाकी सगळे 12th नंतरचे आपले ऑप्शन्स आहेत. थोडक्यात 6 महिन्यात आपल्याला कळू शकते कुठला सब्जेक्ट आपल्याला कसं जमतोय, आवडतोय का या बेसवर. सो एक 6 महिने गेले की आपण ट्रॅक बऱ्यापैकी 11वी होईपर्यंत आपण ट्रॅक फिक्स करू शकतो.
0: सर, सीए नंतर करिअरचे खूप ऑप्शन्स आहेत, कारण जसं आपण म्हणालो की प्रत्येक बिझनेसला फायनान्स हा लागतोच.
1: बरोबर.
0: पण कंपनी सेक्रेटरी बद्दल असं म्हणता येतं का, म्हणजे त्याच्यानंतरच्या करिअरच्या संधी किती आहेत?
1: आता कंपनी सेक्रेटरी नावातच म्हणलंय की प्रत्येक कंपनीला एक सेक्रेटरी लागेल. आणि सध्या आता काय आहे की कंपन्याज भरपूर वाढत आहेत, किंवा जे सर्व मोठे बिझनेसेस आहेत ते कंपनीज रन करतात, त्यामुळं कंपनी आली की त्याला सेक्रेटरी हवा. मग आयदर तो ऍडवायझरी रोलमध्ये असेल किंवा तिथं एम्प्लॉई म्हणून असेल. सो कंपनी सेक्रेटरीला पण सध्या चांगले जॉब्स अव्हेलेबल आहेत. फक्त कधी कधी काय होतं की तुम्हाला थोडंसं मोठ्या सिटीत जायला लागतं. असं आता कोल्हापूरमध्ये पण मला वाटतं की साधारण 80 ते 100 आसपास कंपनी सेक्रेटरी प्रॅक्टिस करतात, चांगली प्रॅक्टिस करतात, प्रश्न आहे. पण मला समजा जॉबला जायचंय तर मी जेवढ्या मोठ्या सिटीत जाईन, जे पुणे, मुंबई, दिल्ली किंवा आणि काही भारतात कुठेही, तर तुम्हाला तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज ह्या चांगल्या राहतात. हा कोर्स सीएच्या तुलनेत थोडासा सोपा आहे, फक्त हा लॉ बेस्ड कोर्स आहे.
0: ओके,
1: कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय, कंपनीला ऍप्लिकेबल असणारे सर्व लॉज तुम्ही लर्न करायचे. ओके, आणि ते तुम्हाला आले तर कंपनीचं तुम्ही सर्व प्रकारचं लिगल प्रोटेक्शन करू शकता. प्लस थोडंसं त्यांनी अकाउंटिंग अँड टॅक्सेशन जोडलेलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मला मॅथ्स फार आवडत नाही.

0: पण मला लॉ चालू शकेल, किंवा LLB प्लस CS हे पण एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. हा, ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला दोन्ही होणार, तुम्ही लॉची प्रॅक्टिस करू शकाल.
1: त्याच्यात किती वर्ष जातात?
0: LLB तर तुम्ही 12वीनंतर चालू करणार, तो 5 वर्षाचा कोर्स आहे, त्याला आम्ही प्री लॉ म्हणतो. LLB कम्प्लीट होईपर्यंत CS पूर्ण होतं.
1: ओके,
0: म्हणजे 5 वर्ष तुमच्या दोन्ही डिग्रीज कम्प्लीट झाल्या आहेत. सो हा पण एक चांगला ट्रॅक आहे.
1: सर, आता भारतात CA परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉमर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर परदेशात जायचं असेल तर काय ऑप्शन्स आहेत, किंवा काय तयारी करायची, किंवा जोड देण्यासाठी कुठले स्किल्स घ्यायचे, किंवा कुठले सर्टिफिकेट कोर्सेस करायचे?
0: आपण एक 3-4 परीक्षांचा विचार करू, कारण की परीक्षा तर भरपूर आहेत. सो आपण 3 कंट्रीचा विचार करूया. एक तर UK मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर USA मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, आणि ऑस्ट्रेलियाचा विचार करू आपण. तर एक तर CA आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी CPA म्हणून USA आहे तर CPA आहे, आणि USA मध्ये आहे तर एक ग्लोबल करिअर म्हणून ACCA विचार केला जातो. त्याचबरोबर US मध्ये CFA म्हणून आहे, आणि CMA मध्ये म्हणून पण आहे. 5 कोर्सेस आपण आता विचार करूया. तर ह्यातले काही कोर्सेस आहेत ते आफ्टर 12th तुम्ही चालू करू शकता, आणि काही कोर्सला त्यांनी ग्रॅज्युएशनची अट ठेवलेली आहे. म्हणजे हल्ली ग्रॅज्युएशनला ते क्रेडिट आर्स मध्ये मोजतात, की तुमचे किती क्रेडिट आर्स झाले किंवा बेसिस किती पॉईंट झाले, त्यावर तुम्ही तो कोर्स करू शकता. त्यामुळे 12th नंतर तुम्ही या साईडला जाऊ शकता. आता सध्या तरी कोल्हापूरमध्ये याचं ऑफलाईन कोचिंग कुठे अवेलेबल नाहीये, पण पुणे मुंबई किंवा अजून मोठ्या सिटीज मध्ये याचं ऑफलाईन ऑनलाईन, पण कोल्हापूरात असणारा विद्यार्थी हा ऑनलाईन कोचिंग घेऊ शकतो, काही फारशी अडचण नाहीये. तर तुम्हाला आता स्किल्स कुठले कुठले लागतील, तर या मॅक्झिमम कोर्सेसना ना आता आउटसाईड कोर्स असल्यामुळे इंग्लिश तुमचं उत्तम असावं,
1: बरोबर,
0: म्हणजे आपण म्हणूया इंग्लिश प्रोफिशियन्सी, हा एक विषय. दुसऱ्या बऱ्याचशा कोर्सेसना मॅथमॅटिक्स आहे, काही ठिकाणी तर ते कंपल्सरी आहे. तर तुमचं मॅथ्स जर चांगलं असेल तर तुम्ही या साईडच्या कोर्सेसमध्ये करू शकता. आणि मग थोडंसं अनालिटिकल स्किल्स पाहिजे. फक्त या कोर्सेसना काय होतं की भारतातले लॉज काही फारसे नाहीयेत, म्हणजे जर तुम्हाला भारताबाहेर जाऊन सेटलच व्हायचं असेल तर तुम्ही एक कोर्स करा,
1: बरोबर.
0: अदरवाईज तुम्ही CA करून पण भारताबाहेर जाऊ शकता. पण समजा मला UK जायचंय किंवा USA जायचंय किंवा ऑस्ट्रेलियाला जायचंय, तर तिथला जो फायनान्शियल रिलेटेड कोर्स आहे तर तो तुम्ही कोर्स जर परस्यू केला आणि तुम्ही तो क्लिअर केला तर तुम्ही सेटल होऊ शकता. या सर्वांचा खर्च साधारण 5 लाखाच्या आसपास येतो. आता कधी कधी बाहेर जायची म्हणजे तिकडेच जाऊन परीक्षा द्यायची असेल तर थोडी फी तुमची वाढणार, पण आपण साधारण एव्हरेज 5 लाख रुपये धरून चालू. आणि प्लस साधारण ह्यांचा जो ड्युरेशन आहे, 12th नंतर जर तुम्ही करा लागला तर 3-4 वर्ष, ग्रॅज्युएशन नंतर करा लागला तर 2-3 वर्ष आहे. सो एवढ्या पिरियडचा आपण विचार करायला पाहिजे. पण सेटल होणार व्हायचं तिथं तर तुम्ही हे कोर्सेस करा. अदरवाईज काय, तुम्ही भारतातले जे काय आपण मगाशी 8 कोर्स डिस्कस केले ते कोर्स केले तरी चालू शकतील.
1: 12वी नंतर जर मला या कोर्सेसचा विचार करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कधी करायची, म्हणजे ऑनलाईन त्याचे एंट्रन्स एक्झाम वगैरे असतात का, त्याचे ड्युरेशन, किंवा कुठल्या महिन्यात साधारण या एक्झाम्स असतात?
0: आम्ही जर म्हणतो की तुम्ही 11वीत असताना साधारण ट्रॅक ठरवा की 12वी नंतर आपण काय करूया.
1: बर,
0: एक तर आपले भारतातले CA CA CMA विचार करा, BBA ची मला एंट्रन्स द्यायची आहे त्याचा विचार करा. समजा मी अब्रॉड कोर्सेसचा विचार करतोय तर 12वीत आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो. 12वीत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली की ते लगेच काही चेंज होत नाही. काही इन्स्टिट्यूट्सनं की त्यांनी वर्षातनं 4 अटेम्प्ट ठेवले आहेत. काही इन्स्टिट्यूट काय म्हणते की तुम्ही रजिस्टर केल्यानंतर 6 महिन्यात परीक्षा देऊ शकाल असं आहे. सो ते आपण ठरवायचं आहे आपला कुठला यातला कोर्स करायचा आहे. म्हणून बरेच जण आपण कंट्री वाईज विचार करतो, मग की जरा UK जायचं असेल तर ACCA हा चांगला कोर्स आहे, USA जायचं असेल तर CPA CFA किंवा CMA आहे, ऑस्ट्रेलिया जायचं असेल तर त्यांच्याकडे पण CA आहे, अजून पण बऱ्याच ठिकाणी कोर्सेस असतील. तर मग त्यांच्या एंट्रन्ससाठीचे क्रायटेरियाज काय आहेत? मग आता काही 12 नंतर देता येतील, तर ह्याला एंट्रन्स पेक्षा आपण असं म्हणूया की ह्यांचे लेवल आहेत. ओके, जसं CA ला फाउंडेशन आहे, फाउंडेशन ही पहिली परीक्षा पहिली लेवल कम्प्लीटच झाली, एंट्रन्स देऊन तुम्ही CA ला या असं नाहीये. तसं यांची फर्स्ट लेवल आहे, त्या फर्स्ट लेवलचे जे काही सब्जेक्ट्स आहेत तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, कोचिंग अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं, आणि मग त्याच्यानंतर ती एक्झाम आयदर ऑनलाईन द्यायची किंवा पुणे किंवा मुंबईला त्या सेंटरला जाऊन द्यायची. सो 12वीत असताना आपण त्याची व्यवस्थित माहिती काढली आणि जर तयारी चालू केली तर 12वीनंतर 3 किंवा 6 महिन्यांना आपण त्यांची फर्स्ट लेवलची परीक्षा देऊ शकतो.
1: म्हणजे त्यांचं स्पेसिफिक ड्युरेशन असं काही असत नाही, म्हणजे ऍडमिशन प्रोसिजर नंतर ते ड्युरेशन ठरतं.
0: हा,
1: त्यामुळे 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही सर्च सुरू करायचं
0: अगदी,
1: आणि त्या हिशोबानं मग तुम्ही तुमचं ट्रॅक ठरवत जायचं.
0: आम्ही म्हणतो 11वीत तुम्ही अंदाज घ्या स्वतःचा, आपल्याला काय काय जमतंय, कॉमर्स साईडला काय काय ऑप्शन असतात, आणि मग 12वीत असताना तुम्ही तो फिक्स करा की ठीक आहे बाबा ह्या साईडला मला जायचंय, मग आम्ही त्याबद्दल गाईड करू शकतो. हल्ली इंटरनेटवर बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात, पुणे मुंबईचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग त्यांना ट्रॅक विचारून घेऊ शकता. मग त्याचं कोचिंग पण हल्ली बऱ्याचशा गोष्टी या ऑनलाईनच झालेल्या आहेत. सो रजिस्ट्रेशन या मॅक्झिमम कोर्सेस हे ऑनलाईनच आहे.
1: सर, आता आपण असं म्हणतो की सायन्सला जायचं असेल तर थोडंसं टेक्निकल गोष्टींची आवड असावी असं म्हणतो, किंवा आर्ट्सला जायचं असेल तर थोडंसं कलाक्षेत्रातली आवड असली पाहिजे. तसं जर कॉमर्सला जायचं असेल तर आपल्या मुलामध्ये कुठलं कॅलिबर हवं, म्हणजे हे पालकांनी कसं ओळखायचं किंवा कसं डेव्हलप करायचं?
0: आता ह्याच्यामध्ये कॉमर्समध्ये आपण 3 गोष्टींचा विचार करू. कॉमर्समध्ये सगळ्यात तर महत्वाचं आहे ते म्हणजे थोडासा बिझनेसचा एप्टिट्यूड आहे का. आपल्या मुलाबरोबर डिस्कस करताना काही बिझनेसशी रिलेटेड सांगायला लागलो तर त्याला

0: ते इंटरेस्ट वाटतो का किंवा तो काही बोलतो का. हल्ली आपण शब्द ऐकतो स्टार्टअप्स,
1: बरोबर.
0: सो बाबा ह्याच्याशी रिलेटेड जर त्याला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली या साईडचा विचार करावा. एक दुसरा म्हणजे फायनान्स, हा तर कॉमर्स हा बॅकबोन आहे. सो मला कॅल्क्युलेशन वगैरे आवडतात किंवा मला टॅक्स बद्दल थोडीशी बाबा उत्सुकता आहे वगैरे, तर ह्या संदर्भात मुलाचा एकूण कल जर आपल्याला दिसला, हल्ली बऱ्याचशा कल असणे असतात, त्यातनं पण ते सांगू शकतात काय आहे ते. आणि सेल्स आणि मार्केटिंग, तर हे सेल्स आणि मार्केटिंगला कसं आहे, एकतर तुम्ही एमबीए करा किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करत करत एखाद्या ठिकाणी जॉब करत करत पण तुम्ही ते लर्न करू शकता. असं आहे. तर ह्या एक दोन तीन गोष्टी जर आपल्या चांगल्या असतील ना, तर मग आपण डेफिनेटली विचार करू की बाबा, आणि आपण सायन्सचे हार्ड कोर फॅन नाहीये,
1: बरोबर,
0: म्हणजे मला फिजिक्स केमिस्ट्री काय फारसा आवडत नाही, तर तुम्ही निश्चितच विचार करा.
1: ओके,
0: स्कोपचा तर अजिबात अडचण नाहीये. मग जर मला सायन्स घ्यायच्या मागची माझी जर क्लॅरिटी नसेल, तर तुम्ही कॉमर्सचा विचार करा, ऑप्शन्सचा विचार करा, आणि मग काय काय आहे यात, काय काय मला करता येऊ शकतं, किती वेळ लागेल, किती खर्च होईल. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की स्कोप. हा तर स्कोप हा डेफिनेटली आहेच, आणि फायनान्स हा मला वाटते जोपर्यंत आपण सर्व गोष्टी करत राहणार आहे तोपर्यंत फायनान्स हा लागणारच आहे, त्यामुळे ह्याला स्कोप हा निरंतर राहील.
1: मला कॉमर्स घ्यायचंय तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की अरे बाया, स्कोप काय काय याच्यामध्ये, ओके, तुला हे आवडू शकतं. तिसरं, प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. चौथं, पिरियड फार जास्त नाही आहे कॉमर्सला करिअर करायला, 12+4 years इज ओके. पाचवं म्हणजे खर्च पण फार जास्त नाहीये. आणि सहावं म्हणजे तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. सो ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला, तर एक सर्टन म्हणून आणि ज्याला फ्युचरमध्ये चांगला स्कोप राहील याचा विचार करायचा झाला, स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर, आज आपण इथं आलात आणि आमच्या युवक मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन आजच्या या कार्यक्रमातून झालंय असं म्हणायला हरकत नाही. आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. बरेचदा अनुजा असं होतं की आपल्याला त्या विषयामध्ये करिअर करायचं असतं, पण थोडासा आजूबाजूच्या मित्रांचा म्हण किंवा समाजाचा प्रभाव, त्या विषयातली त्यांची मतं, यांचा थोडासा पगडा आपल्यावर पडतो,
1: बरोबर.
2: पण आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स विषयामध्ये तुम्ही शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर अनेक वाटा तुम्हाला उपलब्ध आहेत, त्यातल्या कुठल्याही वाटेवर जर आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केले तर नक्कीच यश हे आपलंच आहे. याच सकारात्मक नोटवर आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी अमृता
1: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून, स्टे हॅपी.

ध्रुववाणी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी अनुजा तापसकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या, दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: Challengers Bengaluru posted 222 runs for the loss of 4 wickets in their allotted 20 overs. In badminton, India Shreyansi Bali Shetty clinched the silver medal in women's singles at the Baoji China Masters in China today. She went down to local favourite An Chi Yuan in straight sets 14-21, 6-21 in the summit clash of the Super 100 event at Baoji City Gymnasium. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6:10 झाले आहेत. आता ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

आताच आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुमच्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुमची खोडी काढली तर तुम्ही त्याला म्हणता की नाही, खोडी माझी काढशील तर मी तुला अशी एक फाईट मारीन की तुझ्या ती कायम लक्षात राहील. पण मित्रांनो, तुम्ही हे फक्त बोलता, कधी त्या मित्राला किंवा मैत्रिणीला मारत नाही, पण बोलण्यामध्ये तुमचा जोश असतो. पण मित्रांनो, आज खरोखरचीच फाईट मारणारी आणि फायटिंग करणारी आपली बॉक्सिंग चॅम्पियन एक मैत्रीण आजच्या आपल्या कार्यक्रमात तुमच्या भेटीला आलेली आहे. आणि बॉक्सिंग शिकायला तिने कशी सुरुवात केली आणि कधीपासून सुरुवात केली आणि आता ती बॉक्सिंगमध्ये काय काय करते हे तिच्याकडूनच आज आपण ऐकणार आहोत. पहिल्यांदा आपण तिची ओळख करून घेतोय. तुझं संपूर्ण नाव सांग आपल्या बालमित्र मैत्रिणींना.
1: माझं नाव ओविया अभिजित अद्वंत आहे.
0: ओवी अद्वंत असं या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीचं नाव आहे बरं का मित्रांनो. तर ओवी, मी आत्ता तुझी ओळख करून दिली आपल्या मित्रांना की तू बॉक्सिंग खेळते, पण बॉक्सिंग खेळावं असं तुला कधीपासून वाटायला लागलं?
1: माझी मोठी बहीण होती शर्वरी कल्याणकर, ती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये होती, पण कोविड झाल्यानंतर ते तात्पुरतं बंद पडलं होतं, त्याच्यामुळं ती लोकल स्पोर्ट्सच्या तिथं ट्रेनिंग करायला जात होती. तेव्हा मग मी पण हेल्दी होते तर मग मी पण माझ्या बहिणीसोबत गेले होते फिटनेस करायला. पहिले माहीत नव्हतं की बॉक्सिंग असं खेळ पण असतो. माझी बहीण मला घेऊन जायची आणि मी तिकडचे म्हणजे असे स्पायरिंगच्या बाउट असो ते बघायचे आणि मला असं मजा यायची बघायला, पण असं कधी हिंमत नव्हती झालती की करायचं खेळायचं म्हणून. पण मग एक दिवस जे कोच होते तिकडचे अजय जाधव म्हणून, त्यांनी मला असंच सांगितलं एकदा खेळून बघ, तर मग तेव्हापासून माझी सुरुवात झाली खेळायला.
0: म्हणजे तू हेल्दी होती आणि तुला वजन वेट कमी करायचं होतं थोडक्यात, हो ना? आणि म्हणून तू तिथे ट्रेनिंगसाठी गेली होती म्हणजे हेल्थ फिटनेससाठी, हो ना? आणि मग तू त्या मुलांना बघायला लागली अकॅडमीमधल्या की ते कसे खेळतात आणि काय खेळतात, आणि मग तू खेळायला सुरुवात केली. ओवी, मला हे एक सांग की जेव्हा तुम्ही बॉक्सिंग शिकायला सुरुवात करता तेव्हा कशापासून सुरुवात केली जाते, म्हणजे बेसिक तुम्हाला काय शिकवलं जातं?
1: आम्हाला पहिले स्टान्स शिकवला जातो,

0: ज्या बॉक्सिंगमध्ये साऊथपा आणि ऑर्थोडॉक्स म्हणून स्टॅन्स असतात आणि तो स्टॅन्स शिकवला जातो. प्रॉपर पोझिशन, प्रॉपर कॉर्डिनेशन हे शिकवलं जातं. पंचेस कसे मारायचे, किती टाईपचे पंचेस असतात ते शिकवले जातं.
1: पण पंचेस मारायचे म्हणजे कुणाला मारायचे?
0: अपोनेंटला.
1: अच्छा, जो तुमच्या विरुद्ध उभा असेल त्याला. पण बॉक्सिंगमध्ये कशी एक काहीतरी बॅग अशी एक लावलेली असते जेव्हा बॉक्सर प्रॅक्टिस करतात, असं मला आठवतं बघितलेलं. तर त्या बॅगवर तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करता का?
0: नाही, पहिले आम्ही म्हणजे शॅडो बॉक्सिंग म्हणजे मिररच्या समोर स्वतःची इमेज बघून स्वतःला करेक्ट करणं की नाही माझा हा पंच चांगला आहे, हा पंच नाही, ह्याच्यावर मला अजून मेहनत घ्यायची
1: आहे. अशा पद्धतीने सुरुवात होते. साधारण कितव्या वर्षापासून बॉक्सिंग शिकता येतं मुलांना?
0: 11.
1: हो, 10-11 वर्षापासून. तू कितवीत होती की आणि किती वर्षाची होती जेव्हापासून तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली प्रॉपर?
0: मी 5वीत होते जेव्हा मी शिकायला
1: सुरुवात केली. पण त्याआधी तू फिटनेससाठी जात होती.
0: हो,
1: तर ते पण तू 5वीतच सुरुवात केली?
0: हा, म्हणजे 5वीच्या म्हणजे अर्धे मंथ मी हेल्थ
1: फिटनेससाठी तू ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली. तुला असं तेव्हा वाटलं नाही का ग की हा असा थोडासा मुलांचा खेळ आहे, म्हणजे थोडस फायटिंग करणं किंवा विरुद्ध जो तुमच्या गडी उभा असेल समोर त्याच्याशी मारामारी करणं, तर तुला अशी भीती किंवा असं दबाव नाही आला का तेव्हा की आपल्याला जमेल का?
0: मला नाही, म्हणजे मला असं वाटलं नाही, पण माझ्या मम्मीला वाटायचं. कारण की तिला असं वाटायचं की पोरगी आहे, पोरीला लागलं पुढं काय होईल. पण पप्पांचा फुल सपोर्ट असायचा. पप्पा बोलले तू जे करायचं ते कर, मी आहे तुझ्या वाटी.
1: आणि तुझ्या ताईचं पण उदाहरण होतं घरामध्ये.
0: ताई पण होती. तर मम्मीने बघितलं होतं ना माझ्या दीदीचं नाक फुटताना येते. पण मग त्याच्यानंतर मम्मी बोलायची नको करू येते. पण मग पप्पा आणि दीदींना मनवलं होतं
1: आणि तुलाही आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. तर तू आत्तापर्यंत खूप स्पर्धा खेळली आहेस, म्हणजे तू 5वीत असताना सुरुवात केली बॉक्सिंग खेळायला. आत्ता तू 5वीत जाते आणि कुठल्या शाळेमध्ये शिकते?
0: मी आत्ता 8वीत आहे आणि मी गीता गुरुकुल विद्या मंदिर या शाळेत शिकते.
1: तर तू आत्ता मगाशी मला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा आणि कसं मारायचं, पंचिंग कसं करायचं हे सुरुवातीला तुम्ही शिकता. त्यानंतर तुम्ही कसे कसे पुढे जाता, त्यानंतर काय शिकवलं जातं तुम्हाला बॉक्सिंगमध्ये? कारण आम्हाला जनरली सामान्य माणसांना ते फक्त मारामारी करतानाच दिसतात ते रिंगमध्ये तुमच्या, त्यातलं बाकीचं आम्हाला काही कळत नसतं. ते काय असतं सगळं सांग.
0: पहिले तर तुमचं बेसिकचं होतं, त्याच्यानंतर तुम्ही ते बॅगवर अप्लाय करता जे तुम्ही शिकलायत. मग जेव्हा कोचेसला वाटतं की तुम्ही चांगलं करतायत तेव्हा तुम्हाला रिंगवर थोडी स्पायरिंग किंवा कंट्रोल स्पायरिंग म्हणजे शिकवलं जातं. मग त्याच्या पुढं तुम्ही टेक्निकल कसं खेळता, टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहेत ते शिकवलं जातं.
1: ही जी मॅच होते तुमची तर ती किती मिनिटांची असते आणि किती ब्रेक वगैरे असतात त्याच्यात?
0: जेव्हा मी सब ज्युनियर होते तेव्हा 1.5 मिनिटचा राऊंड असतो, तसे 3 राऊंड असतात. पण आता मी ज्युनियर झाले या 2026 मध्ये, तर ज्युनियरमध्ये तुमचे 2 मिनिटाचे राऊंड असतात.
1: असे किती राऊंड असतात?
0: 3.
1: 3 राऊंड असतात, 2-2 मिनिटाचे 3 राऊंड असतात आणि त्याच्यामध्ये जो कोणी जिंकेल तो विजेता असतो. आणि ही जेव्हा स्पर्धेमध्ये तुमची निवड होते तेव्हा वय गृहीत धरलं जातं का वजन गृहीत धरलं जातं, कशा पद्धतीने तुमची निवड होत असते?
0: वय तर सेम असतं, म्हणजे 2011 आणि 2010 म्हणजे ज्युनियर असतात.
1: बर.
0: आणि म्हणजे एकाच वर्षाचा गॅप असतो. आणि वेट कॅटेगरी असतात, म्हणजे जसं 44-46 म्हणजे 46च्या आत आणि 44च्या आत जे वेट असेल
1: त्या पद्धतीने जोड्या लावल्या जातात प्रतिस्पर्ध्यांच्या, नाही का? आणि मला हे सांग की जेव्हा तू शिकायला सुरुवात केली तेव्हा तुझ्या अपोजिट मुली असायच्या का खेळायला किंवा प्रॅक्टिसला सुद्धा का मुलांबरोबर तू प्रॅक्टिस केली?
0: प्रॅक्टिस.

0: मुलांसोबत केलती, कारण की मी जिथं करायचे पहिले तिथं मुलंच असायचे. आणि आता मी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या एनसीओच्या ह्याच्यात आहे, तर तिथं वेगळ्या वेगळ्या स्टेट मधनं जसं गोवा, पंजाब, हरियाणा, तिथून पोरी येतात आणि तिथं आम्हाला कॉम्पिटिशन
1: मिळते. म्हणजे आधी लहान वयाची असताना तुला मुलांबरोबर खेळावं लागलं आणि आता मात्र तू मुलींबरोबर खेळते आहे तुझ्या बरोबरीच्या, किंवा वेटच्या हिशोबाने किंवा वयाच्या हिशोबाने जसं तुमच्या स्पर्धेमध्ये लागतं त्या पद्धतीने. मला हे सांग की मुलींशी खेळताना आणि मुलांशी खेळताना स्पर्धा खेळताना तुला काय फरक जाणवला?
0: मुलांमध्ये जास्ती पॉवर असते आणि मुलींमध्ये ॲज कम्पेअर टू मुलं थोडी कमी पॉवर असते,
1: कमी एनर्जी असते. आत्ता तू इतक्या स्पर्धा खेळते आहेस ओबी, तर तुला

0: मध्ये जास्ती पावर असते आणि मुलींमध्ये ॲज कम्पेअर टू मुलं थोडी कमी पावर असते,
1: कमी एनर्जी असते. आत्ता तू इतक्या स्पर्धा खेळते आहेस ओबी, तर तुला फायदा जाणवतोय का? तू सुरुवातीला मुलांबरोबर खेळलीस बॉक्सिंग, तर त्याचा आता तुला फायदा होताना दिसतोय का, जेव्हा की आत्ता तू मुलींशी फाईट करतेस स्पर्धांमधनं?
0: हा, म्हणजे पहिले जाणवायला लागला. आमची म्हणजे डिस्ट्रिक्ट पासून स्टार्ट होते, भले किती मोठा आहे बॉक्सर असो, तर मग डिस्ट्रिक्टच्या पोरींना मी म्हणजे आरामात मारू शकत होती, कारण की त्यांची पावर आहे ते लागत नव्हती. पण मग स्टेट नॅशनलच्या कॉम्पिटिशन वाढत गेली आणि
1: तुला त्याचा फायदा होत गेला.
0: फायदा
1: मला हे सांग की जेव्हा तुमचं ट्रेनिंग पुढे पुढे जात असतं, तुम्ही केव्हा स्पर्धेमध्ये उतरता हे कोण ठरवतं? तुमचे कोच ठरवतात, कोण ठरवतं?
0: कोचेस सांगतात.
1: मग तू केव्हा, समजा तू आता 10-11 वर्षाची होती तेव्हापासून तू बॉक्सिंग खेळायला शिकायला सुरुवात केली, तू पहिल्यांदा कोणती स्पर्धा खेळली होती?
0: मी लोकल म्हणजे इथलच्याच ज्या स्पर्धा असतात ती खेळले होते,
1: संभाजीनगरच्या इंटर अकॅडमी स्पर्धा तशी खेळली,
0: इंटर क्लब.
1: अच्छा, तशा. तर त्याच्यामध्ये तुला काय मिळालं होतं बक्षीस, म्हणजे का नाही तुला फक्त अनुभव मिळाला?
0: अनुभव पण मिळाला आणि मेडल
1: पण मिळाले.
0: मिळाले
1: कुठलं मेडल मिळालं होतं पहिल्या स्पर्धेमध्ये?
0: अरे वा, सगळ्या लोकलमध्ये गोल्ड भेटलं
1: आणि म्हणून तू लवकर लवकर पुढे चालली आहेस. आत्ता तू मध्ये कुठे खेळून आलीस?
0: आत्ता मी रिसेंटली Under-15 सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप घेऊन आले, जी ग्रेटर नोएडाला होती, तिथे मी खेळून आलते. तिथं मला गोल्ड लागलं आणि स्कूल गेमचे इटानगर अरुणाचल प्रदेशला खेळून आलते, तर तिथं गेलते, तिथं गोल्ड
1: मेडल मिळालं. इतरही म्हणजे मी तुझी आता माहिती वाचतीये, तर तुला सिल्वर, ब्रॉन्झ असे बरेच मेडल्स बऱ्याच स्पर्धांमधनं मिळालेले आहेत. तू आता इतक्या प्रतिस्पर्ध्यांसोबत खेळते, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मुलांसोबत तू स्पर्धा खेळते, बॉक्सिंग करते, तुला काय अनुभव येतो किंवा त्यांच्याकडे पाहिल्यावर तुला काय मिळतं अनुभव, की ते कसे खेळतात किंवा त्यांची एनर्जी कशी आहे, त्यांचं शिकवणं कसं आहे त्यांच्या कोचचं, आणि तुझ्यामध्ये काय फरक तुला जाणवतो?
0: खूप येतात म्हणजे स्टेटमधून सगळे कॉम्पिटिटर. तर आमच्या बॉक्सिंगमध्ये माग हरियाणावाले जास्त, म्हणजे पोरी अशा पोऱ्यांसारखे पूर्ण बॉडी फिजिक पूर्ण
1: बॉडी बिल्डर मुली
0: हा तशा दिसायच्या. तर त्यांना बघून असं थोडं वाटायचं नाही आपण कुठेतरी असं
1: अजून टफ व्हायला पाहिजे,
0: टफ व्हायला पाहिजे आणि त्यांच्यापेक्षा जरा अजून जरा बॉडी अजून बनायला पाहिजे. पण ते असं खेळताना मॅटर नाही
1: करत,
0: त्या अशा पोरांसारख्या दिसतात. पण जेव्हा खेळायला लागलं त्यांच्यासोबत मग तेव्हा मग कळतं नाही हिला असं मारायचं तसं मारायचं,
1: आणि तोच अनुभव कामी येतो तुमच्या स्पर्धा खेळताना.
0: आणि 2024 मध्ये नॅशनलला मी नाही जाऊ शकले, तर मग REC म्हणून होतं टॅलेंट हंट, त्याच्यामुळे मला खूप फायदा झालता, कारण की ते असं नॅशनल सारखंच होतं, वेगळ्या वेगळ्या स्टेट मधनं
1: झालं होतं. ते
0: फर्स्ट REC पुण्याला झालं, ASI पुणा, तिथं मी फर्स्ट मॅच हरले होते, कारण की पहिले माहित नव्हतं कसं काय. तर मग त्याच्यानंतर बँगलोरला झालती REC, तर तिथं माझ्या दीदीने माझी सेकंडिंग केलती, तर तिने मला म्हणजे सांगितलं असं नाही तसं खेळायचं, तिथं तर तिचा सपोर्ट होता आणि तिथं गोल्ड भेटलं. आणि कंबाईंड नॅशनल असतात तर त्याच्यात मी सिलेक्ट झाले, तर तिथं माझं ब्रॉन्झ मेडल निघालं. असं करत करत झालं, त्याच्यामुळं मला एक्सपिरियन्स भेटला नॅशनलचा, की नॅशनलला अशा पोरी येणार आहेत, तर आपल्याला अजून मेहनत करायची आहे, अजून हार्डवर्क करायचंय जर आपल्याला नॅशनल गोल्ड घ्यायचंय तर.
1: बरोबर, येस ओबी, आपण आपल्या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत, पण आत्ता तुझ्या आवडीचं एक गाणं आपण बालगीत ऐकूया. तर सांग तुला कुठलं बालगीत ऐकायला आवडेल.

0: खोडी माझी काढाल तर अशी मारेल फाईट.
1: बर, हे गाणं आता तुझी जी पर्सनॅलिटी आहे ना त्याच्या अनुषंगाने एकदम बरोबर गाणं तू सांगितलंय आणि तुझ्या निमित्ताने आपल्या मित्रांनाही ते आज ऐकायला मिळेल.

0: मित्रांनो, ओबी अद्वंत या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीशी आज आपण गप्पा मारतो आहोत आणि तिचे अनुभव ऐकतो आहोत. ओबी, तू मगाशी म्हणाली की जेव्हा तू नॅशनल खेळायला जाते तर अनेक राज्यांमधले मुलं मुली तिथे येतात आणि त्यांचा खेळ तुला बघायला मिळतो. स्पेशली हरियाणाच्या मुलींचा तू उल्लेख केला की त्या खूप बॉडी बिल्डर असतात आणि फार म्हणजे टफ असतात अशा. तर तुला काय वाटतं ग की हे सगळं करण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे आणि तू सुद्धा स्वतःमध्ये काय बदल केलेत आता जेव्हापासून तू बॉक्सिंग खेळायला लागली, तर तुझा व्यायाम किंवा आहार डाएट तू कसं सांभाळते?
1: टेक्निक नव्हती पहिले, मारायचं आणि डिफेन्सही करायचा ते नव्हतं. आता थोडासा बदल, थोडा आता टेक्निक करून मारायचं, स्वतःचे पंचेस समोरच्याला लागू द्यायचे पण त्याचे आपल्याला नाही लागायला पाहिजे. अजून डाएटसाठी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे तिकडं सायन्स सेंटर म्हणून आहे, तिथं नम्रता मॅम म्हणून आहेत, ते आमचं डाएट न्यूट्रिशनचं बघतात,
0: आहार तज्ज्ञ आहेत त्या. त्या तुम्हाला गाईड करतात की कशा पद्धतीने तुम्ही काय खायला पाहिजे काय नको खायला पाहिजे, हो ना?
1: हो. आणि आमची म्हणजे टेक्निक गेम बघायला तिकडं कोचेस आहेत. मी वर्षा त्रिपाठी मॅमच्या मॅपिंगमध्ये आहे आणि सगळे कोचेस आम्हाला सांगतात, हे गायडन्स करतात.
0: त्याचा फायदा होतो तुम्हाला,
1: त्याचा स्पर्धा खेळताना खूप होतो. आणि स्पर्धाला जाताना तेव्हा आमच्यासोबत कोचेसही येतात.
0: बरोबर. तू आता शाळेचं नाव घेतलंस, गुरुकुलमध्ये तू शिकते, पण असं कधी होत असेल ना की परीक्षा आहे समजा शाळेची एखादी महत्वाची आणि तुला स्पर्धेला जायचंय, तेव्हा काय करते तू?
1: खरं म्हणू तर ती परिस्थिती निर्माण झाली. आता मी ज्युनियर स्टेटच्या नॅशनलच्या ट्रायल्स होत्या, त्याच्यात मी सिलेक्ट झाली आहे महाराष्ट्रासाठी आणि मी रिप्रेझेंट करणार आहे महाराष्ट्राला नॅशनलमध्ये. तर आमच्या
0: ते कुठे होणार आहे स्पर्धा?
1: महाराष्ट्रातच आहेत, तर त्याच वेळेस म्हणजे आमच्या परीक्षा आहेत. पण आमचे जे सर आहेत त्यांनी खूप सपोर्ट दिलाय, ते बोलले की तिला खेळून येऊ द्या मग नंतर परीक्षा दिल्या तरी चालेल म्हणून.

0: मग
1: तुला जायला मिळतंय,
0: जायला मिळतंय त्यांच्यामुळे, त्यांचा खूप सपोर्ट
1: आहे. तू जेव्हा मेडल जिंकून येते, एखादं गोल्ड मेडल म्हणा सिल्वर मेडल, तर तेव्हा शाळेमध्ये कसं स्वागत होतं तुझं?
0: शाळेमध्ये चांगलं होतं,
1: सगळे कौतुक करतात, शिक्षक, मित्र मैत्रिणी, तुला काय म्हणतात सगळे?
0: मला सगळे म्हणतात, टीचर्स म्हणतात चांगलं केलंस, आम्हाला खूप प्राऊड आहे तुझ्यावर, तूच म्हणजे शाळेमधली विद्यार्थिनी आहे की जी
1: शाळेचं नाव मोठं करतीये.
0: शाळेचं नाव मोठं करतीये.
1: बरोबर. तुला काय व्हायचंय उभी मोठं झाल्यावर?
0: माझं तर आत्ताच एम आहे की इंडियाला ऑलिम्पिक मध्ये रिप्रेझेंट करायचंय.
1: अरे वा वा वा, मला असं वाटतं की तुझी ही जी महत्वाकांक्षा आहे ना, ही नक्की पूर्ण होईल. त्याच दिशेने तुझी घोडदौड चालू आहे, तू प्रत्येक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवून येते आहेस. ओवी, मला सांग की आत्ता आपण खूप आजूबाजूला अशा घटना बघतो घडताना, पेपरमध्ये वाचतो की लहान मुलींना पळवून देणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, अशा वेळी तुझ्यासारखी एक बॉक्सर मुलगी काय सांगेल तुझ्या एवढ्या मुलींना की त्यांनी कशा पद्धतीने फिजिकली सक्षम झालं पाहिजे?
0: त्यांनी म्हणजे बॉक्सिंगच नाही तर स्पोर्ट्स जसे बॉक्सिंग, कराटे असे सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही शिकायला पाहिजे.
1: कुठला तरी एखादा खेळ,
0: एखादा खेळ जरी तुम्ही एकटे असाल तरी तुम्ही तुमचं सेल्फ डिफेन्स करून
1: स्वतःचं संरक्षण करू शकाल आणि तुम्हाला भीती वाटणार नाही. थोडक्यात
0: तुम्हाला भीती वाटणार,
1: कारण आत्ताच्या काळाची ती खूप गरज बनली आहे की मुलींनी हे स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ असं काहीतरी त्यांना यायला पाहिजे टेक्निक एखादं की जी स्वतःचं संरक्षण वेळ आली तर करू शकेल. तर ओवी, आज तू इथे आलीस आणि बॉक्सिंग या खेळाविषयी, खरं तर हा खूप मुलींसाठी अजूनही तसा वेगळाच खेळ मानला जातो, तो मुलांचा खेळ म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे, पण तू त्या खेळामध्ये आता करिअर करतेस किंवा पुढे जाते आहेस, तर असंच उत्तरोत्तर यश तुला यापुढेही मिळावं अशा शुभेच्छा मी आज आपल्या मित्रांच्या करवी तुला देते. आज तू इथे आलीस आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यास, या खेळाविषयी आपल्या मित्रमैत्रिणींना माहिती दिली, त्याबद्दल तुझे खूप खूप मी आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, ओवी अद्वंत या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीशी मारलेल्या गप्पा तुम्ही ऐकल्यात. मित्रांनो, आत्ता नुकतंच आपली मैत्रीण ओवी हिने राष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि ती आता आशियन ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारताचं प्रतिनिधित्व करायला ताशकंद उझबेकिस्तान इथे चालली आहे. तर मित्रांनो, ओवीचं खूप खूप अभिनंदन. आणि मित्रांनो, ओवीचं बोलणं ऐकून आता तुम्हालाही वाटतंय ना बॉक्सिंग शिकावं, तर मग नक्की शिकायला सुरुवात करा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मित्रांनो, आज इथेच थांबते, पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत मदालसा कानडीचा नमस्कार.

श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. दरम्यान ऐकूया काही संदेश.

आताच आपण ऐकलात बालमित्रांसाठी कार्यक्रम गंमत जमत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्झ.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी.
4: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
2: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
4: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
2: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर संकटातील सोबती.

0: लवकर टिफिन पॅक करा. राजू मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: टिंकीच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबार जिल्ह्यात 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 चे पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडश्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुण्यात हडपसर इथं समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाण पुलाचं भूमिपूजनही दुरस्त पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्याच्या विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे, मात्र वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही. त्यासाठी राज्यभर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूरसह भंडारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, सारण्यावन, प्रतापगड, राक्षस भुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणं उभारली जाणार आहेत. याशिवाय माणखेड आणि सालभोये इथं मोठं जलसाठे तसंच अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं जाळं तयार होणार आहे. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात 26 प्रकल्पांमध्ये आता केवळ 32%

पाणी साठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज 116 टँकर 242 फेरा करत तहानलेली गावं आणि वाड्यावस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 44 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: शासनाच्या महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँडचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं। दोन दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल। प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टरसन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रियल या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत। हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे। या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 800-11-7800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील। तसंच नरेंद्र मोदी ऍप आणि माय जीओव्ही ओपन फोरमच्या माध्यमातून माहिती पाठवता येऊ शकते। यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील। थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं। इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12-25-23 असा पराभव केला। चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रेयांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं। मात्र अंतिम फेरी चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21-6-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्स पुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे। पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या। व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे। विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पड्डीकलनं 45 धावांचं योगदान दिलं। शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 18 षटकात 6 बाद 183 धावा झाल्या होत्या। या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात होत आहे। थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली। याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं। हवामान। गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमानात वाढ झाली। सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती आणि वर्धा इथं 46° सेल्सिअस नोंदवलं गेलं। येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना 30 जूनपूर्वी जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण। पुण्यात सर्वाधिक नोंदणी। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे

0: प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: लवकर टिफिन पैक करा राजू. मोबाइल सोड़.
3: आओ ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाइट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाइट किंवा कार्डवर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
4: RBI म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल. झाली सोय.
5: कशाची?
2: बँकेच्या फीची.
5: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
4: RBI म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी.
7: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
6: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
7: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10
6: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती.
7: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता.

येथील 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशव्यापी SIR म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा भारत निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे. या टप्प्यात 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. यात आपल्या महाराष्ट्राचाही समावेश आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रक्रियेचे विविध पैलू समजावून सांगण्यासाठी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर सर आज आपल्या सोबत आहेत. पारकर सर नमस्कार, आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आता SIR म्हणजे काय आणि त्याचा उद्देश याबद्दल काय माहिती द्याल?
1: SIR चा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, आणि थोडक्यात आपण मराठीत म्हणतो विशेष सखोल पुनरीक्षण. म्हणजे आपल्या ज्या मतदार याद्या असतात त्याचं सखोलपणे पुनरीक्षण करणं, पुन्हा नव्याने त्या तयार करणं, याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा SIR म्हणतो. यापूर्वी असं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीत आपल्या देशामध्ये झालं होतं, आणि त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातच म्हणजे 2002 मध्ये असं पुनरीक्षण झालं होतं. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरण सुद्धा झालंय. अनेक व्यक्ती गावातून शहराकडे आणि शहरातून शहराकडे अशी स्थलांतरित झालेली आहेत, आणि दरम्यानच्या कालावधीत दरवर्षी संक्षिप्त प्रमाणात पुनरीक्षण केलं जात होतं. मात्र संक्षिप्त पुनरीक्षण कालावधी जो असतो त्यावेळी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री केली जात नाही. केवळ मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे किंवा कॅम्पमध्ये जे काही अर्ज प्राप्त होतात त्या अर्जाच्या आधारे मतदार यादीमध्ये सुधारणा किंवा वगळणी किंवा ऍडिशन केलं जातं. मात्र मतदार याद्याच्या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत मतदार यादीतील प्रत्येक नोंद तपासली जाते. त्यासाठी निवडणूक आयोगाचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर किंवा DLO थोडक्यात म्हणतो, ते घरोघरी जाऊन मतदाराच्या अस्तित्वाविषयी खात्री करून घेतात आणि मतदाराच्या सर्वसाधारण रहिवासाच्या जागी संबंधित मतदार राहत असल्याबाबत व त्याबाबत खात्री झाली असल्यास त्या मतदाराकडून प्राप्त झालेला गणना फॉर्म माहिती त्याच्यात भरून घेतात त्या गणना फॉर्म मध्ये, आणि त्याच्या आधारे मतदार यादी तयार केली जाते. त्यामुळे मतदार यादी दोषविरहित आणि अधिकाधिक अचूक बनते आणि जुन्या मतदार यादीतील दुबार, मृत तसेच स्थलांतरित व्यक्तींची नावे आपोआप वगळली जातात. हाच ह्या SIR चा किंवा विशेष सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे.
0: सर, म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष अंतिम मतदार यादी प्रकाशित होण्याच्या आधी खूप साऱ्या प्रक्रिया या दरम्यान पार पाडल्या जाणार आहेत, मग या प्रक्रियेचं राज्यातलं वेळापत्रक नेमकं काय आहे?
1: या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये 30 जून 2026 ते 29 जुलै 2026 या कालावधीत आमचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा BLO म्हणतो ते घरोघरी जाणार आहेत आणि जो गणना फॉर्म आहे तो प्रत्येक मतदाराला नेऊन देणार आहे. आणि जो गणना फॉर्म असतो त्या गणना फॉर्म मध्ये त्या मतदाराची आत्ताची माहिती असणार आहे आणि त्या माहितीच्या खाली त्या मतदाराची 2002 ते 2004 या कालावधीत जो SIR झालेला होता त्या कालावधीतील माहिती भरावायची आहे. आणि त्यासाठी आपला जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहे तो त्या व्यक्तीला, जे मतदार असतील त्यांना सहकार्य करणार आहे, कारण ही माहिती या व्यक्तीकडे म्हणजे आमचा जो BLO आहे त्याच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे फक्त तो खातरजमा करून घेणार आहे त्या मतदाराकडून की ही माहिती बाबा तुझी जुनी माहिती आहे ही बरोबर आहे ना, याची ती खातरजमा करून तो त्या मतदाराला सांगणार आहे की जुनी माहिती सुद्धा या फॉर्म मध्ये भर आणि गणना फॉर्म भरून त्याच्याकडून सही करून, आणि तो जर व्यक्ती नसेल तर त्याची रिलेटिव्ह कोण असेल त्या रिलेटिव्ह कडून सही करून हा गणना फॉर्म मतदार केंद्रस्तरीय अधिकारी जो असणार आहे तो ताब्यात घेणार आहे. आणि त्यावेळी जर संबंधित मतदार हा गणना फॉर्म त्याला परत करू शकला नाही तर जो आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे तो पुन्हा काही दिवसांनी तिथे भेट देणार आहे आणि त्या मतदाराने भरलेला गणना फॉर्म तो आपल्या ताब्यात घेणार आहे. अशा प्रकारे हा गणनेचा कालावधी पूर्ण करणार आहे. हाऊस टू हाऊस इन्युमरेशन म्हणता येईल आपल्याला. आणि हाऊस टू हाऊस इन्युमरेशन झाल्यानंतर जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्या माहितीच्या आधारे या मतदार याद्यांचा प्रारूप प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026 होणार आहे. 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत

0: यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीमध्ये ज्या काही नोंदी असतील त्याच्यामध्ये दावे किंवा हरकती करण्यासाठी हा एका महिन्याचा कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या हरकतींवर कार्यवाही करणं, हिअरिंग घेणं, म्हणजे आपण नोटीस देऊन त्याला सुनावणीची प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे आणि क्लेम्स अँड ऑब्जेक्शन किंवा दावे आणि हरकती निकालात काढून त्यासाठीची प्रक्रिया 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दावे हरकती निकालात करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. याच्या मतदारांचं फायनल पब्लिकेशन किंवा आपण अंतिम प्रसिद्धी म्हणतो ती 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सुमारे 3 महिन्याचा हा कार्यक्रम असणार आहे.
1: सर, तुम्ही आताच 2002 मतदार यादीचा उल्लेख केलात, त्यावेळच्या यादीचा आणि या प्रक्रियेचा नेमका काय संबंध आहे? आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या SIR साठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख असेल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय, याचा अर्थ आमच्या श्रोत्यांना कसा समजावून सांगाल?
0: ज्यावेळी आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव घालायचं असेल तर घटनात्मक तरतूद अशी आहे की संबंधित व्यक्ती 18 वर्ष वय पूर्ण झालं असलं पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आताचा जो मतदार आहे त्याचं नाव 2004 पूर्वीच्या मतदार यादीमध्ये असेल तर त्याला आपण सहज म्हणू शकतो की तो भारताचा नागरिक होता, तो पहिल्यापासून भारताचा नागरिक आहे. आणि त्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फक्त त्यावेळेची म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाची यादीच 2002 उपलब्ध आहे. म्हणून यापूर्वी झालेलं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीतच पूर्ण भारतात झालेलं आहे हे मी पहिल्यांदाच बोललेलो आहे. त्यामुळे 2002 यादी याच्यासाठी जुळवणी करण्यासाठी किंवा मॅपिंग करण्यासाठी आपण वापरतोय. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की 1/10/2026 हा दिनांक क्वालिफाईंग डेट म्हणून नमूद केलेला आहे, ते काय? त्या विशिष्ट तारखेला एखाद्या मतदाराचं वय 18 वर्ष पूर्ण होत असेल तर त्या तारखेपर्यंतचे सर्व जे सिटीजन्स किंवा नागरिक असतात ते मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यास पात्र ठरतात. आता या आपल्या SIR कालावधीत जो क्वार्टर येतोय म्हणजे 4 तारखा म्हणजे कुठल्या आहेत तर 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. आपला जो SIR सुरू होतोय त्या कालावधीत येणारी तारीख म्हणजे 1 ऑक्टोबर आहे. आणि त्यामुळं 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक धरून त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले जे नागरिक असतील तर त्यांना मतदार यादीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता प्राप्त होते. त्याच्यामुळे 1/10/2026 हा अर्हता दिनांक नमूद करण्यात आलेला आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात जुन्या मतदारांची पडताळणी आणि नव्या मतदारांची नोंदणी अशी ही प्रक्रिया असणार आहे आणि त्यासाठीच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याचंही तुम्ही सांगितलं. पण मग या पडताळणीसाठी मतदारांनी नेमकी कोणती तयारी ठेवायला हवी?
0: एक तर सध्याचं मतदाराचं नाव आणि नोंदी तर आपल्याकडे सहज उपलब्ध आहेत आणि याच मतदाराच्या 2002 ते 2004 मधील नाव आणि नोंदी ह्याची जुळवणी करण्याचं काम हे आमचे जे BLO आहेत किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत हे मागील 2 ते 3 महिन्यापासून करत आहेत. त्याच्यामुळं मतदारांना काही जास्त त्रास होऊ नये या दृष्टीने, कारण प्रत्येक मतदाराला आपली 2002 ते 2004 कालावधीत मतदार यादीमध्ये आपलं नाव कुठे होतं, काय क्रमांक होता, अनुक्रमांक होता, काय पोलिंग स्टेशन क्रमांक होता याची माहिती असणं जवळजवळ अशक्य आहे. यासाठी काय करतोय की आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वतःच ही माहिती शोधून ठेवतो आहे आणि त्यामुळं ती जी माहिती आहे 2002 ते 2004 या मतदार याद्या आहेत ह्या आमच्याकडे संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध होत्या, कारण हा परमनंट डॉक्युमेंट आहे आणि सगळीकडे तो उपलब्ध होता. आणि तो त्या डॉक्युमेंटच्या आधारे भारत निवडणूक आयोगाने सर्व याद्या 2002 ते 2004 संकलित याद्या त्यांच्या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्या आधारे आमचा BLO स्वतः सध्या जुळवणी करत आहे. त्या व्यतिरिक्त जर मतदाराला त्याचं 2002 मधील नाव किंवा 2002 ते 2004 यामधील भारतातील कुठल्याही राज्यात, कुठल्याही शहरात, कुठल्याही मतदारसंघात जर तो मतदार 2002 ते 2004 या कालावधीत असेल तर त्याचं नाव आणि त्याच्या नोंदी सहजरित्या त्याला मतदाराला सुद्धा शोधणं शक्य आहे. त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मी तुम्हाला संकेतस्थळाचं नाव सुद्धा सांगतो, voters.eci.gov.in voters.eci.gov.in या जर संकेतस्थळावर एखाद्या व्यक्तीने तिथे प्रवेश केला आणि त्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच पानावर सर्च युअर नेम 2002 इलेक्टर रोल असं येतं आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या जुन्या इलेक्टर रोल मधलं नाव सुद्धा आपण सहज शोधून ठेवू शकतो. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ही कार्यवाही त्याच्या स्तरावर करणारच आहे, पण त्याआधी आपण सुद्धा आपलं नाव 2002 ते 2004 यादीमध्ये होतं.

0: याची खातरजमा इथे जाऊन करू शकतो. त्याच्यासाठी तिथे काही जास्त काही करायचं नाहीये. तिथे आपलं राज्य निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, आपला जर मतदारसंघ आपल्याला माहीत असेल तर तो निवडायचा आहे, आणि आपलं एक स्वतःचं नाव जे आहे त्यावेळी दुराव दोन मध्ये जे नाव असेल किंवा आता तेच असेल तर दुराव दोन मध्ये जे नाव असेल ते तिथे नमूद करायचं आहे, आणि ते नाव नमूद केल्यानंतर आपल्याला आपलं 2002 मतदार यादीमधील सर्व डिटेल्स सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि आता असंही असू शकतं की 2002 मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव असणार नाही, कारण त्याचं 18 वर्ष पूर्ण हे 2002 मध्ये नंतर झाली असतील. तर अशाच व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव असलं तरी ते पुरेसं आहे. ते काढून ठेवावं, आपण आपल्या ताब्यात ठेवावं, आणि जेव्हा आमचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत आपल्या घरी येतील त्यावेळी त्यांना सहज गटात ती माहिती आपण सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो, आणि ते जे गणना फॉर्म असेल त्या गणना फॉर्म मध्ये सुद्धा आपण ही माहिती भरू शकतो.
1: सर, खरंच राज्यातल्या मतदारांसाठी तुम्ही खूप उपयुक्त मार्गदर्शन केलेत. सर, या प्रक्रियेत दावे आणि हरकतींचा टप्पा असणार असल्याचंही तुम्ही मगाशी म्हणालात, तो कशासाठी असणार आहे?
0: ज्यांच्याकडून गणना फॉर्म प्राप्त होऊ शकला नाही किंवा गणना फॉर्म मधील माहिती चुकीची असेल किंवा ज्यांचं मॅपिंगच झालेलं नाही, म्हणजे जुनी माहिती ज्यांना सापडत नाही आणि अर्धवट माहितीच्या आधारे फॉर्म दिलेला आहे, अशा व्यक्तींच्या बाबतीत मतदान नोंदणी अधिकारी आहे किंवा इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणतो तो त्यांना नोटीस पाठवणार आहे. त्यांच्या घरी नोटीस जाईल की तुमची अशी अशी जी माहिती आहे ती चुकीची आहे, तुम्ही मॅपड झालेलं नाही, तुमची जुळवणी जुन्या यादीशी झालेली नाही किंवा तुमचं जुन्या यादीमध्ये काही अस्तित्व सापडलेलं नाही किंवा तुमच्या पॅरेंटचं, तर अशा वेळी तुम्ही येऊन आम्हाला काही तुमच्या जुन्या अस्तित्वाबाबतचे डॉक्युमेंट कागदपत्र असतील तर ते तुम्ही सादर करावेत, अशा प्रकारची नोटीस त्यांना जाईल. नोटीस नंतर ते लोक ती जे कोण ज्यांना नोटीस जाईल तर त्यांनी सुनावणीसाठी उपस्थित राहायचं, आणि सुनावणीसाठी उपस्थित राहताना त्यांनी त्यांच्याबरोबर त्यांचं 2002 ते 2004 पूर्वीच्या अस्तित्वाचे कागदपत्र जे काही असतील जे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले आहेत तर ते कागदपत्र येऊन आणून या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना द्यावायचे आहेत, आणि त्या आधारे त्या दावे व हरकतीचा सखोलपणे तपासणी करून मतदार नोंदणी अधिकारी त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेणार आहे.
1: सर, तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती दिली आहे त्यावरनं कळतंय की ही प्रक्रिया किती मोठी आहे, आणि मग त्यासाठी मोठं मनुष्यबळही लागणार असेलच, त्याचं नियोजन कसं केलंय?
0: यामध्ये काय झालंय, ही प्रक्रिया 2025 मध्ये सुरू झाली आहे. बिहार निवडणुकांच्या पूर्वी बिहारमध्ये ही सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया झाली, त्याच्यानंतर देशातील 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा 2025 ते 2026 या कालावधीत ही कार्यवाही झालेली आहे, आणि त्या कालावधीत त्यांना जे काही अनुभव आले, त्यांना काय मनुष्यबळ वापरावं लागलं, या सगळ्याचा आढावा आम्ही महाराष्ट्र किंवा इतर राज्य सुद्धा घेत होती, आणि त्याप्रमाणे आम्हीही 2-3 महिन्यापासून याबाबतची तयारी सुरू केली आहे. बूथ लेवल ऑफिसर म्हणजे त्याला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपण जो म्हणतो तो या सगळ्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती किंवा अधिकारी म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये एकूण 1,253 मतदान केंद्र आहेत, आणि प्रत्येक मतदान केंद्राला एक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. सर्व मतदान केंद्रांकरता 1,253 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नेमलेले आहेत. ते कोण असतात तर राज्य शासनाचे किंवा जे लोकल बॉडी असतात त्यांचे क्लास 3 आणि त्यापेक्षा जास्त दर्जाचे अधिकारी असतात, कर्मचारी किंवा अधिकारी असतात. त्या व्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दुसरे जे विभाग असतात, प्रशासकीय विभाग आहेत, या सर्वच कर्मचाऱ्यांचं सहकार्य आपण इथे उपलब्ध करून घेणार आहोत.
1: सर, मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि प्रत्येक पात्र मतदाराचा मताधिकार सुरक्षित करण्यासाठीची ही खूप व्यापक प्रक्रिया आहे, त्याबद्दल तसंच या मोहिमेबद्दल राज्यातल्या मतदारांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: संपादन आणि सादरकर्त्या गौरी देशमुख,
1: प्रसारण सहाय्य सुनीता पांडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR यांच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, आता वेळ झालीय माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, नेहमीच आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये तुमच्या आवडीची छान छान गाणी ऐकत असतो. चला तर मग याही आठवड्यात ऐकूया तुमच्या आवडीची ही काही मस्त गाणी. कार्यक्रमातल्या पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत तेजस, प्रतीक्षा वैशाली आणि दत्ता चौगुले दोनवडे. संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता भिकाजी गायकवाड वरणगे. जांभरुण तालुका अर्धापूरहून दुर्गादास जोशी, गंगाधर, गजानन, संजय, आशिष, पृथ्वीराज, साध्वी जोशी. परभणीहून गणेश हारगावकर. सेनापती कापशीहून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण आणि ज्योती काळेबेरे. शेखरदादा पाटील, विमलताई, पूजा, सागर पाटील, आदित्य पाटील, बाबासु दुकानदार कुगे, राजू मिठारी, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते. श्रीनिवास कांबळे, नंदूभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी, मौजे ठिकपुरली. दयानंद नगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपती नगर लातूरहून संगीता जैन आणि सूरज जैन. फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं रान पाखरं या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, शांतीनाथ सुतार, रेखासागर साबळे, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, अलका दयानंद साळवी, छाया शामराव शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, तमनाकवाडा, जयहिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून, उस्मान शेख फौजी, सायरा बनो, दस्तगीर, फैजनबी, शाकीर, इस्लामबी, बाबा, करिश्मा, सिमर, बिस्मिल्लाबी, गदर, निलोफर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद, बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद, शांताबाई नामदेव, जयदीप, जीडी लोले, संचिता, सोनू आणि सचिन पाटील, अमित मिलचौक, गडमुडशिंगी, विनायक कुंभार, राजू कांबळे, तळंदगे, शिवानी कांबळे, अलाहाबाद, दीपाली अमोल सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव, कागल, आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर, बालिंगे, संजीवनी सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, विद्यानगर, कवठे महांकाळ, सांगली इथून। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं हापूस या चित्रपटातलं हे गीत।

0: मंडळी, या मस्त गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते रमेश डावकरे, अनिल कुंभार, सुधीर समीक्षा, अथर्व, अविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल, प्रणव, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे बेडकिहाळ, अर्श अली सनदी, सदीन अली सनदी कबनूर, दक्ष मुर्गी मुतनाळ, शहबाज नायकवडे, सादिया जरीना, शब्बीर नायकवडे रुई, जीवनज्योती रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वसारी इथून एकनाथ काळे, आशाताई, ज्ञानेश्वर काळे, शिवांशु मगर, सुरज खेडा, रवींद्र पवार गोवर्धन, बंडोपंत शहागुरुजी गावभाग सांगली, निसर्गप्रेमी रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट मही इथून एकनाथ इंगवले, ओंकार इंगवले, उदय माने, विलास शेळके, मुक्काम पोस्ट बस्तवाड इथून विजयकुमार स्वामी, आयशा रमजान डफेदार, वीरभद्र जंगम, प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे वसंत कॉलनी इचलकरंजी, याचबरोबर राजेंद्र शेंडगे देवराष्ट्रे तालुका कडेगाव इथून. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं पती पत्नी और वो या चित्रपटातलं हे गीत.
1: हो ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, हो ठंडे ठंडे पानी से

0: मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत छाया चौगले, तानाजी चौगले उजळेवाडी कोल्हापूर, दे दणादन ग्रुप सुवर्ण कांबळे तारबे पार्क कोल्हापूर, विठ्ठल डळेकर, विशाल रुक्मिणी, बापू, पूजा डळेकर, सुलाताई जाधव, सर्व पोस्ट अधिकारी छत्रपती शिवाजी महाराज चौक पट्टण कोडोली, संपत्ती खिमलापुरे, राणी, अंकिता, तानाजी, अंकुश, पार्थ आणि धनाजी खिमलापुरे दत्वाड, वंदे मातरम श्रोता संघ प्रथमेश, मयुरेश, सुनीता, अरुण शिंदे नवरत्न चौक पट्टण कोडोली, सुशांत, कविता लोहार, कागल, दिव्या, आकाश, नीता मांडवकर सरनोबतवाडी, मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई, सानिका, गजानन घायाळ, त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे कंदलगाव, महादेवराव डोंगळे राहणार घोटवडे तालुका राधानगरी इथून. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं हळदी कुंकू या चित्रपटातलं हे गीत.
1: डोंगर मैना ठुमकत आले

मंडळी, या मस्त गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे शेवटच्या गीताची. आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत पार्थ रेडिओ श्रोता संघ छत्रपती संभाजीनगर इथून राजेश पाटील साबळे, राजदीप, राशी, श्रीमती शीतल, गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना इथून निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर उद्धव साबळे, सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार बनाचीवाडी, वरुड जळुका इथून महेंद्र सरकटे, विजया, मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, संगीता, काशीनाथ, रेश्मा, अंकुश, विराज, अर्जुन, चेतना, वनिता, भिकाजी गायकवाड, वरणगे, आशा रेडिओ श्रोता संघ मेहरनगर उमरखेड इथून अभिजित गव्हाणकर, सरिता, प्रिन्स एकांश गव्हाणकर, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत, प्रणिता, अर्जुन गव्हाणकर, आकार हाईट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली, शैलेश गव्हाणकर, सुमित आणि ध्वनी गव्हाणकर, पांडुरंग, साताप्पा, बाजीराव टिपुगडे, धनाजी गुरव, सानिका, ज्योतिराम खांडेकर सोन्याची शिरोलीहून, विठ्ठलराव पाटील चांदोली वसाहत लाटवडे, देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील सोन्याची शिरोली, संगीता, बाजीराव ढेरे शाहूनगर परिते, सोनाली, श्रेया, रणजित बारड, दीपक तोडकर बारडवाडीथून. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं राम राम गंगाराम या चित्रपटातलं हे गीत.

0: तर मंडळी, या छानशा गीतासोबतच आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभाला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम प्रसारित होतील, आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोतेहो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील.

0: रात्रीचे 8 वाजतायत. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील. दरम्यान ऐकूया काही संदेश. श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
1: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
0: श्रोते हो, आयुष्य खूप सोपं आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचा आनंद दडलेला आहे. छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधूया, ऐकूया, जगूया आनंदी अस्मिता वाहिनीवर रोज सकाळी 6:30 जगूया आनंदी.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11:00 मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11:00 मन की बात.

आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले। महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा। केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी। मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी। आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं। 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या चर्चेत

0: व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे. व्ही डी सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेतील. सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली. तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल. शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं. आतापर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणविरोधात वापरली जाणारी लष्करी सामुग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रजा आरेफ यांनी सांगितलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल, तसंच अमेरिकेच्या तथाकथित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल असं ते म्हणाले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं एनआयडी अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं. यावेळी ते म्हणाले,
1: एनआयडी एक प्रकारचे रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान. जब एनआईडी की स्थापना हुई हो तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो.
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊंज अॅव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली.

0: तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय आहे, मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्यूमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष 2026 साठीचे पद्म पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रियांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरीत प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 झालेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मुकुंद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या.

0: नावाचा विठ्ठलाचा भगत राहता असायला.
1: नित्यनियम सेवा भक्ती करायची, जळण पाठ आणायचा, पोटनिर्वाह करायचा
0: आणि नित्यनियमानं भगवंताला निवंत दाखवून शिना
1: जेवायचा असा नियम असताना एक दिवसाला नवरपरी काय घडायला जात्या
0: आणि दामू सिंप्याला जळण मिळलं नाही लवकर
1: म्हणून गुणाय मात काय लागली होती नामदेवाला बोलाहिला
0: आपल्या मुलाला सांगायला
1: लवकर.

0: भगवंताला देऊन
1: तिळा लावायला गळ्यामध्ये हार घालायला
0: तुळशीची पानं व्हायला ना त्या ठिकाणीला निवत सोडून शिना
1: देवाच्या मोरटून हात जोडून उभा राहायला
0: उठा भगवंता उशीर झाला निवदाला
1: म्हणून तुम्ही जेवा हा बरी का
0: रोज पिता येतो तुम्ही जेवण करता
1: आज जर नाही जेवी ना तर
0: आणि मी या गरड खांबाला

0: मूर्तीतून प्रगटन होऊन सिना पाषाणाच्या मूर्तीतून पांडुरंग ताटावरती बसून
1: जेवायला लागला नामदेवाला आनंद होयाला
0: आणि निवदात रिकामा ताट घेऊन नामदेव धूम मारून सिना
1: आपल्या मातेजवळ जायला माता लागली होती बाळाला बोलाहिला
0: बाबा नामदेवा निवद काय केला बर का
1: देवानं खाल्ला निवद आय
0: देवानं खाल्ला

अरे इतकी बारंबार 24 वर्ष तुझा बाप सेवा करतो।

0: पाहिजे
1: म्हणून काय करायला भगवंतांवर का
0: नामदेवाच्या भक्तीच्या पायात

0: त्याला दामो शिंपेला बद 12 वर्ष सेवा केली मी.
1: अजून देव जेवला नव्हता, मी देवाला उपाशी जेवलो. आज नाम देवान जीव घातलं बरं का.
0: आनंदी आनंद झाला माई लेकराला त्या ठिकाणी आला.
1: आनंद ज्या भरा देवा संघ गुजगुटी बोरू हरू बरं का.
0: प्रसन्न झाला देव त्या ठिकाणी आला दामो शिंपीला नाम देवाला.
1: आणि त्या आनंद

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजतायत. ऐकूया कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. ऐकूया शैला हट्टंगडी यांनी गायलेली कातिल शिपाई यांची गजल.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. थोड्याच वेळात समाचार संध्या. 9 वाजता News@9, 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. 9:30 नभोनाट्य मुंबई केंद्रावरून प्रसारित करू. 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू.

0: युद्धभूमीत युद्धानंतर रात्रीचा अंधार किती गडद आणि भयानक होत असतो ना मित्रा।
1: होय मित्रा, अगदी खरं आहे तुझं।
0: आता तर कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित भूमीवर मृत योद्ध्यांची प्रेत सुद्धा शिल्लक राहिलेली नाही, गिधाड पण येणं टाळतायत। जिथं तिथं पडलेली तुटलेली शस्त्र, तुटलेले रथ आणि मेलेल्या घोड्यांचे अवशेषच शिल्लक राहिलेत।
1: ना गर्वानं उजळलेले ते भाळ दिसतात, ना अहंकारानं फुललेले ते चेहरे। युद्धाचाच परिणाम असा असतो मित्रा, असं काहीच शिल्लक राहत नाही की ज्याचा कोणालाही अभिमान

0: वाटू शकेल, चांगलं वाईट असं काहीच शिल्लक राहिलं नाही। जो हरला तो धुळीस मिळाला, आणि जो जिंकला तो तरी कुठे जयजयकार करू शकला।
1: असं म्हणतात की हे महाभारताचं युद्ध आहे, याच्या धर्माच्या बाजूने असणाऱ्यांचाच विजय झाला। खरंच हेच सत्य आहे का?
0: होय मित्रा, हे सत्य आहे, नाहीतर महापराक्रमी कौरवांचे सेनापती भीष्म पितामह असं बाणांच्या शय्येवर झोपले नसते।
1: दुर्दैव, दुर्दैव। मित्रा, आता मात्र काही दिवसांचीच गोष्ट आहे, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी येणारच आहे, भीष्म पितामह आपला देह त्यागतील। असं म्हणतात की जी व्यक्ती सूर्याच्या उत्तरायणात दिवसा उजेडी शुक्ल पक्षात स्वतःचे प्राण सोडते, ती व्यक्ती पुन्हा मृत्यूच्या या भोवऱ्यातून परतून येत नसते। भीष्म पितामह कायमचेच।

0: प्रणाम माते।
1: यशस्वी भव।
0: आता कसलं यश माते, कसलं यश। भावाचं भावांशी, आप्त स्वकियांचं आप्त स्वकियांशी झालेल्या युद्धाचा साक्षीदार होण्याच्या आणि सहभागी होण्याच्या नंतरही यश शिल्लक असेल का? मी भीष्म, हस्तिनापूरचा सेनापती, मृत्यूच्या प्रतीक्षेत बाणांच्या शय्येवर जर्जर होऊन पडलेलो आहे आणि तुम्ही मला यशस्वी होण्याचा आशीर्वाद देत आहात।
1: तुम्ही गंगापुत्र आहात, महाराज शंतनूंचे पुत्र आहात, महर्षी परशुरामांचे योग्य शिष्य आहात, शास्त्रज्ञानात निपुण, शस्त्रज्ञानात अद्वितीय। यश तर तुमच्या जीवनात नेहमी सावलीसारखं तुमच्या सोबत राहिलेलं आहे।
0: हीच तर विडंबना आहे माते। तुम्हाला इथं असं माझ्यासमोर बघून मनात एक उत्सुकता निर्माण झालेली आहे। महाराज पांडूंच्या अंत्यसंस्कारानंतर जेव्हा व्यासांनी तुम्हाला सूचना दिली होती की राजवंशाचा नाश होणार आहे आणि तुम्हाला हे महायुद्ध सहन होणार नाही, तेव्हा तुम्ही तर तुमच्या सुना अंबिका आणि अंबालिका सोबत तपस्या करण्यासाठी जंगलात निघून गेला होतात आणि तिथूनच तुम्ही स्वर्गारोहण केलं। परंतु आज इथं मध्यरात्री कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित रणभूमीत तुमचं येणं, सदेह साक्षात येणं, तसंच काहीच विशेषच कारण असेल नाही का माते?
1: हे सत्य आहे की मी जिवंत नाही, परंतु मृत्यू म्हणजे तरी काय? फक्त एक स्थिती तर आहे। काही प्रश्न होते जे अनुत्तरितच राहून गेले होते, आज त्याच प्रश्नांची उत्तरं मागायला आली आहे।
0: कसले प्रश्न आणि कसली उत्तरं माते?
1: माते माते, तुम्हाला आठवतंय तरी का की अगदी पहिल्यांदा कधी तुम्ही मला या नावानं सुशोभित केलं होतं?
0: ज्या दिवशी तुम्ही पिताश्री महाराज शंतनूंच्या सोबत लग्न केलं होतं, त्यांची अर्धांगिनी होऊन तुम्ही हस्तिनापूरच्या राजमहालात प्रवेश केला होता माते।
1: त्या दिवशी, त्याच दिवशी माझ्या अंतर्मनाला एका गडद अंधारानं व्यापून टाकलं होतं, याचा तुम्हाला अंदाज तरी होता? माते, या संबोधनानं तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्या हृदयातील अंधाराची व्याप्ती आणखीन वाढवित होतात। तुमच्या वडिलांचं जीवन आणि राजमहालात त्यांच्या इच्छा आकांक्षांना पूर्ण करता करता मी धाराशयी झाले होते। तुम्हाला याचा अंदाज तरी आहे का? एका सामान्य नाविकाच्या मुलीला हस्तिनापूरसारख्या विशाल राज्याच्या प्रशासनाचा भार पेलताना किती संकट आली असतील? तुम्ही आहात कुलीन राजवंशी, तुम्ही लोकशस्त्रविद्येत निपुण आणि शास्त्रात सुद्धा पारंगत आहात। राजनीती, समाजनीती, अर्थनीती, रणनीती या सगळ्यात प्रवीण आहात, परंतु मी माझ्या वडिलांनी मुठभर माशांना घेऊन केलेलं राजकारण किंवा समाजकारण किती व्यवस्थित होतं। आमची रणनीती भोगासाठी नाही तर

0: भुकेच्या विरुद्ध असायची. माझ्या दृष्टीनं तर अर्थकारणाचा अर्थ नावेतून प्रवाशांना नदीच्या या तीरावरून त्या तीरावर आणण्या नेण्याच्या कामातून मिळालेल्या काही नाण्यांच्या हिशोबापुरताच मर्यादित होता. तुम्ही या सत्यवतीला, माझ्यासारख्या सामान्य मुलीला या न उलगडणाऱ्या कोड्यांच्या गूढ समुद्रात आणून सोडलत, ज्याचं नाव आहे हस्तिनापूर. मला काही गोष्टी कळण्याच्या आत महाराणीचा मुकुट माझ्या डोक्यावर सुशोभित केला गेला. साधारण दृष्टीनं ही एक प्रकारची प्रगती होती, गौरवाचं उंच शिखर होतं. परंतु माझ्यासाठी होतं अडचणींची भेटवस्तू. तुम्हाला माहीत आहे का या समस्त संकटांच्या मुळाशी कोण होतं?
1: कोण होतं माते?
0: तुम्ही भीष्म. तुम्ही?
1: मी?
0: हो, तुम्ही. तुम्हीच भीष्म पितामह. हस्तिनापूरच्या आजच्या दुर्भाग्याच्या कारणापासून तुम्ही स्वतःला मोठ्या हुशारीनं लांब ठेवण्यामध्ये यशस्वी झालात. परंतु माझ्या प्रत्येक दुर्भाग्याच्या गोष्टीचं कारण तुम्ही आहात. आणि या गुन्ह्यापासून मुक्त नाही होऊ शकत तुम्ही पितामह, नाही होऊ शकत. जेव्हा तुम्ही युवराज देवव्रत होता तेव्हाही, आणि जेव्हा तुम्ही पितामह भीष्म झालात तेव्हाही.
1: तर तुम्ही तुमच्या दुर्भाग्याचं खापर या भीष्माच्या डोक्यावर फोडत आहात की जो आपल्याच दुर्भाग्यातून मुक्त होऊ शकला नाही.
0: मला दोष देऊ नका भीष्म, तुमच्या दुर्भाग्याचे कर्ता धरता तुम्ही स्वतः आहात.
1: दुर्भाग्य कर्ता धरता? आपण सगळेच आपापल्या श्रापातून मुक्त होण्याच्या प्रयत्नात लिप्त आहोत. स्वर्गात ब्रह्मदेवांच्या एका शापामुळं माता देवी गंगा आणि पिता महाराज शंतनूंना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. इच्छा नसताना मी त्याच शापांच्या दुर्भाग्याचे दंड भोगत आहे. चेदी राजा, उपरिचर वसू आणि एका शापित अप्सरीची जैविक मुलगी अदरिका एक मासा होऊन येते आणि तदनंतर सत्यवतीचं आपलं हे रूप. माते, कुणाचं दुर्भाग्य? कसलं दुर्भाग्य? सगळं काही माहीत असताना सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझ्यावर असला आरोप.
0: तुम्ही इच्छाधारी आहात, जीवन मृत्यू तुमचे दास आहेत. कसली गंमत आहे बघा, जो व्यक्ती दुसऱ्यांना मृत्यूच्या दाढे ढकलतो त्यालाच इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळालाय. संधी साधू आणि हास्यास्पद वाटत नाही का?
1: मी खूप थकलेलो आहे, कली कात्र झालोय राजमाता.
0: हिम्मत ठेवा भीष्म, कमीत कमी आज तरी ठेवा. या इहलोकातून मुक्त होण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची हिम्मत ठेवा. क्लांती आणि क्लेश करून मुक्ती मिळेल? तुम्हाला आठवतंय का त्या दिवसाचा प्रसंग जेव्हा पहिल्यांदा महाराज मला शोधत आमच्या झोपडीपर्यंत पोचले होते?
1: त्या प्रसंगाला कसं विसरू शकतो राजमाता?
0: मी पण कुठं विसरू शकलीये. आता काय होईल पिताश्री?
2: मुली, अगं मी पण द्विधा मनस्थितीत अडकलोय. महाराज शंतनू अतिथी कक्षात बसून माझ्या उत्तराची वाट पाहत आहेत.
0: मी त्या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही पिताश्री. मग यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल.
2: धीर धर पोरी, धीर धर.
0: जर तुम्हाला तुमची पोरगी प्रिय असेल ना तर लवकर एखादा उपाय शोधून काढा पिताश्री.
2: महाराज शंतनूंचं पण आपल्या मुलावर खूप प्रेम आहे. अगं सत्यवती, संतान प्रेमाची आठवण करून देऊन तू मला सर्वाधिक योग्य बाण हातात दिलेला आहेस. तू मला त्या दिव्यास्त्राची आठवण करून दिलीस की जे अस्त्र राजाच्या अयोग्य मागणीचा सामना करू शकतं. युवराज देवव्रत.
0: देवव्रत?
2: देवव्रत महाराज शंतनूंचा एकमेव संतान, हस्तिनापूरचा भावी भाग्य नियंत्रक देवव्रत. काही दिवसापूर्वीच महाराज शंतनूने युवराज देवव्रतचा राज्याभिषेक केलेला आहे.
0: मला काहीच कळेनासं झालंय पिताश्री.
2: सत्यवती माझ्या पुरी, अगं यात काहीच शंका नाही की देवव्रतच भविष्यात हस्तिनापूरचा राजा होईल. राजकुमार देवव्रत बद्दल राजाच्या मनात प्रचंड प्रेम आहे. याचबरोबर राजकुमार देवव्रत शास्त्रांचा मोठा विद्वान आहे, राजकारणाच्या ज्ञानात अद्वितीय आहे आणि अस्त्रशस्त्रांचं शिक्षण महर्षी परशु

0: परशुरामांकडून घेतलेला आहे. अशा या गुणवंत मुलास सिंहासनावरून बाजूला करून जर तुझ्या मुलाला सिंहासनावर बसवण्याची अट आपण महाराजांना घातली तर ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने परत जातील.
1: आणि खरंच महाराज शंतनू माझ्या वडिलांच्या प्रस्तावास उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यानं माघारी गेले होते. परंतु ते आमचं क्षणिक समाधान होतं. त्यानंतर तुम्ही स्वतः आमच्या झोपडीत दाखल झाला होतात.
0: मला जे सांगायचं होतं ते मी महाराजांना सांगितलेलं आहे.
2: हस्तिनापूरच्या राजाधिराज महाराज शंतनूंना अट घालण्याची हिंमत कशी झाली तुमची?
0: ती अट नव्हे, प्रार्थना होती युवराज देवव्रत, एका बापाची प्रार्थना.
2: अतिशय चुकीचं वागलात तुम्ही.

0: सांगायचं होतं ते मी महाराजांना सांगितलेलं आहे.
1: हस्तिनापूरच्या राजाधिराज महाराज शंतनूंना अट घालण्याची हिंमत कशी झाली तुमची?
0: ती अट नव्हे, प्रार्थना होती युवराज देवव्रत, एका बापाची प्रार्थना.
1: अतिशय चुकीचं वागला तुम्ही
0: युवराज. माझं काही चुकलं असेल तर माफ करा. मुलीचा बाप असल्यामुळं मला मुलीच्या लग्नाची काळजी आहे आणि तिच्या भविष्याची पण. हे आमचं सौभाग्यच आहे की हस्तिनापूरच्या महाराजांनी माझ्यासारख्या सामान्य नाविकाच्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरलेला आहे आणि महाराजांनी साक्षात परशुरामाचे शिष्य युवराज देवव्रतांना लग्नाचा प्रस्ताव घेऊन पाठवलेला आहे.
1: धीवरराज, मला महाराजांनी पाठवलेलं नाही तर मी स्वतः सर्व अनुमान करून इथं आलेलो आहे. मला सांगा, तुमच्या निश्चयात काही बदल झालेला आहे की तुम्ही माझ्या वडिलांना जे सांगितलं तोच अंतिम निर्णय तुमचा?
0: अंतिम निर्णय नाही युवराज, एका बापाची अंतिम प्रार्थना म्हणावं. महाराज शंतनूंबरोबर सत्यवतीचं लग्न व्हावं आणि त्यांचं अपत्यच राजसिंहासनावर बसावं हे स्वप्न एका बापानं पाहणं त्याच्यासाठी अपराध आहे का युवराज देवव्रत?
1: तुम्हाला चांगलंच माहित आहे धीवरराज की महाराजांनी मला हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून घोषित केलेला आहे. तरीही तुम्ही
0: निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे युवराज. जर तुम्ही तुमच्या वडिलांचं लग्न माझ्या मुलीशी करण्यास इच्छुक असाल तर.
1: लग्न नाही झालं तर महाराज शंतनू राजकार्यात आणखीनच ठसरतील आणि हे हस्तिनापूरच्या हिताचं नाही. जर हाच तुमचा शेवटचा निर्णय किंवा प्रार्थना असेल तर मी देवव्रत स्वर्गलोक मृत्युलोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता मनुष्य किन्नर नागनागिन सर्व प्रकारचे जीव सूर्य चंद्र तारे वायू पाणी जमीन उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन. मी देवव्रत अशी पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन. हीच माझी प्रतिज्ञा आहे. विचित्र, मी प्रतिज्ञा करून आलो पण आमच्यातील कुणीच तुमच्या वडिलांची खेळी ओळखू शकलं नाही. मला तर असं वाटत होतं की तुमच्या वडिलांची नजर हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर आहे.
2: इतिहासानं माझ्या वडिलांना लोभी आणि संधी साधू म्हणून कलंकित करून टाकलं होतं, परंतु ते त्या दिवशी एका गडद अंधार आणि भीतीपासून सुटका झाल्याचा आनंद साजरा करत होते. परंतु नशिबाची थट्टा बघा, विधात्यानं माझ्या करवी जगातल्या सर्वश्रेष्ठ राजकुमारास कायमचाच अकार्यक्षम आणि उपयोगहीन बनवण्याचा घाट घातला होता.
1: मला तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला राजमाता. अकार्यक्षम आणि उपयोगहीन
2: नाहीतर काय? जेव्हा तुम्हाला युवराज घोषित केलेलं होतं तेव्हा तिन्ही लोकात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. सर्वांनी एकमतानं स्वीकारलं होतं की हस्तिनापूरच्या सिंहासनास एक योग्य आणि प्रामाणिक राजा मिळतोय. परंतु तुम्ही काय केलं याचा कधी विचार केलाय तुम्ही?
1: मी विचार करायला हवा होता.
2: अवश्य करायला पाहिजे होतात. एका योग्य युवराजाच्या सगळ्या शक्यतांना धुळीत मिळून हस्तिनापूरच्या सिंहासनास एका श्रेष्ठ राजापासून वंचित करून तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या वडिलांची इच्छा आणि वासनेला पूर्ण करण्याच्या बाजूस उभे राहिलात.
1: माझ्या पूजनीय वडिलांना सारखं म्हातारा म्हातारा म्हणून अपमानित करणं बरोबर नाही माते.
2: मला सांगा, हस्तिनापूरच्या हिताच्या दृष्टीने एका युवराजाने त्यास उपेक्षित करण्याची भूमिका घेणं योग्य होतं?
1: मी आयुष्यभर हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण केले राजमाता. पूर्ण निष्ठेने हस्तिनापूरच्या सेनापतीचं कर्तव्य पार पाडलेलं आहे.
2: सेनापती सेनापतीच असतो राजा नाही. देश फक्त युद्ध जिंकल्यानं समृद्ध होत नाही. देवव्रतानं भीष्म बनवून हस्तिनापूरच्या प्रजेला काय दिलंय? कायमची चिंता, घोर अनिश्चितता, न संपणारी युद्ध. या महायुद्धात कुरुक्षेत्रातल्या भूमीवर पडलेल्या प्रेतांच्या ढिगांना कोण जबाबदार आहे? माझ्या मते या महायुद्धात शेकडो शूरवीरांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्ही आहात भीष्म।

0: तुम्हीच.
1: मते, तुम्ही तुमच्या मुलाच्या धृतराष्ट्राची राजनैतिक दृष्टीहीनता आणि गांधार नरेश शकुनीच्या कुटील कारस्थानकडे कानाडोळा करीत आहात का? दोष त्यांचा आहे.
0: असेल, पण तुमच्यापेक्षा जास्त नाही. एका आर्य पुत्रानं, एका युवराजानं आपल्या पुत्रधर्माचं पालन करण्यासाठी जी चूक केली, त्या चुकीचा परिणाम म्हणजे हे महाभारत. हस्तिनापूरच्या मुख्य रक्षकाच्या रूपात अनुचित घडत असताना सुद्धा डोळे झाक केल्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत. अधर्माला रोखण्याऐवजी हस्तिनापूरच्या मुख्य सल्लागारानं मौन धारण करून बसण्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत.
1: हे सत्य नाही माते, सत्य नाही. मी वेळीच सगळ्या अन्यायाचा विरोध केलेला आहे.
0: तोंडी विरोध. राजकारणात केवळ तोंडी विरोधानं दशा आणि दिशा बदलत नसतात. गुरु परशुरामांच्या शिष्यानं मिळवलेलं शस्त्र ज्ञान कुठे गेलं? सगळं व्यर्थ होतं का ते?
1: परंतु शस्त्रविद्या तर आत्मरक्षणासाठी असते माते.
0: म्हणजे हा कुलवधू द्रौपदीचाच दोष म्हटला पाहिजे की तिच्याजवळ आत्मरक्षणासाठी शस्त्र नव्हतं. तिचा विश्वास होता तुमच्यावर, परंतु मिळालं काय तिला? तिला मिळालं भर राज्यसभेत नग्न होण्याचा अपमान. जेव्हा दुःशासन द्रौपदीला केस धरून ओढून आणत होता, जेव्हा दुर्योधन तिला जांघेवर येऊन बसण्यासाठी सांगत खिदळत होता, त्यावेळी तुम्ही फक्त एकदा तुमची तलवार काढली असती शंतनुनंदन, फक्त एकदा. तर हस्तिनापूरच्या नशिबाला तेव्हा एक वेगळा मार्ग निवडण्याचा नाईलाज झाला असता.
1: राजा धृतराष्ट्रही तेव्हा मौन धारणच करून बसले होते माते.
0: मी तुमच्याशी तुमच्याबाबत बोलत आहे. दुसऱ्या कुणाच्या चुकीने तुमची चूक मोजायला मी आलेली नाही भीष्म. का मौन राहिलात तेव्हा तुम्ही?
1: राजाच्या समोर बोलणं देशद्रोह केल्यासारखं झालं असतं. धर्मराज युधिष्ठिरनं स्वतः आपल्या बायकोला जुगारात पडायला लावलं होतं, ते मौन धारण करून बसले होते. द्रौपदीचे शक्तिशाली पती धनुर्धर अर्जुन आणि महाबली भीम सुद्धा मौन धारणच करून बसले होते माते. नीती असं सांगते.
0: पुत्रवधूवर अत्याचार होताना बघणं, तिला सार्वजनिक ठिकाणी नग्न करणं नीती आहे? स्त्रीचा अपमान नीती होऊ शकते? कधीतरी होऊ शकते का?
1: नाही होऊ शकत. पण दोष फक्त माझ्यावरच का? मंत्री विधुर, कुलगुरू कृपाचार्य, आचार्य द्रोण कुणीच ज्ञान किंवा बळाच्या दृष्टीनं कमी नव्हतं. ते सुद्धा मौनच बाळगून होते. सगळेच मौन होते.
0: ते युवराज नव्हते, ते भरतवंशाचे नव्हते, ते राज्याच्या प्रति बांधील होते. तुम्ही राजांचे पुत्र आहात. आपल्या राज्याचा गौरवाचं रक्षण करणं आणि सन्मानाची जबाबदारी आणि कर्तव्य तुमचं होतं, त्यांचं नाही.
1: मी तर आजीवन वंशाच्या रक्षण आणि सन्मानासाठी वचनबद्ध आहे. हस्तिनापूरच्या रक्षणासाठीच मी सिंहासन प्राप्त करण्याच्या क्षुद्र स्वार्थाचा त्याग केलेला होता.
0: हाच तर अनर्थ झाला देवव्रत.
1: इतकं विष तुम्ही तुमच्या मनात इतक्या दिवसांपासून इतकं विष साठवून ठेवलं होतं माते?
0: माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. राजमाता आहे मी, पण एक स्त्री सुद्धा आहेच ना. ज्या हस्तिनापूरनं मला राजमातेचे मुकुट चढवले, त्याच हस्तिनापूरच्या कुलवधू द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. सगळ्यात जास्त शक्तिशाली आणि सगळ्यात जास्त श्रेष्ठ असूनही तुम्ही या सगळ्या अन्याय अत्याचाराचा उघड विरोध का नाही केलात? तुम्ही एकदा सुद्धा सिद्धांतासाठी, योग्य कर्तव्यासाठी तुमची तलवार का नाही उगारली? का?
1: संभवता राजकारण माते. राजकारण नेहमीच राजाच्या बाजूनं आणि त्याच्याच हिताच्या बाजूनं असतं, असायला हवं. संभवता तुम्ही केलेले आरोप खरे सुद्धा असतील माते, परंतु तो तुमचा दृष्टिकोन आहे. एका राजाचा मुलगा असणं किती त्रासदायक असतं हे तुम्हाला कळणार नाही माते. मी आत्तापर्यंत हस्तिनापूरच्या भाग्याला उजळवणं, सावरणं आणि त्याच्या सिंहासनाच्या रक्षणातच लीन राहिलो ही माझी चूक आहे का माते?
0: चूक तुमच्या आंतरिक आणि बाह्य अस्तित्वाच्या मध्ये निरंतर चालत आलेल्या संघर्षाची होती. तुम्ही तुमच्या दोन्ही स्थितीत अस्थिर राहिलात, अनिश्चित राहिलात. वरवर तुम्ही सेनापतीच्या रूपात कौरवांच्या राजतंत्राला बरोबर म्हणत राहिलात, परंतु तुमचं अंतर्मन मात्र पांडवांनाच योग्य म्हणत राहिलं. हे तर असं झालं की तुम्ही जीवनभर मानधन मात्र कौरवांचं घेत राहिलात, परंतु

0: समर्थन मात्र पांडवांचं केलं. तुमच्या या असल्या आदर्शानं भारताच्या भावी पिढीला संधी साधूपणाचा धडा शिकवला गेला नाही का? एकाच वेळी पक्ष आणि विपक्षाकडून सन्मानाची अपेक्षा संधी साधूपणा नाही तर दुसरं काय आहे?
1: संधी साधू आणि हा भीष्म.
0: तुमचं तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघा भीष्म.
1: तुम्ही मला या शेवटच्या क्षणी माझ्या जीवनातल्या सगळ्याच निर्णयांची समीक्षा करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे, परंतु यामुळे मला काय मिळणार आहे? सुधारणा करू म्हटलं तरी वेळ कुठे शिल्लक आहे माते?
0: सुधारणा करण्याची वेळ तर केव्हाच निघून गेली मुला. नीती असो नाहीतर प्रयत्न, त्रुटी पुन्हा त्रुटीलाच जन्म देत असते. जर तुम्ही काही करू शकत असाल तर आपल्या त्रुटीशिवायच्या ज्ञानाला जिवंत राहिलेल्या कौरव आणि पांडवांच्यात वाटून टाका.
1: आता शिल्लक तरी काय राहिलंय?
0: सत्य शिल्लक आहे, अंधाराच्या ठिकाणी प्रकाश शिल्लक आहे, नव्या युगाचं आव्हान शिल्लक आहे, पुन्हा महाभारत होऊ नये याचं उदाहरण शिल्लक आहे, त्याचं ज्ञान शिल्लक आहे, महाकालाच्या कालचक्रानं भारत वर्षाच्या नव्या सूर्याचा उदय होत आहे भीष्म, त्याची किरणं चमकायला लागलेली आहेत, शक्यता आहे की पृथ्वीवर न्यायाची स्थापना होऊ शकेल.
1: माते एक उत्सुकता आहे, कृपया समाधान करा. हस्तिनापूरच्या आजच्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे?
0: सांगितलंच आहे, तरीही पुन्हा सांगते, वेळ बहुदा राजाला जबाबदार ठरवेल माझ्या मुला.
1: आणि तुम्ही?
0: मी? माझ्या दृष्टीनं हस्तिनापूरच्या या दुर्भाग्याचं एकच कारण आहे, देवव्रतांचं भीष्म होणं.
1: म्हणजे मला तुमच्या या तिरस्कारासहच मृत्यूलोकात जावा लागेल? तर महाराज धृतराष्ट्रांचं आंधळं पुत्र प्रेम, गांधार नरेश शकुनीचं बदलारूपी कुटील कारस्थान आणि देवकी नंदन श्रीकृष्णांचं मायाचक्र काहीच नाही. सर्वांनाच मुक्त करून टाकलं तुम्ही. आज हस्तिनापूरच्या राजमातेचा राजदंड फक्त या भीष्मासाठीच गर्जना करू लागलेला आहे का? आई गंगा, तुम्ही ऐकत आहात ना? तुमचा मुलगा देवव्रत कारणीभूत आहे हस्तिनापूरच्या या विनाशाला, एकमेव कारणीभूत. ज्यानं आपलं सगळं जीवन हस्तिनापूरसाठी परिधान करून टाकलं तो विनाशाचा एकमेव कारण आहे. शेवटच्या क्षणी हा आरोप सभागी मी
0: तुम्हाला दंड द्यायला नव्हते आले. मी तुम्हाला केवळ आत्मपरीक्षण करा हे सांगण्यासाठी आले होते. इतिहास एक दिवस सर्वांना आपापल्या दृष्टीने बघेलच. भीष्म, आपल्या सर्वांच्या अंतर्मनात सुद्धा एक कुरुक्षेत्र असतं, आपल्या सगळ्यांचं ज्याचं त्याचं आपापलं कुरुक्षेत्र, जिथं नेहमीच पक्ष विपक्षाचं द्वंद्व चालत राहतं, जय पराजय तिथे सुद्धा आहेत. राहिला प्रश्न युद्धाच्या परिणामांचा, तर त्याचा असा आहे की युद्ध कधीच कुणाला फळत नाही आणि कधीच फळू शकत नाही. या युद्धातही विजय नाही तर आपला पराजय झालाय मुला. माझ्याबद्दल द्वेष भावना ठेवू नकोस, मी सुद्धा कधीच ठेवला नाही तुझ्याबाबत. परलोकाच्या सुखद प्रवासाचा आशीर्वाद घे, यशस्वी हो.
1: भूतकाळातील कोणतं पान उलगडून ठेवलं माते? तुम्ही या भीष्माला शापित करून टाकलं. शापित माते, राजमाते, माते, राजमाते.
2: अरे मित्रा, पितामह अजूनही कोणतं तरी स्वप्न बघतायत बहुधा.
3: त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत.
1: मी देवव्रत, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता, मनुष्य, किन्नर, नागनागिन, सर्व प्रकारचे जीव, सूर,

0: अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.
1: 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.